सुप्रभात. FM बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 12 आषाढ शके 1948 अर्थात 3 जुलै 2026. सकाळचे 5:57 झालेले आहेत. श्रोतेहो नमस्कार. आमच्या आजच्या प्रसारणाला आता सुरुवात झाली आहे.

अमृतधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात.

किशोरी आमोणकर यांच्या आवाजात संत जनाबाई यांची भक्तिरचना आताच आपण ऐकलीत. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. कार्यक्रमात आता अरुण दाते यांच्या आवाजात ही भक्ती.

पुष्पा पागधरे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ही रचना आताच आपण ऐकलीत. अमृतधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता मोहम्मद रफी यांच्या आवाजात ही रचना.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 6:37 झालेले आहेत. श्रोतेहो, आता ऐकूया आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा. रुपरेषेनंतर लगेचच म्हणजेच 6:40 कृषी वार्ता. या कार्यक्रमामध्ये पावसाळ्यात जनावरांचं आरोग्य याविषयीची माहिती आज आपण ऐकू शकणार आहात. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये लहान मुलांवरील विविध शस्त्रक्रिया याविषयी डॉ भालचंद्र जयकर यांनी दिलेली माहिती. 6:50 परिसर या कार्यक्रमामध्ये नदी पुनरुज्जीवन आव्हानं आणि दिशा याविषयी जलनायक डॉ स्नेहल दोंदे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत. सकाळी 7 साहित्यविषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके यामध्ये जाणीव याविषयी ज्योती जोशी लिखित चिंतन आपण ऐकू शकणार आहात. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 प्रायोजित कार्यक्रम आयुष्याचा वेद आयुर्वेद आम्ही प्रसारित करू. 7:45 भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. सकाळी 8:15 प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आम्ही प्रसारित करू. 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. 9:30 उमंग हा एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 10:00 मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमांतर्गत वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांचा परिचय लेखन डॉ तेजस्विनी देसाई यांचा. 11:00 रामचरित

मानसगान हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. 11:10 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. दुपारी 12:00 मैत्रिणीसाठी कार्यक्रम वनिता मंडळ, यामध्ये प्लास्टिक पिशवी मुक्त दिनानिमित्त पर्यावरणप्रेमी डॉ स्वाती पांडे यांच्याशी अनुप्रिता भाले यांनी साधलेला संवाद, त्याचबरोबर आजची रेसिपी खमंग थालीपीठ आणि पावसाला हाय प्लास्टिकला बाय ललित आणि काही कविता लेखन आज दुपारी 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमांतर्गत. 1:00 विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. संध्याकाळी 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी, यामध्ये इंटरनॅशनल प्लास्टिक बॅग बॅन डेच्या अनुषंगानं पर्यावरणप्रेमी निखिल खंडेलवाल यांच्याशी उत्कर्ष चित्ते यांनी साधलेला संवाद संध्याकाळी 5:30. श्रोते, आज संध्याकाळी 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं शेत माझं शिवार, यामध्ये गीतसंवाद, यात खरीप भाजीपाला लागवड याविषयीची माहिती आज आपण ऐकू शकणार आहात. याशिवाय नेहमीच्याच वेळेत

0: श्रोतेहो, आज संध्याकाळी 7:30 वाजता शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं शेत माझं शिवार यामध्ये गीतसंवाद, यात खरीप भाजीपाला लागवड याविषयीची माहिती आज आपण ऐकू शकणार आहात. याशिवाय नेहमीच्याच वेळेत बातम्या आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोतेहो, ही होती आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. सकाळचे 6:41 झालेले आहेत. ऐकूया कृषीविषयक कार्यक्रम.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आज आपण ऐकूया पावसाळ्यात जनावरांचं आरोग्य याविषयी माहिती. आज या माहितीचा दुसरा आणि शेवटचा भाग.
2: दुधाळ जनावरांच्या कासेची योग्य काळजी जर घेतली नाही तर कासदाह होतो. हे लक्षात घेऊन दूध काढायची जागा स्वच्छ असावी. दूध काढल्यानंतर सडांचं निर्जंतुकीकरण करावं, त्यामुळं सडाच्या छिद्रातून सूक्ष्मजीव जात नाहीत. दूध काढणारी व्यक्ती निर्व्यसनी निरोगी असावी. दूध खराब निघालं तर तातडीनं पशुवैद्यकाकडून आपण उपचार करायला हवेत. शरीरावर कोणत्याही प्रकारचा ताण येऊ नये म्हणून लसीकरण करायच्या 1 आठवडा आधी त्यांना हलकं काम द्यावं. लस दिल्यानंतर मानेवर गाठ येऊ नये म्हणून त्या जागेवर हलकंच चोळावं. आलेल्या गाठीला कोमट पाण्यानं जर शेकलं तर गाठ विरून जाते. लसीकरण तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं करावं. वासराला पहिले 6 महिने दर 30 दिवसांनी आणि त्यानंतर प्रत्येक 4 महिन्यांनी जंतनाशक दिलं पाहिजे. प्रत्येक ऋतूच्या सुरुवातीला एकदा जंतनाशक पाजावं. गोठ्यामधल्या भिंतींच्या भेगामध्ये गोचिडांची अंडी असतात, त्यामुळे ठराविक कालावधीनंतर फ्लेमगनच्या सहाय्यानं गोचिडांच्या अंड्यांचा नायनाट करायला हवा. हिरव्या चाऱ्यामध्ये पाण्याचं प्रमाण पुष्कळ असतं. जनावरं फक्त हिरवा चारा खात असतील तर जनावरांचं पोट बिघडून अपचन, हगवण, बुळकांडी यासारखे आजार होऊ शकतात. यामुळे जनावरांना पावसाळ्यात थोडासा सुका चारा देणं गरजेचं असतं. यामुळे पचनसंस्था चांगली काम करते. हिरवा चारा जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळं रक्तात आम्लता वाढते, त्यामुळं दुधातली स्निग्धता कमी होते. खाद्य चारा भिजला असेल तर बुरशींची वाढ होते आणि मग असं खाद्य खाल्ल्यामुळं जनावरांना विषबाधा होऊ शकते. विषबाधा झाली तर पशुवैद्यकाकडून उपचार करावेत. पावसाळ्यात गोठ्याच्या आजूबाजूला गवत झुडपांची वाढ होते. अशावेळी साप विंचू गोठ्याच्या जवळ आढळतात. काही वेळा जनावरांना दंशही करतात. हे लक्षात घेऊन गोठ्याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला हवा.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आताच आपण पावसाळ्यात जनावरांचं आरोग्य याविषयी माहिती ऐकली. हा होता या माहितीचा दुसरा आणि शेवटचा भाग. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: कृषी विषय कार्यक्रम आता आज आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, अवश्य ऐका आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रम. 7:25 दिलखुलास, 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद, 8:15 स्वामिनी आदिशक्तीची अनंतरूपे, 8:40 चिंतन हाच चिंतामणी. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.

0: डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण मुलांमधील लॅप्रोस्कोपिक आणि रोबॉटिक शस्त्रक्रियेविषयी जाणून घेऊया. आजकाल लॅप्रोस्कोपिक आणि रोबॉटिक शस्त्रक्रियेबद्दल खूप ऐकायला मिळते. आजच्या आधुनिक बाल्यशल्य चिकित्सेमध्ये अनेक शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपी आणि निवडूक रुग्णांमध्ये रोबॉटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यशस्वीरित्या केल्या जातात. नवजात बाळांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत अनेक आजारांवर या पद्धतीचा सुरक्षित वापर केला जातो. लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय? तर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेमध्ये आपण मोठा चिरा देण्याऐवजी पोटावर फक्त काही लहान छिद्रांमधून कॅमेरा आणि विशेष बारीक उपकरणे आत टाकतो. मोठ्या स्क्रीनवर अवयव स्पष्ट दिसतात आणि त्यामुळे शस्त्रक्रिया अत्यंत अचूकपणे करता येते. तर ह्यामुळे मुलांना फायदा काय होतो? लॅप्रोस्कोपीचे फायदे अनेक आहेत. वेदना कमी होतात, रक्तस्राव कमी होतो, जखम लहान असल्यामुळे संसर्गाचे धोके कमी होतात, मूल लवकर खायला लागते, लवकर चालू शकते आणि बहुतेक वेळा लवकर घरी जाऊ शकते. शिवाय शरीरावरची जखमेची खूणही अतिशय लहान राहते. आजच्या तारखेला आपण अपेंडिक्सचा दाह, हर्निया, न उतरलेले वृषण, पीयूजे ऑब्स्ट्रक्शन, पित्ताशयाचे काही विकार, अंडाशयाचे विकार, काही आतड्यांचे आणि छातीतील विकार अशा अनेक आजारांमध्ये लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करू शकतो. अर्थात प्रत्येक मुलासाठी कोणती पद्धत योग्य आहे हे आजार आणि मुलाची प्रकृती पाहून ठरवलं जाते. रोबॉटिक शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय? तर बऱ्याच लोकांना अशी चुकीची समजूत आहे की रोबॉटिक शस्त्रक्रियेमध्ये रोबॉट हा स्वतः ऑपरेशन करतो, पण असं नाही आहे. संपूर्ण शस्त्रक्रिया बालशल्य विशारदाच्या नियंत्रणात केली जाते. रोबोट हे केवळ अत्याधुनिक साधन असून त्यामुळे अधिक सूक्ष्म हालचाली करता येतात, 3D दृश्य मिळतात आणि काही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अधिक अचूकपणे करता येते. पण प्रत्येक मुलासाठी रोबॉटिक शस्त्रक्रिया योग्य आहे का? तर नाही. काही मुलांसाठी लॅप्रोस्कोपी अधिक योग्य असते, काहींसाठी पारंपरिक ओपन शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते, तर काही निवडक मुलांमध्ये रोबॉटिक शस्त्रक्रियेचा विशेष फायदा होतो. योग्य पद्धत ही आजार, वय, वजन आणि शस्त्रक्रियेचा प्रकार यावर अवलंबून असते. आजच्या काळात मुलांवरील शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि आधुनिक पद्धतीने करता येतात. मात्र कोणतीही शस्त्रक्रिया योग्य नियोजन, योग्य तंत्रज्ञान आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अनुभवी बालशल्य विशारदांकडून होणे आवश्यक आहे. मुलांचे शरीर, त्यांचे नाजूक अवयव आणि त्यांच्या वाढीचा विचार करून उपचार करणे ही बालशल्य चिकित्साची खासियत आहे. लक्षात ठेवा, मोठा चिरा म्हणजे मोठी शस्त्रक्रिया आणि लहान चिरा म्हणजे छोटी शस्त्रक्रिया असं नाही. महत्वाचं म्हणजे योग्य रुग्णासाठी योग्य तंत्र आणि अनुभवी बालशल्य विशारदांची निवड. आजच्या तारखेला पित्ताशयाची सर्जरी, अंडकोशाची सर्जरी, आतडीची सर्जरी ही लॅप्रोस्कोपीद्वारे ओपन पद्धतीपेक्षा जास्त प्रमाणात दिसून येते, कारण त्याचे खूप फायदे आहेत आणि यामुळे बाळांची रिकव्हरी खूप लवकर होऊ शकते. तर आता उद्याच्या भागात आपण लहान मुलांमध्ये होणाऱ्या हर्नियावरती चर्चा करूया.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 6:45 झालेले आहेत. ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
1: आरोग्यविषयक कार्यक्रम आता आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, वाढत्या आधुनिकीकरणाच्या आणि शहरीकरणाच्या काळात पुन्हा एकदा कृषी क्षेत्राचं महत्व अधोरेखित होत आहे. तेव्हा 1 जुलै या कृषी दिनाच्या निमित्तानं बोलूया या क्षेत्रातील वाढत्या संधींविषयी. तेव्हा जरूर फोन करा आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी उद्या म्हणजेच 4 जुलै रोजी सकाळी 10:30 ते 11 वाजेपर्यंत. आमचा फोन नंबर 02312566224. फोन नंबर पुन्हा एकदा 02312566224.

0: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:50 झालेले आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: श्रोते हो नमस्कार. गेल्या अनेक वर्षांपासून

0: जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचं काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मॅडम, सांडपाण्यावर प्रक्रिया करताना आणि शुद्ध पाणी पुरवठा करत असताना कुठकुठल्या निकषांचा आपल्याला विचार करावा लागतो?
1: आता मला एक सांगावं वाटतं की एक तर आहे की आपला जेव्हा सांडपाणी व्यवस्थापन आपण म्हणतोय आणि आज मुंबई शहर असू द्या की दिल्ली यमुनावर किंवा आपल्या देशभरात किंवा वर्ल्ड ओव्हर ग्लोबली जो सांडपाणी व्यवस्थापन आहे तो 100 वर्ष जुना जो कन्व्हेन्शनल मेथडनी जे होता तोच आपण आता सुद्धा करत चाललो आहे. मेनली आपला जो पोल्युशन कंट्रोल बोर्ड कडनं आपल्याला जो पॅरामीटर्स दिला जातो की ह्या बेसिसवर तुम्हाला ठरवायचं आहे की हा आपला सांडपाणी व्यवस्थित त्या ट्रीटमेंट झाला, म्हणजे त्याची परफॉर्मन्स एफिशियन्सीच्या जेव्हा आपण बोलतो आणि त्यात त्यांनी ठरवल्याप्रमाणे काय आहे पीएच, टीडीएस, सीओडी, बीओडी असंच त्यांनी आणि काही मायक्रोन्युट्रियंट्स हाच फक्त पॅरामीटर्स घेतले. म्हणजे जो विषारी जो पॅथोजन्स असतात, मायक्रोब्स असतात, जीवाणू असतात त्याच्याबद्दल हा पॅरामीटरमध्ये नाहीच आहे. डीओ, डिझॉल्ड ऑक्सिजन किती झाला ते एक इम्पॉर्टंट, क्लोरोफिल आणि आपला जो मी आता म्हटलं पॅथोजन अनालिसिस. पण जेव्हा ट्रीटमेंट आपण करतो त्यात मुख्यतः आपल्याला हेवी मेटल्स, हायड्रोकार्बन्स, पॅथोजन अनालिसिस आणि डीओ हा कंपल्सरीली असायला हवं. ते अजूनही आपल्या सिस्टममध्ये नाही आहे. आता आज पोल्युशन कंट्रोल बोर्डचा स्काडा सिस्टम आहे तर ते ऑटोमॅटिकली डिजिटल सिस्टम असायला हवं, पण ते मेंटेन होतच नाही आहे कारण आपल्याकडे जो सांडपाणी येतं मॅक्सिमम टाईम आपल्याला जो डिझाईन असायला हवं आपला सिवेज ट्रीटमेंट प्लांटचा ती डिझाईन प्रायमरीली तिथे येणारा जो रॉ वॉटर आहे त्याच्यात काय आहे आणि त्याप्रमाणे ते सूक्ष्मजीव कुठला याच्यात कसं काम करणार त्या सूक्ष्मजीवचा आपण कन्सॉर्शियम करून मग त्याच्यावर उपचार असायला हवा. पण ती जी बेस आहे जो सर्वे प्रिलिमिनरी सर्वे आणि त्याच्यात ह्या रॉ वॉटरमध्ये काय आहे आणि आपल्याला उपचार काय करायचं आहे ते न करता एक कॉमन प्रकारचा एक प्लांट भलेही ते सीईटीपी सेंट्रल एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असू द्या, एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असू द्या की एसटीपी असू द्या, सगळ्याच्या एकच डिझाईन एकच प्रोसेस मेथड आहे त्यामुळे आज आपल्या कसल्याही प्रकारचा ट्रीटमेंट प्रॉपर होत नाही. आता एक एक्झाम्पल देते. आता जस्ट मी पाजरापूरला गेली होती, आपला पिसे डॅम जो मुंबईला 2000 ml पाणी सप्लाय होतोय आणि त्याच्या अगोदर भांडूप वॉटर ट्रीटमेंट प्लांटला पण गेली होती, तिथे पण बघितलं आणि इथे पाजरापूरला पण बघितलं आपला जो रॉ वॉटर आहे जो सोर्स आहे आपला तिथेच आपल्याला दिसत आहेत पोल्युशन आहे कारण विसिनिटीला जी इंडस्ट्रीज आहेत किंवा काही सेटअप्स आहे रेसिडेन्शियल वगैरे त्याच्यातलं जो सांडपाणी वगैरे सगळं त्या पाणीतच येते. पण आपल्या मेथड काय आहे वॉटर ट्रीटमेंटचा ड्रिंकिंग वॉटरसाठी ते काय आहे सँड फिल्टरेशन आणि क्लोरिनेशन त्याशिवाय काय नाही. म्हणजे आता आज सँड फिल्टरेशन आणि क्लोरिनेशननी तुम्ही जे सोल्युबलाइज्ड म्हणजे हेवी मेटल्स असू द्या की कसल्याही प्रकारच्या पॅथोजन असू द्या ते काही निघणार नाही आहे. मेन जे करायला पाहिजे पॅरामीटर्सचं ते आपण मेन आहे तर आपण पॅथोजन अनालिसिस कारण शेवटी हे ट्रीटमेंट कशासाठी आहे पॅथोजन एलिमिनेशनसाठी का कारण हे म्हणजे रोग पसरतात त्याच्यामुळे आपल्याला इम्पॉर्टंट आहे की पॅथोजन एलिमिनेशनसाठी आपण काय करायला पाहिजे.
0: श्रोते हो, आजच्या भागात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की सांडपाण्यावर प्रक्रिया करत असताना कुठकुठल्या निकषांचा आपण विचार केला पाहिजे. पुढच्या भागामध्ये आपण मॅडमांकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया की एकूणच महाराष्ट्रातील नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी आपण कोणती महत्वाची सूत्रे लागू करू शकतो. धन्यवाद.
2: परिसर. परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
4: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
3: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
3: फोन 940-440-8000.
5: अगं पोरी, शिक्षण, जमीन दिसायला नंबर एक आहे. नको काय म्हणतेस
6: तात्या, त्याचं दात लई बाद आहेत.
5: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टॅग.
6: मग चालते की
7: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला. पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट को

0: कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
1: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
2: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: श्रोते हो, रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रोते आता ऐकूया साहित्यविषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. यामध्ये जाणीव याविषयी ज्योती जोशी लिखित चिंतन आता प्रसारित करत आहोत. वाचन अमृता खानोलकर यांचं.

0: जाणीव ही माणसाच्या जीवनातली सर्वात मौल्यवान देणगी आहे. जाणीव म्हणजे केवळ एखादी गोष्ट कळणं नव्हे, तर त्या गोष्टीचा अर्थ, परिणाम आणि तिच्या मागचं सत्य समजणं होय. जाणीव माणसाला स्वतःकडे पाहायला शिकवते, स्वतःच्या चुका ओळखायला शिकवते आणि योग्य अयोग्य यातला फरक समजावून देते. श्रोते हो, ज्या क्षणी माणसाला स्वतःची जाणीव होते त्या क्षणी त्याच्या जीवनात परिवर्तनाची प्रक्रिया सुरू होते. अहंकाराची जागा नम्रता घेते, द्वेषाची जागा प्रेम घेते आणि अंधाराची जागा प्रकाश घेतो. जाणीव ही आत्मपरीक्षणाची दारं उघडते. ती माणसाला बाह्य जगापेक्षा अंतर्मनाच्या विश्वात डोकावण्याची प्रेरणा देते. अध्यात्मात जाणीवेला विशेष महत्व आहे. मी कोण आहे, माझ्या अस्तित्वाचा अर्थ काय, अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्याची सुरुवात जाणीवेतूनच होते. जाणीव जागृत झाली की माणूस प्रत्येक क्षण अधिक सजगतेनं जगू लागतो. त्याला निसर्गातील सौंदर्य, नात्यातलं प्रेम आणि जीवनातील प्रत्येक अनुभवाचा खरा अर्थ उमगू लागतो. जाणीव म्हणजे अंतःकरणात पेटलेला एक दिवाच आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. हा दिवा जितका तेजस्वी होईल तितका जीवनाचा मार्ग अधिक स्पष्ट दिसेल. त्यामुळं जाणीव ही केवळ भावना नसून ती जीवनाला दिशा देणारी आणि माणसाला स्वतःशी जोडणारी एक दिव्य शक्ती आहे. जाणीव म्हणजे अंतर्मनात उजळलेला असा दीप की जो बाह्य जगाचा नव्हे तर स्वतःच्या अस्तित्वाचा मार्ग प्रकाशित करतो. आयुष्याच्या गर्द वाटेवरून चालताना आपण अनेकदा स्वतःलाच हरवून बसतो. इच्छा, अपेक्षा, मोह आणि स्पर्धेच्या कोलाहलात मनाचा खरा आवाज दडपून जातो. पण एखाद्या शांत क्षणी जणू पहाटेच्या दवबिंदूप्रमाणे जाणीव मनावर अलगद उतरते. त्या क्षणी माणूस स्वतःला नव्यानं भेटतो. त्याला कळतं की सुख बाहेर नाही, ते स्वतःच्या अंतरंगातच वसलेलं आहे. जाणीव ही केवळ माहिती नसून स्वतःच्या आणि आसपासच्या अस्तित्वाची, नात्यांची, जबाबदाऱ्यांची आणि अंतर्मनाच्या हालचालींची समज आहे. ती मनाला अधिक संवेदनशील, सजग आणि प्रगल्भ बनवते. जाणीव म्हणजे स्वतःची, इतरांची आणि परिस्थितीची दखल घेण्याची क्षमता. त्यामुळं माणूस फक्त पाहत नाही तर अनुभवतो, समजून घेतो आणि योग्य प्रतिक्रिया देतो. भावना क्षणिक असू शकतात, पण जाणीव त्या भावनांना दिशा देते. जाणीव असल्यामुळं प्रेम, करुणा, कृतज्ञता, जबाबदारी आणि सहानुभूती यांना खोल अर्थ मिळतो. श्रोते हो, जाणीव म्हणजे फक्त डोळे उघडणं नव्हे तर दृष्टी उघडणं होय. ती माणसाला प्रत्येक गोष्टीकडे नव्या नजरेनं पाहायला शिकवते. पानांच्या सळसळीमधलं संगीत, पक्ष्यांच्या किलबिलाटामधला आनंद, अश्रूंमधली वेदना आणि हास्यामधलं समाधान हे सारं जाणीवेमुळंच अनुभवता येतं. जाणीव जागृत झाली की माणूस बदलतो. त्याच्या वागण्यात करुणा येते, विचारात प्रगल्भता येते आणि हृदयात प्रेमाचा झरा वाहू लागतो. त्याला प्रत्येक जीवामध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसू लागतं. मग भेद विरघळतात, अहंकार झुकतो आणि आत्म्याला शांततेचा किनारा सापडतो.
1: ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमांतर्गत ज्योती जोशी लिखित चिंतन जाणीव आताच आम्ही प्रस्तुत केले. वाचन अमृता खानोलकर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूण.

0: आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर.
1: श्रोतेहो, अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 5 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता जलसंवर्धन काळाची गरज याविषयीचा संवाद. सहभाग श्रावणी राजमाने आणि सिद्धी राजमाने यांचा. विशेष सहभाग डॉक्टर व्ही एन शिंदे, कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. तेव्हा अवश्य ऐका युववाणी हा कार्यक्रम 5 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवर.
2: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
0: गतकाळाची स्मृती जपणारी,
2: तुमच्यासाठी तुमच्या घरी
0: रोज भेटणारी
2: आकाशवाणी एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स
0: आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी काही जाहिराती आणि संदेशांसाठी जाऊया आकाशवाणीच्या पुणे केंद्राकडे.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 आणि 13 सेकंद झाले आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
2: अगं आक्की, काय सांगत होतीस ग तू?
3: गवाया रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलीत का बटाटे?
2: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
3: पाणी उकळून शांत घ्याव.
2: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
3: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी.
2: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
3: रेडोने सांगितलं मला. बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समज तू शिकवतोय ना?
2: वाके रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
1: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.
4: नमस्कार, एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
5: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
6: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
5: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं.
6: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
5: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
6: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
7: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR

0: मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज बीएलओंना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर. प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करणार असल्याची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान द्यायला राज्य शासनाची मंजुरी. आणि राज्यात दमदार पावसाला सुरुवात, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय असल्याची मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही. आता सविस्तर बातम्या. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार असून महिलांना शेतकरी म्हणून असा बहुमान देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 विधानसभा सभागृहात काल सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर हे विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाअंतर्गत पात्र महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभही मिळणार आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 हा केवळ एक कायदा नसून मातीमध्ये जीव ओतणाऱ्या, महाराष्ट्राची कृषी व्यवस्था भक्कमपणे उभी करणाऱ्या प्रत्येक महिला शेतकऱ्याच्या श्रमाला, सन्मानाला आणि हक्काला दिलेला ऐतिहासिक न्याय असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभा सभागृहात महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाचं स्वागत केलं आणि त्याला पाठिंबा दिला. शेती आणि गैरव्यावसायिक कामांसाठी माती आणि मुरमासारख्या गौण खनिजांचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये काल निवेदनाद्वारे दिली. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामांसाठी करता येईल. जलसंपदा आणि मृत्संधारण विभागाच्या अखत्यारीतल्या जलकुंभ, गावतळी, शेततळी, पाझर तलाव, गाव नाले, महसुली नाले, बंधारे आदी ठिकाणांहून गाळ, माती आणि मुरुम काढण्यासाठी आता पूर्णपणे मुभा असेल. त्यासाठी शेतकऱ्यांना मंडल अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असंही बावनकुळे यांनी सांगितलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असून केंद्राकडून अद्याप मंजुरीची प्रतीक्षा असली तरी राज्य शासनानं मराठी भाषा संवर्धनासाठी विविध महत्वाकांक्षी उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे अशी माहिती उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल विधान परिषदेमध्ये दिली. यावेळी प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. ते म्हणाले,
2: अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्र शासनानं काही निधी द्यावा, दिलाच पाहिजे, तो घेतलाच पाहिजे, त्याचे प्रस्ताव देखील दिलेले आहेत. पण तेवढ्यावर आम्ही थांबलो नाही तर हे वर्ष वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि म्हणून या वर्षाच्या निमित्तानं त्यांच्याच नावानं नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी त्यांच्याच नावानं मराठी भाषा विकास केंद्र तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय आणि त्याची अंमलबजावणी एका वर्षामध्ये आम्ही करणार आहोत.
1: महाराष्ट्रातल्या गायन संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेमध्ये केली. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान कायदा 2025 हा देशभरातल्या गावांचा विकास वेगवान करणं, रोजगार सुनिश्चित करणं आणि ग्रामीण उपजीविका बळकट करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे.

0: चौहान यांच्या हस्ते काल विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यातल्या मुक्कावरीपल्ले गावात झालेल्या या कार्यक्रमाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्यासह उपमुख्यमंत्री पवन कल्याण हेही उपस्थित होते. राज्याच्या माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राज्यातले माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं असल्याचं विविध वृत्तमाध्यमांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये इतकं अनुदान वितरित करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. यासाठी 2,80,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. राज्य शासनानं 2024 मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन केलं असून त्यामार्फत सलग 3र्या वर्षी मानाच्या दिंड्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. दरम्यान प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातल्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानात बुधवारी रात्री भीषण आग लागून मोठं नुकसान झालं. आग लागण्याच्या काही तासांपूर्वीच संत सखाराम महाराजांची दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली होती, त्यामुळे मंदिराच्या संरचनेचं नुकसान झालं आहे. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होईपर्यंत मंदिर दर्शनासाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. राज्यात मान्सून सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता पुरेसा पाऊस पडत असल्यानं खरीप पेरण्यांना वेग आला आहे. ऐकूया सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पीकपाणी परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनच्या काहीशा उशिरा पण समाधानकारक आगमनानंतर यंदाच्या खरीप हंगामातल्या शेतीच्या कामांना मोठा वेग आलाय. जून अखेरीस झालेल्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातल्या धुळवाप पेरण्या आणि भाताची रोपं तयार करण्याचं काम आता पूर्ण झालं असून आता प्रत्यक्ष भात लावणीच्या कामांनी गती घेतली आहे. कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार यंदा जिल्ह्यात 54,000 हेक्टर क्षेत्रावर भात तर 3,000 हेक्टर क्षेत्रावर नाचणी लागवडीचं नियोजन करण्यात आलंय. त्यामध्ये कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक तर कणकवली आणि मालवण तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर भात लागवड केली जाते. हंगामासाठी खतांचं चोख नियोजन करण्यात आलं असून 5,500 मेट्रिक टन युरिया आणि 5,200 मेट्रिक टन संयुक्त खतांचा पुरवठा कंपन्यांमार्फत सुरू आहे. दरम्यान जिल्ह्यातल्या सुमारे 8 ते 9,000 शेतकऱ्यांनी यंदा खरीप पीक विमा योजनेत आपला सहभाग नोंदवलाय. जिल्ह्यात काहीशा उशिरानं मान्सूनचं आगमन झालं खरं, पण त्याचा भात पिकाच्या पेरणीवर फारसा परिणाम न झाल्याचं चित्र यंदा दिसून आलंय. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
0: राज्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या 2 दिवसांपासून अनेक भागामध्ये पाऊस सुरू आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यातले आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सतर्क ठेवण्यात आल्या असून आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. पालघर शहरात मुसळधार पावसामुळे चाळीची कमकुवत झालेली भिंत कोसळून 47 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर गडचिरोलीमध्ये बुधवारी मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीचा वीज कोसळून मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात महाडमध्ये एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे. हवामान विभागानं आज रायगड जिल्हा आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, तर मुंबई, कोकण आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना केशरी बावटाही जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर. प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करणार असल्याची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान द्यायला राज्य शासनाची मंजुरी. आणि राज्यात दमदार पावसाला सुरुवात, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय असल्याची मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: मतदारांनो, एसआयआर 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी वोटर्स डॉट ईसीआय डॉट जीओव्ही डॉट इन किंवा ईसीआय नेट ऍपवर मागील एसआयआर मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज बीएलओंना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
2: शेतीची माहिती, आरोग्याची काळजी, तल्लीन करणारी अभंगवाणी,
3: विश्वासार्ह बातम्या, मखमली गाणी, रसिकांच्या मनात आकाशवाणी.

0: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
1: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही
0: काय
1: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी
2: रुचिराची एवन चटणी
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी
4: श्रोतेहो आवश्यिका आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रम 7:25 दिलखुला 7:40 आयुष्याचा वेध आयुर्वेद 8:15 स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे 8:40 चिंतन हाच चिंतामणी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 MHz
5: श्रोते हो आज संध्याकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात गीत संवाद अंतर्गत आपण ऐकू शकाल खरीप हंगामातील भाजीपाला लागवड याविषयी माहिती या माहितीचं लेखन केलंय कृषी अधिकारी संदीप शेळके यांनी तेव्हा जरूर ऐका गीत संवाद आज संध्याकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून
6: श्रोते हो अवश्य ऐका कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 5 जुलैला इन्कम टॅक्स नोटीस या विषयाची माहिती 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगभरात कुठेही
7: नोटीस मध्ये ज्या व्यवहाराचा उल्लेख केला आहे तो आधी बघा तो तुमच्या बँक स्टेटमेंटशी जुळवून पहा कारण कधी कधी काय होतं पॅन कार्ड मधल्या नंबरच्या चुकीमुळे सुद्धा दुसऱ्याचे व्यवहार तुमच्या नावावर दिसू शकतात
6: CA दीपाली किणीकर यांनी दिलेली इन्कम टॅक्स नोटीस या विषयाची माहिती अवश्य ऐका आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. श्रोते हो, गुणवत्ता, बियाणे उत्पादन आणि शेतकरी सेवा हे अतिशय महत्वाचे भाग आहेत. पहिल्या भागात आपण महाबीजच्या स्थापनेपासूनच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेतला. आजच्या भागात महाबीजची बियाणे उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण व्यवस्था, विक्री जाळे आणि शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवांविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी पुन्हा एकदा आपण आमंत्रित केलेलं आहे महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दुसऱ्या भागात आपले मनापासून स्वागत करते.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: सर, शेतकऱ्यांना बियाणं जे हवं असतं ते एकतर वेळेत हवं असतं आणि गुणवत्तापूर्ण हवं असतं, तर आणि पुरेसं देखील हवं असतं. तर हे सगळं होण्यासाठी वितरण व्यवस्था कशा पद्धतीने काम करते?
1: आता केंद्र शासनात विकसित भारत, विकसित महाराष्ट्र या संकल्पनेमध्ये शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शासन करत आहे आणि त्याचाच भाग म्हणून महामंडळ सुद्धा शेतकऱ्यांना उत्तम दर्जेदार बियाणे आणि वेळेवर मिळावे. मला सांगायला आनंद आहे की या वर्षी आम्ही 1 मेच्या आसपास बियाणे मार्केटमध्ये पोहोचून दिलं होतं. त्यावेळेस इतर कुठल्याही खासगी कंपनीचे बियाणे मार्केटमध्ये आले नाही. त्याच्यासोबतच बियाण्याचा जो दर आहे तो ठरवताना महामंडळाला काही मर्यादा पडतात.
0: बरं.
1: अव्वाच्या 1.25 किमती आम्ही ठरवू शकत नाही. आमच्याकडे दर निश्चिती करण्यासाठी एक कमिटी आहे, त्यामध्ये सन्माननीय संचालक मंडळ असतात, त्यांच्या समोर आम्हाला सर्व सादरीकरण करावं लागतं. कारण इतर खासगी कंपन्या जसं भरमसाठ बियाण्याचे दर ठेवतात, ते ठेवण्यासाठी आम्हाला अडचणी येतात. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून त्याचे दर ठरवतो आणि त्यानंतर शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त भावामध्ये आणि दर्जेदार बियाणे जे आम्ही तयार करतो ते त्यांच्यापर्यंत, त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी आमची जी काही यंत्रणा आहे, जवळजवळ 10,000 आमचे पूर्ण राज्यामध्ये विक्रेते आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण बियाणे त्यांच्याशी ॲडव्हान्समध्ये बुकिंग करून घेणे, त्यांना वेळेवर त्यांचं पोहोचवतो करणे, त्यांच्याशी सातत्यानं येऊन आमचे मे महिन्यामध्ये डीलर्स मीटिंग असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि जवळजवळ 10 जिल्ह्यामध्ये मी स्वतः जाऊन त्या मीटिंग अटेंड केलेल्या आहेत, त्यांच्याही अडचणी समजून घेतलेल्या आहेत. आणि या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून एके बाजूनं उत्पादन करणारे आमचे अधिकारी सायंटिस्ट, दुसऱ्या बाजूनं वितरण करणारे सर्व वितरक आणि नंतर शेतकरी, या तिघांच्या सहकार्यातूनच हे वितरण व्यवस्था आमची यशस्वीरित्या काम करत आहे.
0: नक्कीच सर. आणि तुम्ही आता जे सांगितलं की सगळ्यांना एकत्र घेऊन तुम्ही जात आहात आणि यामध्ये अनेक घटक आहेत, तर त्या सगळ्यांचा कुठेतरी समतोल साधणं, समन्वय साधणं हे खूपच गरजेचं आहे. जेव्हा आपण बियाणं म्हणतो तेव्हा त्याच्या खूप वेगवेगळ्या प्रक्रिया असतात, म्हणजे निर्मिती आहे, साठवणूक आहे, गुणवत्ता चाचणी आहे जे तुम्ही आता सांगितलं, आणि वितरण आहे. तर ही संपूर्ण जी एक प्रक्रिया आहे, ही साखळी आहे, ती कशा पद्धतीने केली जाते?
1: महामंडळाचे जे आपण स्टेक होल्डर्स म्हणतो, यामध्ये एक महामंडळ

0: महत्वाचं आहे. त्यानंतर डीलर्स आहेत जे हे सर्व बियाणे पोहोचवू देतात आणि शेतकरी आहे.
1: बरं.
0: आणि या सर्वांसोबत महाराष्ट्र शासन ज्यांचं नियंत्रण म्हणा, मदत म्हणा, मार्गदर्शन म्हणा, महाराष्ट्र शासनाचा जो उद्देश आहे शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास, शेती उत्पादनात वाढ, आणि मग शासनाचे जे काही निर्देश आहेत, मग केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, आणि त्यांचे जे काही ध्येयधोरण आहेत त्याला लागूनच महामंडळ काम करत असतं. आणि यामध्ये एका बाजूंना बीजोत्पादन करणे हा एक मोठा कार्यक्रम आमचा असतो. त्याच्यासाठी जवळजवळ 40,000 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये म्हणजे 1.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त हेक्टरवर दर्जेदार बियाणे निर्माण करण्याचा कार्यक्रम एका बाजूने होत असतो. आणि दुसऱ्या बाजूने त्याच वेळेस जे मागच्या वेळेस बीज उत्पादन झालेलं आहे मागच्या वर्षी, ते बीज शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंगच्या माध्यमातून बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं. आणि महामंडळ आणि शेतकरी याच्यामधला महत्वाचा दुवा जर कोण असेल तर ते आहेत डीलर्स, विक्रेते जे कृषी सेवा केंद्रधारक आहेत. त्यांचं सुद्धा मला मनापासून अभिनंदन करावं वाटतं, कारण त्यांच्याच माध्यमातून मी तर त्यांना ब्रिज म्हणतो, महामंडळ आणि शेतकरी यांच्यामधला ब्रिज आहे, दुवा आहे असं म्हटलं तर वावगं होऊ नये. आणि त्यामुळं आम्ही आता महामंडळाने त्या डीलर्सवर पण लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यांना सुद्धा काही थोडा फायदा या माध्यमातून मिळाला पाहिजेत आणि शेतकऱ्यांना उत्तम दर्जेदार बियाणे वेळेवर मिळालं पाहिजेत, याच्यासाठी या तिन्ही लोकांना एकत्र सांगड घालून तिन्ही लोकांकडे चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन महामंडळ काम करत आहे.
1: नक्कीच सर. आणि महामंडळाचं हे 50 वर्षांचं काम आहे. सर, महाबीज म्हटलं की सर्वसामान्यांना असं वाटतं की फक्त बियाण्यांमध्ये काम करणारी ही संस्था आहे, तर तुम्ही काय सांगाल की या व्यतिरिक्त म्हणजे बियाणांच्या व्यतिरिक्त कुठले उपक्रम आहेत, काय काय सेवा महाबीजतर्फे आता आहेत?
0: महाबीजला आता 50 वर्ष पूर्ण झालेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता महाबीजने सुद्धा कात टाकली असं म्हणायला हरकत नाहीये. कारण फक्त बियाणे पुरते, कारण बियाणे महामंडळाचे जे बायलॉज आहेत त्यात काही असं बंधनकारक नाहीये की बियाणेच प्रोडक्शन करावं असं. त्यामुळे आम्ही आता बियाण्याच्या सोबत बियाण्याला पूरक जे काही गोष्टी लागणार आहेत, आता आपण सर्वजण ऑर्गॅनिक फार्मिंग नेहमी शब्द ऐकतो, नैसर्गिक शेती, ते केमिकलचा वापर कमी झाला पाहिजेत वगैरे वगैरे, त्यामुळे आता महाबीजने काही बायो फर्टिलायझर्स तयार केलेले आहेत, बुरशीनाशक तयार केलेले आहेत. त्याच्यासोबतच आता टिश्यू कल्चर हा एक मोठा विषय सध्या पुढे आलेला आहे प्रामुख्यानं, त्यामुळं केळीच्या बाबतीमध्ये टिश्यू कल्चरच्या माध्यमातून आम्ही उत्पादन सुरू केलेलं आहे. आता नुकतंच आमच्या अधिकाऱ्यांनी 1-2-3 नवीन प्रॉडक्ट लॉन्च केलेले आहेत.
1: बरं.
0: आणि त्यामध्ये एकतरी जे निंबोळ्या असतात आपल्या, आणि त्या निंबोळ्याचं पावडर करून एक जसं आपलं आयुर्वेदिक औषध असतं त्याच पद्धतीनं एक नैसर्गिक औषध आमच्या महामंडळाने तयार केलेलं आहे. त्याच्यासोबतच एक डिकाम्पोजर जे शेतीमध्ये वेस्ट पडलेलं असतंय ते त्याच ठिकाणी जर डिकाम्पोज झालं तर त्याच्यातून शेतीला म्हणजे जमिनीला काही न्यूट्रिएंट मिळू शकतात, त्यामुळे ते अर्ली डिकाम्पोज करण्यासाठी डिकाम्पोजर तयार केलेलं आहे. मातीमधला कार्बन एक महत्वाचा घटक असतो आणि महाराष्ट्र शासनाने अनेक ठिकाणी माती परीक्षण केंद्र तयार केलेले आहेत, परंतु दुर्दैवाने आणखी खूप शेतकरी त्याच्यापासून दूर आहेत, ते माती परीक्षण करून घेत नाहीत. आणि मातीला कशाची गरज आहे हे माहिती न करताच बरेच जण मोठ्या प्रमाणात खताचा वापर करतात, म्हणून किमान कार्बनची टेस्ट प्रत्येक शेतकऱ्यांनी करावी याच्यासाठी महामंडळाने कार्बन मापक यंत्र तयार केलं आहे. 500 रुपयामध्ये 10 टेस्ट होतात.
1: बरं.
0: इतक्या स्वस्त दरामध्ये आणि कुठलाही शेतकरी कशा पद्धतीनं मातीचं सॅम्पल घ्यायचं, कशा पद्धतीनं टेस्ट करायचं आणि त्याचा रिझल्ट कसा येतो हे माहिती पुस्तिका आम्ही त्या बॉक्समध्ये देतो.
1: म्हणजे ही स्वतः टेस्ट
0: करू शकतात आणि मग त्या कार्बनचं जमिनीमध्ये उपलब्धता किती आहे त्याच्याप्रमाणे जर खताचा वापर त्यांनी केला तर निश्चितपणे एक तर उत्पादकता वाढेल आणि दुसरं खतासाठी जो खर्च होतो तो पण कमी होईल आणि भरमसाठ खत वापरल्यामुळे जमिनीचा जो पोत कमी होत चाललाय त्याला पण मर्यादा येईल, म्हणजे आळा बसेल. तर या दृष्टिकोनातून त्यासोबतच आम्ही रोपवाटिका पण तयार केलेली आहे. आता शासनामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेत आहे, त्याबद्दल आम्ही जिल्हा परिषदच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे, जिल्ह्याच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे की तुम्हाला जर या कार्यक्रमासाठी रोपवाटिकाच्या माध्यमातून रोपं उपलब्ध करून द्यायचे असतील तर महामंडळ तयार आहे, तुम्ही महामंडळाला प्राधान्य द्या.
1: नक्कीच सर. आणि हे सगळे अनेक उपक्रम चालू आहेत, आपण म्हणतो की हे विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे, त्यामध्ये संशोधन आहे, विकास आहे आणि नवीन तंत्रज्ञान आहे, तर ह्या दृष्टीने आत्ता काय प्रयत्न चालू आहेत महामंडळाचे?
0: याबद्दल महाराष्ट्र शासनाने सुद्धा कृषी विभागाने अनेक पावलं उचललेली आहेत.

0: आणि केंद्र शासनाने सुद्धा अनेक निर्देश दिलेले आहेत. आता आपण एआयचा जमाना आहे असं म्हणतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये एआयचा वापर सुरू झालेला आहे आणि कृषी क्षेत्र सुद्धा एआय पासून दूर ठेवून चालणार नाहीये. आता अनेक समस्या समोर काय काय येत आहेत आणि त्या समस्यावर मात करायची असेल तर आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय उपाय नाही, याचाच अंदाज घेऊन आम्ही महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा एका बाजूने दर्जेदार बियाणे निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आम्ही निश्चित केलेला आहे. त्याचसोबतच जमिनीचा जो पोत आहे, जमिनीची जी क्वालिटी आहे ती सुधारण्यासाठी सुद्धा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला बियाणे तयार करताना काही उपाययोजना त्याच्यामध्ये करता येतील का, त्याच्यावर सुद्धा आम्ही अभ्यास करतो आहे. त्याचबरोबर जे काही रोगराई पिकावर येत असतील, कीटकनाशक येत असतात, तर ते बियाण्यामध्येच त्याची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सायंटिस्ट सातत्यानं प्रयत्न करत आहेत, कृषी विद्यापीठ सुद्धा प्रयत्न करत आहेत. तर त्याच्यासाठी सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादकता कशी वाढवायची याच्यासाठी महामंडळ ऑलरेडी कामाला लागलेलं आहे आणि निश्चितपणे येत्या काही दिवसामध्ये जसं आपण ते शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी जसं तुकाराम महाराज म्हणतात तसं महाबीजचं ते ब्रीदवाक्यच आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तर ते शुद्ध बीजे तयार करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर आम्ही निश्चितपणे करणार आहोत.
1: नक्कीच सर. श्रोते हो, शेतकऱ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण बियाणे पोहोचवण्यासाठी महाबीजकडून राबवण्यात येणारी संपूर्ण यंत्रणा, गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया आणि विक्री व्यवस्थेची माहिती आज आपण जाणून घेतली. शेतकऱ्यांचा विश्वास टिकवण्यासाठी संस्थेची सातत्यपूर्ण धडपड निश्चितच प्रेरणादायी आहे. ही सविस्तर माहिती आपण जाणून घेतली महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री दिलीप स्वामी सर यांच्याकडून. पण विषयाची व्याप्ती समजून घेता आपण पुढील भागातही याविषयी बोलणार आहोत. पुढील भागात महाबीजच्या संशोधन, जैव तंत्रज्ञान, नवकल्पना आणि भविष्यातील वाटचालीविषयी चर्चा करूया. पुन्हा भेटूया दिलखुलास या कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृणमयी भजक आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार.

0: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.
1: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.
2: श्रोते हो, आज इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांचा डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित परिचय. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
0: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर सकाळचे 7:40 झालेले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम आयुष्याचा वेध आयुर्वेद.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: श्रोते हो नमस्कार. श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेध आयुर्वेद या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूरचे डॉक्टर निखिल रणदिवे आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर निखिल.
5: नमस्कार
4: डॉक्टर निखिल. आज आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे तो मिसेस कदम यांनी विचारलेला आहे. त्या म्हणतात

0: की माझं वय 38 वर्ष आहे. गेली 8-10 वर्ष मला कंबरदुखीचा त्रास होतोय आणि डिलिव्हरी नंतर हा त्रास सुरू झालेला आहे. घरातली कामं करताना अगदी स्वयंपाक करताना सुद्धा त्रास होतो. एका पायामध्ये ओढ लागते, मुंग्या येतात. हे सगळं बरं होऊ शकतं का?
1: नमस्कार कदम मॅडम, तुम्ही आता ही लक्षणं सांगताय ती सायाटिकाप्रमाणे वाटत आहेत. त्यामध्ये कंबरेच्या खालच्या बाजूपासून सुरू होऊन पार्श्वभाग, मांड्यांचा मागचा भाग आणि पोटऱ्यांपर्यंत तीव्र कळ यामध्ये असते. बऱ्याचदा ही कळ इतकी तीव्र असते की चालताना पाय ओढत चालावं लागतं. यामध्ये गिधाडाच्या चाली

0: मीटरांपर्यंत तीव्र कळ यामध्ये असते. बऱ्याचदा ही कळ इतकी तीव्र असते की चालताना पाय ओढत चालावं लागतं. यामध्ये गिधाडाच्या चालीप्रमाणे पेशंटची चाल होते, म्हणून आयुर्वेदात याला गृध्रस्य असं म्हणतात. आपल्या दोन मणक्यांच्या मध्ये जी डिस्क असते ती घसरल्यामुळं, दोन मणके एकमेकांवर घसरल्यामुळं मणक्यात होणारा गाठी किंवा जंतुसंसर्ग याच्यामुळे पायाकडे जाणाऱ्या नसेवरती तीव्र दाब निर्माण होतो आणि या नसेतून कळा येऊ शकतात. पाठीच्या मणक्यावरती आघात होणं, पाठीवरून खूप ओझ उचलण्याचं काम करणं, कम्प्युटर समोर काम करताना चुकीच्या पद्धतीनं बसणं, नेहमी वेडवाकड बसणं, बाक काढून चालणं, पाठीच्या मणक्यांच्या हाडांची झीज होणं, या कारणांनी सायाटिका हा होऊ शकतो. मुळात सायाटिका किंवा गृध्रसी हा आयुर्वेदानुसार एक वातव्याधी आहे. स्त्रियांमध्ये बाळंतपणानंतर वात हा खूप प्रमाणात वाढत असतो व शरीराची झीज ही खूप प्रमाणात होत असते. व त्यासाठी स्त्रियांनी सुतिका परिचर्या म्हणजेच डिलिव्हरी नंतरची शेक शेगडी घेणं, बाळंत काढे घेणं व पारंपरिक आहाराचं पालन करणं हे देखील तितकंच गरजेचं असतं. आणि ते जर झालं नाही तरी सुद्धा मॅडम तुम्ही आता म्हणताय त्या पद्धतीनं डिलिव्हरी नंतर देखील हा त्रास होऊ शकतो.
1: अच्छा, श्रोते हो, कोणत्याही प्रकारच्या जुनाट व्याधींपासून किंवा आजारांपासून तुम्हाला ही मुक्तता हवी असेल तर तुम्ही देखील संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. त्याचबरोबर आरोग्य संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हॉट्सअपवर ते विचारू शकता. तुमच्या प्रश्नांना डॉक्टर निखिल रणदिवे या कार्यक्रमाच्या मार्फत उत्तरं देतील. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8308 8354, 8308 8354, 8308 8354. डॉक्टर निखिल, हा त्रास होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी आणि त्रास झालाच तर आयुर्वेदामध्ये यावर काही उपचार आहेत का?
0: नक्कीच. फॉरवर्ड बेंडिंग म्हणजे पुढे वाकून काम केल्यामुळे हा त्रास वाढतो. म्हणून जे लोक नेहमी अशा पद्धतीनं काम करतात त्यांनी भुजंगासन, मर्कटासन, कंधरासन, मकरासन अशी सोपी सोपी बॅक बेंडिंग असणं रोज 10 ते 15 मिनिटं केली तरी चांगला फायदा होतो. या आसनांचा नॅचरल ट्रॅक्शन प्रमाणे उपयोग होतो आणि मणक्यांचा नॅचरल कर्व मेंटेन राहण्यासाठी मदत होते. नेहमी दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या व्यक्तींचा वात हा वाढत असतो. शिवाय गाडीच्या हादऱ्यांमुळे देखील हा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी नियमित अंगाला तेल लावलं पाहिजे. संपूर्ण अंगाला तेल लावणं शक्य नसेल तर ऍटलिस्ट मांड्या, पोट, पाठ आणि पाठीचा मणका या भागावर जरी तेल लावलं तरी खूप चांगला फायदा होऊ शकतो. अभ्यंगम आचरेत नित्यम स जराश्रम वातहारा म्हणजे रोज शरीराला तेल लावल्यानं थकवा, वात आणि म्हातारपण दूर होण्यासाठी मदत होते. दूध, अंजीर, संत्री, मोसंबी, बदाम, सोयाबीन, तीळ, नाचणी ही शाकाहारी लोकांसाठी आणि पायासूप, खेकडे हे मांसाहारी लोकांसाठी कॅल्शियमचे उत्तम सोर्सेस आहेत. याचा जर आहारामध्ये समावेश केला तरी हाडांची झीज होऊन जर कंबरदुखी सारखा त्रास होत असेल तर तो कमी होण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते.
1: ओके श्रोते हो, आता ऐकूयात श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर इथे उपचार घेतलेल्या एका पेशंटचा अनुभव.
2: नमस्कार, माझं नाव शांताराम काशी. जवळजवळ 2 ते 3 वर्ष मला कंबरदुखीचा त्रास होता. गेल्या 1.5 वर्षात मला काहीही काम करता येत नव्हतं. पायाच्या वेदना, कंबरेखालच्या वेदना काही केल्या थांबत नव्हत्या. 2.5 ते 3 महिने झाले मी डॉक्टर रणदिवे सरांची औषधे सुरू केली. मला आता 80 ते 85% बरं वाटते. सरांनी सांगितलेले व्यायाम, पथ्य, गोळ्या, औषधं यामुळे मी आता अगोदर जी कामं करत नव्हतो गेल्या 2.5 ते 3 वर्षात ते आता सर्व करत आहे. अंगामध्ये ऊर्जा आल्यासारखं पूर्ण काम करता येते मला.
1: श्रोते हो, तुम्हालाही अशा प्रकारच्या जुनाट व्याधींपासून किंवा आजारांपासून मुक्तता हवी असेल तर तुम्ही देखील संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. संपर्क 8308 8354, 8308 8354, 8308 8354. पुन्हा भेटूयात श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेध आयुर्वेद या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: आयुष्याचा वेध आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
4: कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी.
3: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:45 आणि 30 सेकंद झालेले आहेत. ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला सुरेश वाडकर यांच्या आवाजात ही रचना.

सुरेश वाडकर यांच्या आवाजात ही रचना आताच आपण ऐकलीत. श्रोतेहो, वाढत्या आधुनिकीकरणाच्या आणि शहरीकरणाच्या काळात पुन्हा एकदा कृषी क्षेत्राचं महत्व अधोरेखित होत आहे. तेव्हा 1 जुलै या कृषी दिनाच्या निमित्तानं बोलूया या क्षेत्रातील वाढत्या संधींविषयी. तेव्हा जरूर फोन करा आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी उद्या म्हणजेच 4 जुलै रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा फोन नंबर 02132265624. फोन नंबर पुन्हा एकदा 02132265624. भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता आशा भोसले यांच्या आवाजात योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना, श्रीनिवास खळे यांची संगीतरचना.

सुरेश वाडकर यांच्या आवाजातील या गीतरचनेबरोबरच आजचा भावगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

गाड्यांची महाराणी स्वामिनी सादर करत आहे स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे। आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून दर शुक्रवारी सकाळी 8:15 जरूर ऐका स्वामिनी आदिशक्ती।

0: शुक शुक, स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊयात का?
1: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट।
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे।
2: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत। याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही। स्वामिनी साड्यांची महाराणी।
1: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% पर्यंत डिस्काउंट,
3: मग मी पण जातो।
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे।
4: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी।

0: अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी
0: स्वामिनी विझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: दुसरी एक गोष्ट सांगतात त्याच राजाची म्हणजे जयप्रकाश मल्लाची। देवी तुळजाभवानी त्याच्यावर इतकी प्रसन्न होती की ती त्याच्याबरोबर रोज रात्री सोंगट्या खेळायला यायची आणि खेळता खेळता राज्यातल्या महत्वाच्या प्रश्नांवर त्याला योग्य सल्लाही द्यायची।
3: म्हणजे पाषाणाची मूर्ती खेळायची सोंगट्या?
2: नाही नाही, मानवी रूप घेऊन यायची देवी। सांगतात की राजाबरोबर देवी सोंगट्या खेळायला यायची, पण ही गोष्ट कुणालाही कळता कामा नये अशी अट देवीनं घातली होती आणि राजानं मान्य केली होती।
4: पण एकदा राजाच्या राणीला संशय आला, मध्यरात्री आपला नवरा अंधारात उठून जातो कुठं, करतो काय? ती राजा मागोमाग आली आणि पडद्यामागे लपून बसली। देवीला ते समजलं आणि ती राजाला म्हणाली, तू वचनभंग केलायस, आजपासून मी पुन्हा कधीही तुला दिसणार नाही।
2: नाही, पण दोष राजाचा नव्हता। हे जेव्हा देवीला कळलं तेव्हा तिनं मग उशाप दिला आणि कुमारी देवीची पूजा करण्याची सूचना केली।
3: अच्छा, असा प्रकारे। पण काय हो अण्णा, ही मुलगी कुमारीच कशी काय राहणार कायम आणि इतक्या शतकात कशी जगणार की नवी मुलगी निवडतात दरवेळी, आणि कोणाचा अधिकार असतो तो?
2: हो हो हो हो, सांगतो एक एक प्रश्नाची उत्तर देतो। तो राजघराण्याचाच अधिकार। देवीची निवड राजाचे ज्योतिषी आणि पुरोहित करतात।
3: असं कसं?
4: अगं, कारण पुष्कळ नियम आणि कसोटे आहेत त्याच्यासाठी। आम्ही पुष्कळ माहिती विचारून घेतली होती, म्हणजे राजाच्या पत्रिकेशी त्या मुलीची पत्रिका जुळली पाहिजे, शिवाय मुलगी नेवारी क्षत्रिय घराण्यातली सोनारांपैकीच हवी, ती शरीरानं निर्दोष आणि मनानं धीट हवी, खूप परीक्षा घेतात म्हणे तिच्या।
0: आता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून दर शुक्रवारी सकाळी 8:15 जरूर ऐका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे। अहो शुक, स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊयात का?
5: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट।
0: स्वामिनी साड्यांची महाराणी कुंठेकर रोड पुणे।
6: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: आणि त्या परीक्षांना उतरलेली मुलगी मग देवी होते। तिला राजवाड्याच्या शेजारच्या तिच्यासाठी मुद्दाम बांधलेल्या वाड्यात राहायला आणतात। तिथे ती देवी म्हणून राहते कुमारी असेपर्यंत।
7: आणि नंतर मग काय, दुसरी देवी पुन्हा निवड?
2: हो, पुन्हा ते सगळं। ही पहिली देवी सामान्य मुलीसारखी जगायला मोकळी होते।
3: पण अण्णा, ही छोटी मुलगी काय देवीसारखं दर्शन देते लोकांना?
4: अगो, दर्शन तर देतेच, पण सगळ्या मोठ्या धार्मिक उत्सवात ती हजर असल्याशिवाय काहीही विधी होत नाहीत।

0: राजा तिला नमस्कार करतो, तिचा आशीर्वाद घेतो.
1: तुम्ही घेतलं दर्शन?
0: हो घेतलं ना, दसऱ्याची तिची मिरवणूकही पाहिली आम्ही. भरजरी लाल पोशाख, डोळे रंगवलेले काजळानं, कपाळावर पिवळ्या पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यावर कुंकवाचा टिळा. लोकांची फार श्रद्धा तिच्यावर, केवढा जल्लोष आणि जय जयकार. मला अजून आठवतोय तो उत्सव, ती वाद्य, ती गाणी अजून कानातच आहे बघ सगळं.
2: हे कुमारी देवी म्हणजे जिवंत देवी, म्हणजे आश्चर्यच आहे खरं. पण माझ्या मनात वेगळंच येत आहे.
1: काय येत आहे, कसला विचार करताय तुम्ही?
2: नाही म्हणजे देवी पदाला ती छोटी मुलगी योग्य आहे की नाही हे दरवेळी लोक पारखून घेत असतील, ते ठीकच आहे. पण त्या मुलीचं काय, तिला काय कळत असेल?
0: खरंच रे, मी सुद्धा दर्शनाला तिच्या समोर उभी राहिले ना, तेव्हा वाटलं की या छोटीचं बाळपण हरवूनच गेलं की एकदम. इतका गोड निरागस चेहरा होता तिचा की वाटलं तिला कडेवर घेऊन बाहेरचं जग दाखवावं.
1: हो ना, इतक्या छोट्या वयात तिने देवी होऊन बसायचं किती अवघड असेल तिच्यासाठी. तिचं खरं तर ते खेळायचं, खायचं, हट्ट करायचं, रडायचं, पडायचं वय. पण तिने आपलं रोज दिवसभर लोकांपुढे देवी म्हणून दर्शन देत नमस्कार स्वीकारत बसायचं. तिचं मूलपण संपतच की?
3: खरंय, या प्रतीची ही बाजू आपण भक्त कधी बघतच नाही.
0: आता हा रवी म्हणाला म्हणून दुसराही एक विचार आला माझ्या मनात. आता पहा की ती मुलगी जेव्हा वयात येते तेव्हा तिचं देवीपण संपतं असं मानतात, हो की नाही? म्हणजे तिचं कुवारपण संपलं की तिचं देवीपण संपुष्टात येतं, मग दुसरी कोणी 3-4 वर्षाची देवी निवडली जाते. मग या वयात आलेल्या पहिल्या देवीला सामान्य मुलीसारखं जगणं शक्य होत असेल का? काय होत असेल तिचं?
4: देण्याघेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3-मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी.
3: एक प्रकारे तिचं देवीचं आयुष्य तेवढंच खरं, कारण मी असं वाचलंय की पुढे त्या मुलीशी लग्न करायला सहसा कुणी मुलगा तयार होत नाही. आता या नव्या काळात माहीत नाही होतही असतील त्यांची लग्न, पण पूर्वापार समजूत अशी की तिच्याशी लग्न काही सुखाचं नसतं, म्हणून तिचं देवीपण तिच्या सुखी आयुष्यातला अडथळाच ठरतं नंतर.
1: आता देवी म्हणून ती निवडली जाणं हे तिचं भाग्य म्हणायचं की नाही प्रश्नच आहे. पण काय हो अण्णा, नेपाळमध्ये काय तेवढी एकच देवी आहे म्हणजे प्रसिद्ध अशी?
3: नाही नाही, छे, इतर पुष्कळ आहेत. ही लोक विलक्षण आहे म्हणून कुतूहल जास्त, तशी दुसरीकडे कुठेच नाही म्हणून अपूर्वाईनं तिचं दर्शन घेतात. पण इतर पुष्कळ देवीस्थानं आहेत नेपाळमध्ये.
2: सुनेत्रा, नेपाळचा आता पक्क बर का, कुमारी देवी पाहिजे ना?
1: हो तर, आता माझीही उत्सुकता तिच्या दर्शनाशिवाय पुरी होणार नाही.
3: या जरूर जाऊन या.
0: नेपाळच्या कुमारी देवीचा महिमा ऐकल्यानंतर पुढच्या भागात श्रुती दर्शन घेऊया काश्मीरच्या वैष्णोदेवीचं.
5: अहो चला चला, स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये भरपूर साड्या घेऊ, 50% डिस्काउंट.
6: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, पुणे.
4: देण्याघेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3-मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी.
7: संकल्पना नावेद आणि जावेद शेख, संहिता डॉक्टर अरुणा ढेरे, निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी, निर्मिती व्यवस्था शेखर काळे.
6: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% डिस्काउंट.
8: मग मी पण जातो.
5: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, पुणे.
9: आपण ऐकत होतात स्वामिनी साड्यांची महाराणी द्वारा प्रायोजित कथामाला आदिशक्तीची अनंत रूपे.
5: अहो शुक, स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊयात का?
6: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% डिस्काउंट.
5: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, पुणे.

0: स्वामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी स्वामी।
0: स्वामिनी विझलँड बिल्डिंग, कुमठेक रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: अहो चला चला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये भरपूर साड्या घेऊ, 50% डिस्काउंट।
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेक रोड, पुणे।

0: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्द भावे अर्पण कोल्हापूर दर्पण.
1: श्रोतेओ, कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मंडळी, महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र आणि वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगांसाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था आहे. या संस्थेतील प्रशिक्षण वर्गांना महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळ मुंबईची शासन मान्यता आहे. या संस्थेला अखिल भारतीय स्तरावरील FICCI अवॉर्ड 1999 हा प्राप्त झालेला आहे. सन 2026-27 या चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणं सुरू आहे. माफक जागा असल्यानं त्वरित संपर्क साधा. प्रवेशासाठी नियम आणि अटी: सर्टिफिकेट इन कम्प्युटर ऑपरेशन विथ MS ऑफिस संगणक कोर्स, हा याला शैक्षणिक पात्रता, किमान इयत्ता 8वी पास. तर मोटर अँड अमेंचर वाइंडिंग सबमर्सिबल पंप सिंगल फेज इलेक्ट्रिक कोर्स, याला शैक्षणिक पात्रता, किमान इयत्ता 9वी पास. वयोमर्यादा 16-40 वर्ष. प्रशिक्षण कालावधी 1 वर्ष. फक्त दिव्यांग मुलांनाच प्रवेश दिला जातो. सोयी आणि सवलती: प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची आणि प्रशिक्षणाची मोफत सोय. अद्ययावत आणि परिपूर्ण संगणक कार्यशाळा. भरपूर प्रॅक्टिकल्स आणि व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण. नेटवर्किंग आणि इंटरनेटची सुविधा. अनुभवी तज्ज्ञ निदेशक. उज्ज्वल यशाची परंपरा. समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी व्यवसायाची बीजभांडवल योजना. यासाठी अर्ज करण्यासाठी अधीक्षक शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र आणि वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रेमळा, गोदणमळ्याजवळ, मिरज तालुका, मिरज, जिल्हा सांगली, 416410 या पत्त्यावरती पोस्टाद्वारे किंवा समक्ष अर्ज आणि माहितीपत्रक मोफत मिळू शकतील. त्यासाठी फोन नंबर 02332-22908 आणि 99-22-57-75-61 99-22-57-75-61. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.

प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जपान आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत आणि जपानकडून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात. पंचायती राजमंत्र्यांची आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यशाळा. आणि महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर. आता सविस्तर बातम्या. भारत आणि जपान संबंध अत्यंत विशेष असून दोन्ही देशांच्या आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी नवी दिल्ली इथं भारत जपान संयुक्त आर्थिक मंचाला संबोधित करताना केलं. जपानचं कौशल्य आणि गुंतवणूक यांचा भारताची गती आणि व्याप्ती यांच्याशी संगम होतो तेव्हा संपूर्ण जगाला त्याचा लाभ होतो असंही ते म्हणाले. ही भागीदारी अधिक गतिमान आणि दृढ करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि जपाननं विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या मूलभूत स्तंभांपैकी एक असलेल्या आर्थिक सुरक्षेच्या महत्वाबाबतची आपली सामायिक कटिबद्धता काल एका संयुक्त जाहीरनाम्यात अधोरेखित केली. ही भागीदारी परस्पर विश्वास सामायिक मूल्य आणि समान हितसंबंधांवर आधारित असून दोन्ही देशांची समृद्धी सुरक्षा आणि आर्थिक भवितव्य एकमेकांशी जोडलेलं असल्याचं यात नमूद केलं आहे. सेमीकंडक्टर महत्वपूर्ण खनिज माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान स्वच्छ ऊर्जा आणि औषध निर्माण या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट होईल असंही दोन्ही देशांनी म्हटलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. भारत जपान वार्षिक शिखर परिषदेच्या संयुक्त निवेदनात दोन्ही नेत्यांनी गेल्या वर्षी 22 एप्रिल रोजी पहलगाम इथं आणि गेल्या वर्षी 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा कठोर शब्दात निषेध केला. त्यांनी द रेझिस्टंट फ्रंटचा उल्लेख करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा अहवालाचाही उल्लेख केला. अल कायदा लष्कर ए तैयबा जैश ए मोहम्मद आणि त्यांच्याशी संबंधित गटांसह संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या सर्व गट आणि संस्थांविरुद्ध एकत्रित कारवाई करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. हिंद प्रशांत क्षेत्राला लवचिक आणि समृद्ध बनवण्याच्या सामायिक उद्दिष्टासाठी समान विचारसरणीच्या देशांमधील सहकार्य वाढवण्याबाबतची आपली कटिबद्धताही पुन्हा अधोरेखित केली आहे. इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयातुल्ला सय्यद अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी बिहारचे राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनेन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गरेटा आज इराणला रवाना होणार आहेत. भारतातील उच्चस्तरीय शिष्टमंडळाची या अंत्यसंस्काराला उपस्थिती दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांचं महत्व अधोरेखित करते असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. लोकसभा सभापती ओम बिर्ला आज कोलकाता इथं पश्चिम बंगाल विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी आयोजित 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन करतील. नवनिर्वाचित सदस्यांना संसदीय आणि विधिमंडळ कामकाजाच्या विविध पैलूंशी परिचित करून देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये एक प्रभावी लोकप्रतिनिधी कसं बनावं तसं सदस्यांसाठीच्या प्रथा संकेत आणि शिष्टाचार यासारख्या विषयांचा समावेश असेल. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. वार्षिक अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात झाली. 57 दिवसांची यात्रा 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान कडक सुरक्षा व्यवस्थेखाली यात्रेकरूंची पहिली तुकडी काल नुनवान आणि बालताल इथल्या तळांवर पोहोचली. या पहिल्या तुकडीत 4,822 भाविक आहेत. त्यापैकी 2,510 भाविक पहलगाम मार्गानं तर 2,312 भाविक बालताल मार्गानं प्रवास करत आहेत. यात्रा सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी दोन्ही मार्गांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून विश्रांतीची ठिकाणं, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, आरोग्य सेवा आणि बचाव पथकं आदी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

सोळाव्या वित्त आयोगाच्या शिफारशींवर चर्चा करण्यासाठी पंचायती राज मंत्रालयानं आज नवी दिल्ली इथं विविध राज्यांच्या पंचायती राज मंत्र्यांची राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली आहे. केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय राज्यमंत्री एस पी सिंह बघेल यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा होणार आहे. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या अनुदानाच्या मार्गदर्शक तत्वांवर यावेळी चर्चा होणार आहे. पंचायती राज संस्थांनी स्वतःच्या स्रोतातून महसूल वाढवून आर्थिक स्वावलंबन क्षमता बळकट करण्यावर या कार्यशाळेत विशेष भर दिला जाईल. केंद्र आणि राज्य यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होण्यास आणि विकसित भारत 2047 संकल्पनेनुसार उत्तम प्रशासन, पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि सर्वसमावेशक ग्रामीण विकासासाठी पंचायतींना सक्षम करणारी एक भक्कम अंमलबजावणी यंत्रणा उभारण्यास या परिषदेमुळे मदत होईल अशी अपेक्षा आहे. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार असून महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. भारत आणि श्रीलंका यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 या स्पर्धेचा भाग आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघ सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेत 5व्या स्थानावर आहे. श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारत यजमान इंग्लंडविरुद्धची सध्या सुरू असलेली 5 सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका पूर्ण करेल. त्यानंतर भारतीय संघ 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. दरम्यान यजमान इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतला पहिला सामना बुधवारी रात्री पावसामुळे रद्द करण्यात आला. दुसरा सामना उद्या मँचेस्टर इथं होणार आहे. आयसीसी महिला T20 विश्वचषकाची अंतिम लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. लंडनमध्ये काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. फिफा विश्वचषक स्पर्धेत काल कॅलिफोर्नियात झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्पेननं ऑस्ट्रियाचा 3-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. आता स्पेनचा सामना पोर्तुगाल किंवा क्रोएशियाशी होईल. याआधी बेल्जियम, अमेरिका आणि इंग्लंड यांनी राऊंड ऑफ 16 प्रवेश केला आहे. राऊंड ऑफ 16 इंग्लंडचा सामना सोमवारी मेक्सिकोशी होईल तर अमेरिकेचा सामना मंगळवारी बेल्जियमशी होणार आहे. फ्रान्स, नॉर्वे, कॅनडा, मोरोक्को, ब्राझील आणि पॅराग्वे या संघांनीही राऊंड ऑफ 16 पात्रता मिळवली आहे. मान्सूननं आता दिल्ली, गुजरातचा आणखी काही भाग, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानच्या काही भागात आगेकूच केली असून गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. छत्तीसगड, कर्नाटक, किनारपट्टी, केरळ, उत्तराखंडमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही मुंबई, ठाणे, पुणे यासह विविध भागात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या 2 दिवसांपासून अनेक भागात पाऊस आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातलं आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत जपान आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत आणि जपानकडून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त. अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात. पंचायत राजमंत्र्यांची आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यशाळा. आणि महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य, महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 30 सेकंद झालेले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
1: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
2: पाच हजार वर्षापूर्वी याज्ञवल्क्य नावाच्या महान ऋषीनं एक सिद्धांत सांगितला, तो म्हणजे प्रत्येक माणूस स्वतःवरच प्रेम करत असतो. हेच दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे माणूस जीवनावर, जगण्यावर प्रेम करत असतो. जीवनावर प्रेम असल्यामुळं जगण्यासाठी पोट भरणं आणि पोट भरण्यासाठी काम करणं हे ओघानंच आलं. इथं एक प्रश्न निर्माण होतो, तो हा की पोटासाठी काम की कामासाठी पोट. बहुसंख्य लोक असं उत्तर देतील की आम्ही काम करतो ते पोटासाठीच होय. परंतु हे उत्तर चुकीचं आहे. योग्य उत्तर जीवनविद्या याप्रमाणे देते. कामासाठीच पोट असून पोट भरण्यासाठी काम केलंच पाहिजे. आता जीवनविद्येचा हा सिद्धांत स्पष्ट करणं इष्ट वाटतं. जीवनविद्येनं परमेश्वराची व्याख्या याप्रमाणे केलेली आहे. निसर्ग नियमांसहित स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. कामासाठी पोट हा नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्थेचा एक अविभाज्य भाग आहे. याचाच अर्थ असा की काम करण्यासाठीच निसर्ग देवतेनं माणसाला पोट दिलेलं आहे. तात्पर्य, जन्माला आलेला प्रत्येक माणूस पोट भरण्यासाठी काहीतरी काम करतच असतो. पोट भरण्यासाठी विधायक काम करणं, याला व्यवसाय असं म्हणतात. अशा प्रकारचे व्यवसाय करणं माणसाला बंधनकारक आहे, कारण माणसानं सदैव कार्यरत असलं पाहिजे हा निसर्गाचा नियम आहे. जे लोक कामाचा कंटाळा करतात किंवा काम करण्यात टाळाटाळ करतात, त्यांच्या जीवनामध्ये सद्भाग्य प्रवेश करण्यास सदैव टाळाटाळ करत असतं. याच्या उलट निसर्ग नियमाला अनुसरून जे आपला व्यवसाय आवडीनं, प्रामाणिकपणे आणि आत्मीयतेनं करतात, त्यांच्यावर निसर्ग देवतेची कृपा होऊन ते जीवनामध्ये यशस्वी होतात. निरनिराळ्या प्रकृतीचे आणि आवडीचे लोक पोट भरण्यासाठी निरनिराळी कामं करत असतात. सर्व लोक एकाच प्रकारचं काम करतात असं केव्हाच घडत नाही आणि घडणारही नाही. तात्पर्य, काम करण्यासाठीच पोट दिलेलं असल्यामुळं पोटासाठी कार्य करीत राहणं हेच निसर्गाच्या त्रिकालाबाधित नियमाशी सुसंगतच आहे. या निसर्ग नियमांप्रमाणे काम करण्याचं जे टाळतात किंवा टाळाटाळ करतात, त्यांच्या टाळक्यावर निसर्गाचे लत्ताप्रहार बसण्याचीच दाट शक्यता असते. याच्या उलट या निसर्ग नियमांना अनुसरून जे कार्यरत असतात, त्यांच्यावर निसर्गाकडून कृपेचा वर्षाव होत राहतो. काम करण्यात कसूर न करता जे कसून आणि प्रामाणिकपणे काम करतात, ती माणसं खरोखरीच भाग्यवान होत. म्हणूनच जीवनविद्या सांगते, तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात आहे. इथं मला एक सुंदर संस्कृत सुभाषित आठवतं, ते म्हणजे कराग्रे वसते लक्ष्मी, मध्यमे सरस्वती, करमुले वसे गोविंदम, प्रभाते करदर्शनम. याचा भावार्थ असा की तुमच्या हातामध्ये लक्ष्मी, सरस्वती आणि देव वास करत असतात. हे सत्य स्मरणात ठेवून माणसानं जीवन जगण्याचा प्रयत्न केल्यास त्याला लक्ष्मी, सरस्वती

आणि देव प्रसन्न होईल हे निश्चित. आता काम कशा विशिष्ट पद्धतीनं करायचं आणि आपला उत्कर्ष आपणच कसा घडवून आणायचा ते आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. उत्कर्ष घडवून आणण्यासाठी 7 पायऱ्या चढून जाणं आवश्यक आहे. या 7 पायऱ्या याप्रमाणे: कष्ट, कर्तव्य, कौशल्य, कल्पकता, कौतुक, करुणा आणि कृतज्ञता. यातली पहिली पायरी कष्ट. माणूस एकदा का जन्माला आला की मरेपर्यंत त्याला कर्म करीत राहणं क्रमप्राप्तच आहे. त्याचं प्रमुख कारण कर्म हा देहाचा स्वभाव आहे. क्रिया आणि त्याची प्रतिक्रिया यांच्या उभ्या आडव्या धाग्यानेच जीवनाचं वस्त्र विणलं गेलं आहे. म्हणूनच जोपर्यंत देह धारणा आहे तोपर्यंत माणसाला कर्म चुकवता येत नाही. वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की काम करण्यासाठीच पोट ही व्यवस्था म्हणजे निसर्ग देवतेनं मानव जातीवर केलेला फार मोठा उपकार आहे. निसर्गानं पोटच दिलं नसतं तर मानव जातीची पूर्ण अधोगती झाली असती. पोटासाठी काम करणं अत्यंत आवश्यक असून सुद्धा काम करण्यात माणूस शक्यतो टाळाटाळ करतो किंवा काम केलंच तर ते तो रडत रखडत करतो. अशा परिस्थितीमध्ये निसर्ग देवतेनं माणसाला पोटच दिलं नसतं तर माणसानं आपला सर्व वेळ झोपून काढण्यात किंवा एकमेकांशी झगडण्यात घालवला असता. दुसरा मुद्दा असा की काम करण्यासाठीच निसर्गानं पोट दिलं असल्यामुळं माणूस सक्तीनं काम करतो आणि जास्तीत जास्त कार्यरत राहतो. काम न करता स्वस्थ बसायला लागणं ही फार मोठी शिक्षा असते हे माणसाला तेव्हाच कळतं जेव्हा त्याची नोकरी सुटते किंवा तो निवृत्त होतो तेव्हा. काम नसेल तर वेळ लागण्याची पाळी येते ही वस्तुस्थिती माणसानं लक्षात घेणं आवश्यक आहे. आणखीन एक मुद्दा असा की रिकामपण आणि रिकामटेकडा माणूस या दोन्ही गोष्टी महाभयंकर आहेत. रिकामपण म्हणजे नरक आणि रिकामटेकडा माणूस म्हणजे सैतान असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. रिकामटेकडा माणूस केव्हा काय करेल हे ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकणार नाही. रिकामटेकड्या माणसाच्या मनात काय भयंकर विचार येतील आणि तो ते केव्हा अंमलात आणेल हे त्याला सुद्धा कळणार नाही. रिकामपण आणि रिकामटेकडा माणूस म्हणजे राष्ट्राला लागलेला कलंक आहे. ही रिकामटेकडी माणसंच एका बाजूनं व्यसनांच्या मागे जातात आणि दुसऱ्या बाजूनं दुष्ट आणि दुर्जन लोकांच्या आहारी जातात. अशी माणसं सर्वार्थानं राष्ट्राला घातक ठरतात. ही माणसं स्वतः तर बर्बाद होतातच शिवाय ते इतरांच्या दुःखालाही कारणीभूत ठरतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन राष्ट्राचं कल्याण साधण्यासाठी शासनानं तरुण पिढीला बेरोजगारीच्या शापातून मुक्त केलंच पाहिजे आणि त्यासाठी जी काही उपाययोजना करणं आवश्यक आहे ती कुठल्याही परिस्थितीमध्ये केलीच पाहिजे असा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. थोडक्यात कामासाठीच पोट हा नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्थेचा एक अविभाज्य भाग असल्यामुळं कामाला किंवा कष्टाला पर्याय नाही हे प्रत्येकानं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कष्ट केल्याशिवाय माणूस श्रेष्ठ होत नाही. शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचे कष्ट माणसाला करावे लागतात. उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी किंवा उद्योगाचे घरी लक्ष्मी वास करी हे सत्यच आहे. उद्योग हा सर्वात मोठा योग आहे असा जीवनविद्येचा मौल्यवान सिद्धांत आहे. नोकरी, धंदा, व्यवसाय असा कुठलाही उद्योग केल्यास माणसाला लवकर किंवा उशिरा यश मिळतंच. कष्ट करण्यात प्रयत्नांची पराकाष्ठा झाली पाहिजे. प्रयत्नांचं महत्व काय वर्णावं? समर्थ रामदास स्वामी सांगतात, प्रयत्न तो देव जाणावा. पण एक पाऊल पुढे टाकून जीवनविद्या सांगते, देवासकट सर्व काही प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य प्रयत्नात आहे. म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ होय. प्रयत्न हा प्रकारच इतका प्रभावी आहे की प्रयत्न करण्याच्या प्रक्रियेत प्रयत्न करणाऱ्याला प्रकाश दिसू लागून त्या प्रकाशातूनच त्याला प्रभूचा प्रसाद प्राप्त होतो. प्रयत्न केल्यानं माणसाला काही प्रसंगी यश मिळतंच असं नाही, परंतु प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही हे माणसानं सदैव लक्षात ठेवलं पाहिजे. मात्र प्रयत्न करून सुद्धा यश न मिळणं हा अपवाद आहे तर प्रयत्न करून यश मिळणं हा नियम आहे हे सत्य माणसानं सदैव स्मरणात ठेवलं पाहिजे.

0: मात्र प्रयत्न योग्य दिशेनं होण्यासाठी ते अभ्यासपूर्वक झाले पाहिजेत. नुसते कष्ट केल्यानं किंवा प्रयत्न केल्यानं यश मिळत नसतं. अधिकारी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली योग्य दिशेनं अभ्यासपूर्वक प्रयत्न केल्यानं माणसाला यशाचं शिखर लवकर गाठता येतं. जीवनामध्ये अभ्यासाचं महत्व वादातीत आहे. अभ्यासाचे परिश्रम घेऊनच माणसं मोठी होत असतात. परंतु खेदाची गोष्ट अशी की अभ्यासाच्या बाबतीत टाळाटाळ करण्याचीच प्रवृत्ती सामान्य माणसामध्ये दिसून येते. अभ्यास करून निश्चित ध्येय प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी सामान्य माणसं विना सायास इच्छित ध्येय प्राप्त करून घेण्यासाठी शॉर्टकट त्वरित फळ देणारे उपाय शोधत असतात. अलीकडच्या काळामध्ये लोकांची प्रवृत्ती पार बिघडलेली दिसून येते. बहुतेक लोकांमध्ये कमी श्रमात कमी वेळात खूप पैसा संपत्ती आणि यश प्राप्त करून घेण्याची अनिष्ट प्रवृत्ती बळावते आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यास न करता उत्तम यश मिळावं असं वाटतं. या अनिष्ट प्रवृत्तीमुळे मोठं यश मिळवण्यासाठी विद्यार्थी वर्ग चुकीच्या पद्धतीनं कॉपी वगैरे करून धडपड करत असतो, तर खूप संपत्ती मिळवण्यासाठी प्रौढ माणसं अनिष्ट मार्गाचा लाज घेणे वगैरे अवलंब करतात. फास्ट फूड आरोग्याला बाधक असतं असं आरोग्यशास्त्र सांगतं. फास्ट फूड प्रमाणे फास्ट रिझल्ट्स हे सुद्धा जीवनाला घातक असतात. पैसा संपत्ती किंवा यश मिळवण्याचे शॉर्टकट म्हणजे प्रत्यक्षात नेककट असतात, म्हणजे आज ना उद्या ते गळा कापणारे असतात. त्याचप्रमाणे फास्ट रिझल्ट्स मिळवण्याचे मार्ग म्हणजे प्रत्यक्षात गळ्याला फास लावून घेण्याचेच प्रकार होत. इल गॉट इल स्पेंट अशी इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, ती सार्थ आणि यथार्थ आहे. अनिष्ट मार्गानं मिळवलेला पैसा संपत्ती किंवा यश माणसाला कधीही पचत नाही, परंतु या सत्याची जाणीव माणसांना फार उशिरा होते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. या संदर्भात जीवनविद्येचा हा सिद्धांत चिंतनीय आहे. अनिष्ट आणि भ्रष्ट मार्गानं मिळवलेला शापित पैसा तो मिळवणाऱ्याला तर बाधक ठरतोच, पण त्याच्या बायका मुलांना आणि त्याच्या काही पुढील पिढ्यांना निसर्ग नियमाप्रमाणे आणि वारस हक्कानुसार बाधक आणि विघातक ठरतो. थोडक्यात, अभ्यासपूर्वक प्रामाणिकपणे काम केल्यानं माणसांना जे धन आणि यश प्राप्त होतं ते त्यांना सुख शांती समाधान यश आणि समृद्धी प्राप्त करून तर देतच, शिवाय त्याचा इष्ट प्रभाव इतरांवरही पडत असतो.
1: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
1: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही।
0: काय
1: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी।
2: रुचिराची एवन चटणी,
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी।
4: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी।
5: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
6: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
7: श्रोतेहो, वाढत्या आधुनिकीकरणाच्या आणि शहरीकरणाच्या काळात पुन्हा एकदा कृषी क्षेत्राचं महत्व अधोरेखित होत आहे, तेव्हा 1 जुलै या कृषी दिनाच्या निमित्तानं बोलूया या क्षेत्रातील वाढत्या संधींविषयी। तेव्हा जरूर फोन करा आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत। त्यासाठी आमचा फोन नंबर 02312652624, फोन नंबर पुन्हा एकदा 02312652624।
8: श्रोते हो, आज इंद्रधनू या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांचा डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित परिचय। तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।

0: प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी आता जपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन EIR ॲपवर.
1: ही यादी डॅडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे

श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात गीत संवाद अंतर्गत आपण ऐकू शकाल खरीप हंगामातील भाजीपाला लागवड याविषयी माहिती। या माहितीचं लेखन केलंय कृषी अधिकारी संदीप शेळके यांनी, तेव्हा जरूर ऐका गीत संवाद आज संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून।

0: श्रोते हो अवशायिका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 5 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता जलसंवर्धन काळाची गरज याविषयीचा संवाद, सहभाग श्रावणी राजमाने आणि सिद्धी राजमाने यांचा, विशेष सहभाग डॉक्टर व्ही एन शिंदे कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर। तेव्हा अवशायिका युववाणी हा कार्यक्रम 5 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवर।
1: शेतीची माहिती,
2: आरोग्याची काळजी,
1: तल्लीन करणारी
2: अभंगवाणी,
1: विश्वासार्ह बातम्या,
2: मखमली गाणी,
1: रसिकांच्या मनामनात
2: आकाशवाणी।

0: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: श्रोते हो, गीत बहार या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मंडळी, आज ज्येष्ठ गायक, संगीतकार आणि अभिनेते अमित कुमार यांचा वाढदिवस, तेव्हा त्यांची काही गाणी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला बालिका वधू या चित्रपटासाठी अमित कुमार आणि रजनी शर्मा यांचा आवाज.

0: गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो अवश्य ऐका एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 MHz.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: फसला अनोळख्या पासून बचाव करा.
3: आरबीआय सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.
0: गीतबहार या कार्यक्रमामध्ये आता तेरी कसम या चित्रपटासाठी अमित कुमार यांचा आवाज, आनंद बक्षी यांची गीतरचना, आर डी बर्मन यांची संगीतरचना.

श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका. दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाश

0: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: गीतबहार या कार्यक्रमामध्ये आता लव्ह स्टोरी या चित्रपटासाठी आशा भोसले आणि अमित कुमार यांचा आवाज, आनंद बक्षी यांची गीतरचना, आर डी बर्मन यांचं संगीत.

हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता कसमे वादे या चित्रपटासाठी आशा भोसले, किशोर कुमार आणि अमित कुमार यांचा आवाज, गुलशन बावरा यांच्या गीतरचनेला संगीत दिलंय आर डी बर्मन यांनी.

0: श्रोतेहो बातो बातो में या चित्रपटासाठी लता मंगेशकर, अमित कुमार, पर्ल, पद्मसी यांचा आवाज आताच आपण ऐकलात. अमित खन्ना यांची गीतरचना, राजेश रोशन यांची संगीतरचना. श्रोतेहो या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आता समाप्त करत आहोत. ज्येष्ठ गायक, संगीतकार आणि अभिनेते अमित कुमार यांचा आज वाढदिवस, तेव्हा त्यांची काही गाणी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण ऐकलीत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

0: 102.7 FM कोल्हापूर। पत्रोत्तरांची खुमारी,
1: अनुभवांची शिदोरी,
0: हिंदी मराठी गाणी,
1: तुमची आणि आमची आकाशवाणी।

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 9:30 वाजलेले आहेत. ऐकूया NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: अगं पोरी, शिक्षण, जमीन, दिसायला नंबर एक आहे तो, आणि नको काय म्हणतेस?
1: तात्या, त्याचं दात लय बाद आहेत.
0: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टात.
1: मग चालते की?
2: माधव मिशन देवल क्लब तळमजला.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
4: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
3: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
3: फोन 940-440-8000.
5: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
6: फसला.
7: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
8: मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता संगीत सौभद्र या नाटकासाठी प्रभाकर कारेकर यांच्या आवाजात ही पदरचना.

श्रोते हो, आज इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांचा डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित परिचय. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

मिलिंद इंगळे यांच्या आवाजात ही गीतरचना आताच आपण ऐकलीत. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी
0: आकाशवाणी FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲप वर।

मिश्र संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता मन्नाडे आणि सहकाऱ्यांचा आवाज, ग दि माडगुळकर यांची गीतरचना, वसंत पवार यांची संगीतरचना.

0: श्रोते या गीत रचनेबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. सकाळचे 10:31 झालेली आहेत. ऐकूया कार्यक्रम इंद्रधनू.
1: श्रोते हो, इंद्रधनू या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, एखाद्या व्यक्तीला खूप प्रसिद्धी मिळत असलेली, तिचं कौतुक होत असलेलं आपण जेव्हा पाहतो तेव्हा प्रथम आपल्याला हेवा वाटतो. पण हे त्या व्यक्तीचं यश आपण त्या क्षणाला पाहत असतो. या यशासाठी आधी त्यांनी केलेलं काम, घेतलेले कष्ट आपल्याला माहिती नसतात किंवा या सगळ्यापासून तसं आपण अनभिज्ञ असतो. अशा वेळी खरं तर त्या व्यक्तीची पूर्ण कहाणी जाणून घेणं, प्रवास जाणून घेणं हे महत्त्व

महत्वाचं असतं आणि तेच आपल्यासाठी प्रेरणादायी सुद्धा असतं। तर अशाच एका आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यक्तीच्या संशोधनाचा आता आपण परिचय करून घेणार आहोत। तेव्हा ऐकूया वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांचा परिचय। लेखन आहे डॉक्टर तेजस्विनी देसाई यांचं।

श्रोते हो, व्हिएतनाम युद्धाचा तो काळ होता. अमेरिकी आणि व्हिएतनामी सैनिक मलेरियासारख्या रोगामुळे मृत्युमुखी पडत होते. या रोगानं बाधित झालेल्या जवळजवळ 8 लाख अमेरिकी सैनिकांना हलवण्यात आलं. प्रत्यक्ष युद्धात जखमी झालेल्या सैनिकांपेक्षा मलेरियाला बळी पडलेल्या सैनिकांची संख्या 4 ते 5 पट जास्त होती. मलेरिया हा डासांमुळे होणारा आजार आहे. या आजाराला प्लास्मोडियम फाल्सीपॅरम हे आदिजीव गटातील एकपेशीय परजीवी कारणीभूत असतात. हाच परजीवी रक्ताच्या कर्करोगाला सुद्धा कारणीभूत ठरू शकतो. 10,000 वर्षांपूर्वी गोरिला माकडांमध्ये या परजीवींची उत्पत्ती झाली असं मानलं जातं. मादी अॅनोफेलस डासाच्या चावण्यामुळं मलेरियाचा संसर्ग होतो. खरं तर मलेरियावर क्लोरोक्विन आणि क्विनोलिन ही प्रभावी औषधं पूर्वीपासून वापरात होती, पण 1960च्या दशकाच्या उत्तरार्धात मात्र या औषधांचा प्रभाव कमी झाला आणि या रोगानं व्हिएतनाममध्ये थैमान घातलं. म्हणून अमेरिकी लष्करानं मलेरियावर औषध शोधण्यासाठी वेगळ्या संशोधन संस्थेची स्थापना केली. त्याद्वारेच वॉल्टर रीड आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च, नेव्ही तसंच विद्यापीठातील तज्ज्ञ यांनी प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन औषध संशोधन सुरू केलं. या कामी त्यांनी युरोपमधील अनेक मोठ्या औषध कंपन्यांची मदत घेतली. परंतु 1972 पर्यंत जवळजवळ 2,14,000 औषधांचा अभ्यास करूनही त्यांना परिणामकारक औषध शोधता आलं नाही. त्यांनी मेफ्लोक्विन हे औषध विकसित केलं, परंतु त्याचे दुष्परिणाम जास्त होते. तो चीनच्या सांस्कृतिक क्रांतीचा काळ होता, त्यामुळं बऱ्याचशा विचारवंत बुद्धिवंत आणि संशोधकांवर बंदी होती. तसंच उदारमतवादी धोरण नसल्यानं बहुतांशी शोध निबंध फक्त चीनी संशोधन पत्रिकेतच प्रकाशित केले जायचे. त्याचवेळी 1964 मध्ये व्हिएतनामनं चीनचे अध्यक्ष माओ झेडॉक आणि पंतप्रधान झाऊ एनलाई यांना मलेरियाला प्रतिबंध करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली, आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी ती मान्यही केली. 1967 मध्ये यासाठी चीननं एक गट कार्यालय स्थापन केलं. या कार्यालयाच्या अंतर्गत मायक्रोबायोलॉजी आणि एपिडेमियोलॉजी इन्स्टिट्यूट आणि इन्स्टिट्यूट ऑफ टॉक्झिकॉलॉजी अँड फार्मिकॉलॉजी, अकॅडमी ऑफ चायनीज मेडिसिन, इन्स्टिट्यूट ऑफ चायनीज मटेरिया मेडिका अशा संस्थांमधल्या जवळजवळ 500 संशोधकांना या कामी नियुक्त केलं गेलं. या प्रकल्पाचा कार्यारंभ 23 मे 1967 रोजी झाला. त्यावरून या प्रकल्पाला प्रकल्प 523 असं नाव दिलं गेलं. चीनमधली पारंपरिक औषधं आणि पाश्चिमात्य औषधं यांच्या मिलाफातून मलेरियाला प्रतिबंध करणाऱ्या औषधाची निर्मिती करणं हा त्यांचा उद्देश होता. परंतु 1969 पर्यंत हजारो औषधांचा अभ्यास करूनही त्यांना यश मिळालं नाही. या प्रकल्पासाठी जवळजवळ इतर सगळे प्रयोग थांबवले होते. या परिस्थितीत 1969 मध्ये या प्रकल्पाचं नेतृत्व विज्ञानामध्ये नोबेल मिळवणारी पहिली चिनी स्त्री तू यू यू यांच्याकडे आलं. तू यू यू यांचा जन्म 30 डिसेंबर 1930 रोजी चीनमधल्या झेझँग प्रांतातल्या निंगबो शहरात झाला. त्यांचे वडील

बँकेत नोकरी करत होते तर आई गृहिणी होती. त्यांच्या कुटुंबात पाच भावंडांमधली ही एकटीच मुलगी. तू यांच्या परिवारामध्ये मुलांच्या शिक्षणाला नेहमीच प्राधान्य दिलं जात असायचं. साहजिकच त्यांच्या शिक्षणालाही घरातून नेहमीच प्रोत्साहन मिळालं. शाळेत असताना क्षयरोगाची बाधा झाल्यानं तू युयू यांच्या शालेय शिक्षणात थोडासा खंड पडला, पण याच क्षयरोगामुळं त्यांना वैद्यकीय क्षेत्रात जाण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी त्यांचं शालेय शिक्षण निंगमो मिडल स्कूलमधून 1948 साली पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी पेकिंग युनिव्हर्सिटी मेडिकल स्कूल इथून 1955 औषध निर्माण शास्त्राची पदवी प्राप्त केली. पदवीचं शिक्षण घेत असताना प्राध्यापक लाऊ झीसेन यांनी औषध वनस्पती ओळखायला आणि त्यांचं वर्गीकरण करायला शिकवलं, तर प्राध्यापक लिन किशू यांनी वनस्पतीमधील औषधी द्रव्याचा अर्क काढायला शिकवलं. पदवीनंतर त्यांनी पेकिंग विद्यापीठामधल्याच नव्यानं स्थापन झालेल्या अकॅडमी ऑफ ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन यामधल्या इन्स्टिट्यूट ऑफ चायनीज मटेरिया मेडिका यामध्ये आपल्या कार्याची सुरुवात केली. तिथं त्यांनी पहिल्यांदा एक चिनी फुलझाड म्हणजेच आशियाई लोबेलियाचा सिस्टोसोमायसिसच्या उपचारासाठी उपयोग या प्रकल्पावर संशोधन केलं. सिस्टोसोमायसिस म्हणजे ब्लड फ्लुक्स या चापट कृमींमुळं मूत्राशय आणि आतड्यांना होणारा संसर्ग होय. 1959 ते 1962 या कालावधीत त्यांनी पारंपरिक चिनी औषधोपचाराचं प्रशिक्षण घेतलं. पारंपरिक चिनी उपचार पद्धतीला जवळजवळ 3,500 वर्षांचा इतिहास आहे. इतक्या वर्षांच्या अनुभवातून औषध निर्मिती प्रक्रिया विकसित झाली आहे. औषध निर्मिती दरम्यान होणाऱ्या प्रक्रियेमुळं त्या औषधाचे औषधी गुणधर्म वाढून दुष्परिणाम कमी होतात असा चिनी लोकांचा विश्वास आहे. या पारंपरिक ज्ञानाला तू युयून आधुनिक विज्ञानाची जोड दिली. दरम्यानच्या काळात तू युयू त्यांचा जुना वर्गमित्र अभियंता ली तिंगझाऊ यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आणि दोन मुलींची आई बनल्या. 21 जानेवारी 1969 रोजी प्रकल्प 523 नेतृत्व धुरा त्यांच्या खांद्यावर आली. खरं तर हा एक गुप्त प्रकल्प होता. ही जबाबदारी त्यांच्यावर आली तेव्हा त्यांची मोठी मुलगी अवघी 4 वर्षांची तर धाकटी फक्त 1 वर्षाची होती. त्यांचे यजमान घरापासून दूर एका प्रशिक्षण केंद्रात होते. संशोधनावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी आपल्या मोठ्या मुलीला तिच्या पूर्ण वेळ शाळेतल्या शिक्षक कुटुंबाकडे ठेवलं, तर लहान मुलीला निंगबोमध्ये राहत असलेल्या आपल्या आई वडिलांकडे ठेवलं. 3 वर्षांनंतर जेव्हा त्या आपल्या मुलींना भेटायला गेल्या तेव्हा मोठी मुलगी घाबरून ज्यांच्या घरात ती राहत होती त्या शिक्षकांच्या मागे लपली, तर लहान मुलीनं आईला ओळखलंच नाही. जेव्हा प्रकल्प 523 तू युयू कडे आला तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली होती की हा नवीन मलेरिया डासांमधल्या प्लास्मोडियम फाल्सीपॅरम या आदिजीव गटातील परजीवींमुळे होतो. सुरुवातीला त्यांच्या चमूनं मलेरियावरच्या पारंपरिक चिनी औषधोपचारावर उपलब्ध वाङ्मयाचा तसंच औषध निर्मिती प्रक्रियेचा सखोल अभ्यास केला. पारंपरिक चिनी औषधं देणाऱ्या अनेक वैद्यांच्या मुलाखती घेतल्या. काम सुरू केल्यानंतर केवळ 3 महिन्यांच्या कालावधीत त्यांनी वनस्पतीजन्य प्राणीजन्य आणि खनिजजन्य अशा 2000 औषध निर्मिती प्रक्रियांचा खजिना गोळा केला. यातल्या निवडक 640 प्रक्रियांचं माहितीपत्रक अँटी मलेरियल कलेक्शन्स ऑफ रेसिपीज अँड प्रिस्क्रिप्शन्स तयार केलं आणि त्याच्या प्रती त्यांनी या प्रकल्पांतर्गत काम करणाऱ्या आणखी काही संशोधक चमूंना वितरित केल्या. जून 1971 पर्यंत त्यांनी अनेक प्रयोग केले परंतु ते अयशस्वी ठरले. मग त्या पुन्हा नव्यानं पारंपरिक चिनी वैद्यकीय साहित्याकडे वळल्या. क्विंग हाऊ ही चिनी औषधी वनस्पती मलेरियाच्या परजीवींना अटकाव करते हे त्यांच्या लक्षात आलं, पण त्याच्या परिणामांमध्ये सातत्य नव्हतं. जी हॉंगच्या 1700 वर्षांपूर्वीच्या अ हँडबुक

ऑफ प्रिस्क्रिप्शन फॉर इमर्जन्सीज या पुस्तकातील एका वाक्यानं त्यांचं लक्ष वेधलं. ओंजळभर क्विंग हाऊ 2 लिटर पाण्यात भिजवून त्याचा रस प्राशन केल्यानं मलेरियाच्या तापाला उतार पडतो हे ते वाक्य. बहुतांशी प्रक्रियांमध्ये वनौषधी पाण्यात उकळून त्याचा काढा करत असत. यावरून त्यांनी असं अनुमान काढलं की उष्णतेमुळं क्विंग हाऊ मधले काही उपयुक्त घटक नष्ट होत असावेत, तसंच त्याच्या पानांमध्ये काही उपयुक्त घटक हे असले पाहिजेत. त्यानंतर त्यांनी प्रयोगाची नव्यानं रचना केली. क्विंग हाऊच्या खोड आणि पानांचं पाणी, इथेनॉल आणि इथिल इथर वापरून वेगवेगळे अर्क तयार केले आणि त्यांची उंदरावर चाचणी केली. त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की क्विंग हाऊचा इथिल इथरमधून काढलेला अर्क उंदरांमधल्या मलेरियावर 100% यशस्वी ठरला. त्यानंतर या अर्कातील

तयार केले आणि त्यांची उंदरावर चाचणी केली. त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की क्विंगहाऊचा इथिल इथरमधून काढलेला अर्क उंदरांमधल्या मलेरियावर 100% यशस्वी ठरला. त्यानंतर या अर्कातील विषारी आम्लधर्मी घटक बाजूला काढून उरलेल्या उदासीन अर्काची मलेरिया बाधित माकडांवर चाचणी घेतली. ही चाचणी सुद्धा 100% यशस्वी झाली. 1972 मार्चमध्ये तू यू यू न आपल्या या प्रयोगाचा अहवाल नानजिंग इथं भरलेल्या प्रकल्प 523 सभेत सादर केला. आपल्या प्रयोगानं उत्साहित झालेल्या या चमूनं क्विंगहाऊच्या अर्काचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घ्यायला सुरुवात केली. सांस्कृतिक क्रांती दरम्यान अनेक औषध निर्मिती कारखाने बंद पडले होते, त्यामुळं अतिशय तुटपुंज्या यंत्रणेच्या सहाय्यानं या संशोधक मंडळींना मोठ्या प्रमाणावर अर्क निर्मिती करावी लागली. या औषधाचे काही दुष्परिणाम असू शकतात असं काही संशोधकांचं मत होतं, पण तू यू यू गटाकडे वेळ फारच कमी होता, त्यामुळं तू यू यू न हे औषध स्वतःच घेऊन चाचणी करायचं ठरवलं. त्यांनी इतर संशोधकांनाही त्यांची इच्छा असेल तर या प्रयोगात सामील होण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी आणि त्यांच्या आणखी दोन संशोधकांनी क्विंगहाऊचा हा अर्क घेतला. 1 आठवड्यानंतरही त्यांच्यावर कोणताही दुष्परिणाम दिसून आला नाही. त्यानंतर आणखी 5 संशोधकांनी या अर्काची वाढीव मात्रा घेतली. ही चाचणी सुद्धा यशस्वी झाली. यामुळे त्यांचा वेळ वाचला आणि औषधाबद्दलचे गैरसमजही दूर झाले. 1972 ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये हैनान प्रांतातील 21 रुग्णांवर क्विंगहाऊ अर्काची पहिली वैद्यकीय चाचणी घेतली आणि ती पूर्णपणे यशस्वी झाली. त्यानंतर बीजिंग क्रमांक 302 हॉस्पिटलमधल्या 9 रुग्णांवरही यशस्वीरित्या उपचार केले. या औषधाच्या वैद्यकीय चाचणीबरोबरच इथिल इथरमधील अर्कातील उदासीन अर्काचं विलगीकरण आणि शुद्धीकरणाचं कामही चालू होतं. 1972 या अर्काचे स्फटिक अलग करण्यात यश आलं आणि या संयुगालाच आर्टेमायसिनिन असं नाव देण्यात आलं. त्यानंतर त्यांनी आर्टेमायसिनिन या औषधाच्या गोळ्या बनवल्या आणि त्यांची 1973 ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये वैद्यकीय चाचणी घेतली. तेव्हा या गोळ्यांची परिणामकारकता कमी असल्याचं आढळून आलं. या गोळ्यांचं चटकन विघटन होत नसल्यानं त्यातल्या औषधांचे परिणाम मिळत नव्हते, म्हणून त्यांनी त्याचे कॅप्सूल बनवले. कॅप्सूलची परिणामकारकता मात्र चांगली होती. श्रोतेहो, प्राचीन चीनी ग्रंथांमध्ये फक्त क्विंगहाऊ असा उल्लेख आढळतो. आर्टेमिसिया ही वनस्पती चीनमध्ये क्विंगहाऊ या नावानं ओळखली जाते. आर्टेमिसिया कुळातील वनस्पतींमध्ये 6 वेगवेगळ्या प्रजाती आहेत. त्यातलीच आर्टेमिसिया अॅनुआ या प्रजातीला स्वीट वुर्मवूड असंही म्हणतात. या वनस्पतीचा अर्क मलेरिया प्रतिबंधक आहे हे प्रथम तू यू यू यांनी सांगितलं. योग्य प्रजाती ओळखण्याबरोबरच या वनस्पतीच्या लागवडीसाठी योग्य भौगोलिक स्थान आणि काळ याचाही त्यांनी अभ्यास केला. आता तू यू यू यांना आर्टेमायसिनिनच्या रचनेचे वेध लागले होते. 1973 त्यांनी त्याची संपूर्ण रेणवीय रचना शोधून काढली, तसंच या औषधाच्या मानवी शरीरातील कार्यप्रणालीचाही अभ्यास केला. जेव्हा मलेरिया संसर्गित डास मनुष्याला चावतो तेव्हा पी फाल्सीपॅरमचे बीजाणूज मानवी शरीरात हस्तांतरित करतो. हे बीजाणूज रक्तवाहिन्यांमधून यकृत पेशींमध्ये जातात. तिथं त्यांचं विभाजन होऊन खंडपेशिका तयार होतात. या खंडपेशिका पुन्हा रक्तवाहिन्यांमध्ये येतात आणि तांबड्या रक्तपेशींमध्ये प्रवेश करतात. तिथं त्यांचं पुन्हा विभाजन होतं आणि रक्तपेशी फाटून या खंडपेशिका बाहेर येतात आणि नवीन तांबड्या रक्तपेशीवर हल्ला करतात. या नष्ट झालेल्या रक्तपेशीतून काही विषारी पदार्थ बाहेर पडतात, त्यामुळं रुग्णाला ठराविक कालांतरानं थंडी आणि ताप येतो आणि ते चक्र निर्माण होतं. काही खंडपेशिकांचं रूपांतर
युग्मक पेशी

मध्ये होतं आणि जेव्हा एखादा डास मलेरिया बाधित रुग्णाला चावतो तेव्हा या युग्मक पेशी त्या डासामध्ये प्रवेश करतात आणि नवीन जीवनचक्र सुरू होतं. शांघाय इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि इन्स्टिट्यूट ऑफ बायोफिजिक्स ऑफ द चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस यांच्या सहकार्यानं 1974 आर्टिमायसिनिनची रेणवीय रचना शोधली गेली. आर्टिमायसिनिन हे एक सेक्स क्विटर पिन लॅक्टोन प्रकारचं सेंद्रिय संयुग आहे. हे संयुग बहुतेक ॲस्टरॅसी कुळातील वनस्पतींमध्ये आढळतं. लॅक्टोन रिंगमध्ये सायक्लिक कार्बोक्झिलिक इस्टर असतं. आर्टिमायसिनिनच्या रेणूमध्ये ROOR असा पॅरॉक्साईड वलय असतो. हाच औषधी कार्यप्रणालीसाठी महत्वाचा असतो. याचं रेणूसूत्र C15H12O5 असं आहे. आर्टिमायसिनिन परजीवींवर थेट हल्ला करत नाही, त्यासाठी त्याच्यात काही रासायनिक बदल घडून यावे लागतात. एका गृहितकानुसार आर्टिमायसिनिनमधील एंडोपॅरॉक्साईड वलय जेव्हा रक्तातील आयर्न ऑक्साईडच्या संपर्कात येतं तेव्हा आर्टिमायसिनिनमधील एंडोपॅरॉक्साईड वलय तुटतं आणि मुक्त मूलक तयार होतात. हे मुक्त मूलक परजीवींमधील प्रथिनांवर हल्ला करून परजीवींच्या पेशींचा पर्यायानं परजीवींचा नाश करतात. सर्वात महत्वाचं म्हणजे आर्टिमायसिनिन परजीवीचा त्याच्या जीवनचक्राच्या कुठल्याही टप्प्यावर नाश करू शकतं. हे संशोधन म्हणजे लष्करी प्रकल्प असल्यानं त्याबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. तसंच चीनी संस्कृती पाश्चिमात्य जर्नलमध्ये आपलं संशोधन प्रसिद्ध करण्यासाठी मज्जाव करत असायची, त्यामुळं या विषयाचे शोध निबंध केवळ चीनी शोधपत्रिकेत 1977 प्रकाशित झाले. या संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर लवकर दखल घेतली गेली नाही. 1982 वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड बँक आणि संयुक्त राष्ट्र संघटना यांनी 2UU यांना आपली निरीक्षणं मांडण्यासाठी निमंत्रित केलं. त्याप्रमाणे बीजिंग इथं भरलेल्या सभेत 2UU यांनी आपला आर्टिमायसिनिन या औषधावरचा अहवाल सादर केला. पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या लोकांच्या मनात चीनी पारंपरिक वनौषधींविषयी शंका असल्यानं त्यांनी या संशोधनाकडे प्रथम दुर्लक्ष केलं आणि या औषधाला मान्यता देण्यासाठी 20 घेतली. मधल्या काळात हजारो लोक मृत्यूमुखी पडले. आर्टिमायसिनिनचा शोध गेल्या शतकातल्या औषध निर्माण शास्त्रातील क्रांतिकारी शोध म्हणून ओळखला जातो. या औषधासाठी 2UU यांना 2015 वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिकानं गौरवण्यात आलं आणि हा पुरस्कार मिळवणाऱ्या 2UU या पहिल्या चीनी महिला ठरल्या. या पुरस्काराचं वैशिष्ट्य एवढ्यापुरतंच मर्यादित नाही तर पदव्युत्तर पदवीही नाही आणि परदेशी संशोधनाचा कोणताही अनुभव नसलेल्या त्या पहिल्या चीनी व्यक्ती. तसंच ना त्या चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या सभासद होत्या ना चायनीज अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगच्या सभासद. नोबेल पारितोषिकाच्या नियमानुसार नवीन संशोधनाला पारितोषिक दिलं जातं, पारंपरिक औषधांना नाही. पण या समितीनं हा पुरस्कार जाहीर करताना असं म्हणलं आहे की जरी आर्टिमायसिनिन औषधाची माहिती 2UU यांना चीनी पारंपरिक वैद्यकीय वाङ्मयातून मिळाली असली तरी या औषधाच्या विलगीकरण आणि शुद्धीकरणासाठी वापरलेली पद्धती ही आधुनिक होती. तसंच या औषधाची वैद्यकीय चाचणीही त्यांनी आधुनिक पद्धतीनं घेतलेली आहे. आता पुढं 2UU यांनी आर्टिमायसिनिनची संपूर्ण कार्यप्रणाली आणि आर्टिमायसिनिन प्रतिबंधक मलेरिया होण्याची प्रक्रिया थांबवण्यासाठी काय करता येईल याचं संशोधन चालू ठेवलं. आर्टिमायसिनिनची रेणवीय रचना अभ्यासत असतानाच 2UU यांना डायहायड्रो आर्टेमायसिनिनचा 1992 शोध लागला. डायहायड्रो आर्टेमायसिनिनची मलेरिया विरुद्ध परिणामकारकता आर्टेमायसिनिनपेक्षा जास्त असल्याचं त्यांना आढळलं. आर्टेमायसिनिन हे एकल पद्धतीनं वापरलं तर कालांतरानं

आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते. म्हणून आता आर्टेमायसिनिन संयुक्त उपचार पद्धती वापरली जाते. प्रकल्प 523 कामही पुढे चालू राहिलं आणि अनेक औषधं शोधली गेली. त्यातली काही ACT मध्ये वापरली जातात. स्वित्झर्लंडमध्ये 1999 ACT ची नोंद झाली, तर WHO 2001 त्याला मान्यता दिली. चीनच्या आरोग्य विभागाच्या मंत्रिमंडळानं इन्स्टिट्यूट ऑफ चायनीज मटेरिया मेडिकाला 1986 आर्टेमायसिनिन न्यू ड्रग प्रमाणपत्र, तर 1992 डायहायड्रो आर्टेमायसिनिन न्यू ड्रग प्रमाणपत्र बहाल केलं. आपल्या या संशोधन प्रवासात तू यू यू यांनी अनेक जबाबदारीच्या पदांवर काम केलं. सन 1973 चायना अकॅडमी ऑफ चायनीज मेडिकल सायन्सेसच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख पदाची धुरा त्यांच्याकडे आली, तर 1997 त्या आर्टेमायसिनिन रिसर्च सेंटरच्या प्रमुख बनल्या. तसंच त्यांनी या संस्थेमध्ये सहयोगी प्राध्यापक आणि नंतर प्राध्यापक म्हणूनही कर्तव्य बजावलं. त्यांनी केलेल्या संशोधन कार्याची दखल घेऊन तू यांना चीनमधल्या अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित केलं. 1978 नॅशनल सायन्स काँग्रेस प्राइज, 1979 चायना मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं नॅशनल सायंटिफिक डिस्कवरी अवॉर्ड, 1982 चायना नॅशनल काँग्रेस फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजीतर्फे इन्व्हेन्शन अवॉर्ड, 1984 चायना स्टेट काउन्सिलचा पुरस्कार, 1992 अकॅडमी ऑफ ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिनतर्फे पुरस्कार, चायना नॅशनल ब्युरो ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीतर्फे शतकातली स्त्री वैज्ञानिक पुरस्कार आणि 14व्या राष्ट्रीय प्रदर्शनामध्ये सुवर्णपदक, 2009 सायरस चुंग इंग टँग फाउंडेशनचा पुरस्कार आणि 2011 चायना ग्लॅक्सो स्मिथक्लाइन पुरस्कार, असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. 2011 अमेरिकेतल्या लस्कर फाउंडेशनचा लस्कर देबके पुरस्कार आणि 2015 वारन अल्पट फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला. 2003 थायलंडचा प्रिन्स महिदॉल पुरस्कार सुद्धा तू यांना मिळाला. पारंपरिक ज्ञानाला आधुनिक विज्ञानाची जोड दिली तर काय करामत होते हेच तू यू यू यांनी दाखवून दिलं. एखाद्या मोठ्या आणि महत्वाच्या प्रकल्पाची धुरा जर एका स्त्रीच्या खांद्यावर आली तर आपलं सर्वस्व पणाला लावून ती झपाट्यानं काम करते आणि ही यशशिखरं सर करतानाच आपल्यावरचा विश्वास सार्थ होता हेच दाखवते, हेच तू यू यू यांच्या जीवनलेखावरून स्पष्ट होतं.

श्रोते हो, आताच आपण वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांचा परिचय ऐकलात. लेखन होतं डॉक्टर तेजस्विनी देसाई यांचं. श्रोते हो, कोणत्याही त्यागाशिवाय, सहनशक्तीशिवाय, विश्वासाशिवाय इतकं यश प्राप्त करता येत नाही. तू यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या घटना असतील किंवा त्यांच्या संशोधनाला मान्यता मिळायला लागलेला 20 वर्षांचा कालावधी असेल, या घटना त्यांच्या सचोटीचं एक आदर्श उदाहरणच आपल्या समोर ठेवून जातात, हो ना? तर श्रोते हो, हीच कहाणी, असाच प्रेरणादायी प्रवास आपल्याला आपलं आयुष्य घडवण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतो आणि नव्यानं या विज्ञान क्षेत्रात येणाऱ्या पिढीसाठीही खूप काही शिकवून जात असतो.

0: तर मंडळी, आता आजच्या इंद्रधनू या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे. तेव्हा मी अमृता खानोलकर आपल्या सर्वांचा इथेच निरोप घेतीये. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
1: इंद्रधनू हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, वाढत्या आधुनिकीकरणाच्या आणि शहरीकरणाच्या काळात पुन्हा एकदा कृषी क्षेत्राचं महत्व अधोरेखित होत आहे. तेव्हा 1 जुलै या कृषी दिनाच्या निमित्तानं बोलूया या क्षेत्रातील वाढत्या संधींविषयी. तेव्हा जरूर फोन करा आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा फोन नंबर 02312566224. फोन नंबर पुन्हा एकदा 02312566224.
2: श्रोतेहो, रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. ऐकूया रामचरित मानस गान हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमाचा भाग 396 आम्ही प्रसारित करत आहोत. गायक कलाकार सुरेश वाडकर, संत तुलसीदास यांची रचना, संगीत रचना सतीश भाटिया यांची.

रामचरित मानस गान हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आज या कार्यक्रमाचा भाग 396 आम्ही प्रसारित केला. गायक कलाकार सुरेश वाडकर, संत तुलसीदास यांची रचना, संगीत रचना सतीश भाटिया यांची. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 11:11 झालेले आहेत.

श्रोतेहो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला तेजाब या चित्रपटासाठी अल्का याज्ञिक आणि सहकाऱ्यांचा आवाज, जावेद अख्तर यांची गीतरचना, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आता चालबाज या चित्रपटासाठी अमित कुमार, कविता कृष्णमूर्ती आणि सहकाऱ्यांचा आवाज, आनंद बक्षी यांची गीतरचना, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता मिस्टर इंडिया या चित्रपटासाठी कविता कृष्णमूर्ती आणि सहकाऱ्यांचा आवाज जावेद अख्तर यांच्या गीतरचनेला संगीत दिले लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर. कार्यक्रमात आता सैलाब या चित्रपटासाठी अनुपमा देशपांडे आणि सहकाऱ्यांचा आवाज जावेद अख्तर यांची गीतरचना, बप्पी लहरी यांचं संगीत.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ठीक 12 वाजता मैत्रिणींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. दरम्यान आजच्या या प्रसारणामध्ये मी अनुजा तापसकर आपला निरोप घेते. नमस्कार.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आज 3 जुलै, याच दिवशी 1852 महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यात अस्पृश्य मुलांसाठी पहिली शाळा सुरू केली. देशातील साक्षरता वाढवण्याचा हा महात्मा ज्योतिरावांचा प्रयत्न आज आपल्याला त्याची महती पटवून देतो. आज आपण छोटी छोटी मुलं आनंदानं शाळेचं दप्तर पाठीवर घेऊन शाळेसाठी जाताना बघतो. ज्योतिरावांचं मुलांना साक्षर करण्याचं स्वप्न पूर्ण होत असल्याचं दिसत आहे.

मैत्रिणींनो, आता ऐकूया प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनानिमित्त पर्यावरण प्रेमी डॉक्टर स्वाती पांडे यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. मैत्रिणींनो, पर्यावरण हा आताच्या काळातील

0: अतिशय महत्वाचा प्रश्न जाणवतो आहे. कुठल्या ना कुठल्या कृतीतून मानवाकडून पर्यावरणाचं नुकसान अगदी सहज होतं आणि त्याच्या परिणामांना मात्र आपणा सर्वांना सामोरं जावं लागतं. आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिन 3 जुलैला साजरा केला जातो. कोणती अशी मोठी चूक आपण करत आहोत की ज्यामुळे आपल्या स्वभोवतालच्या पर्यावरणाला हानी पोहोचते आहे, त्यासाठी काय उपाय करायला हवेत आणि आणखी कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे पर्यावरणाची हानी होते, या सर्वांवर संवाद साधण्यासाठी आज आपण निमंत्रित केलं आहे डॉक्टर स्वाती पांडे यांना. डॉक्टर स्वाती पांडे या स्वतः एक भूलतज्ञ आहेत. पर्यावरणाचं रक्षण करणं किती आवश्यक आहे, त्याच्यासाठी प्रयत्न कसे करायला हवेत याबद्दल त्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यरत आहेत. पर्यावरण रक्षणासाठी आवर्जून काही काम करायला हवंय असा त्यांचा आग्रह असतो. आज आपण त्यांच्याशी बोलून प्लास्टिकचा अतिवापर पर्यावरणासाठी कसा नुकसानकारक आहे याविषयी संवाद साधूया. स्वाती पांडे मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आपण स्वतः पर्यावरण रक्षणासाठी काम करता, खरं तर तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, काय कारण घडलं की हे काम करायला तुम्ही सुरुवात केली?
1: मुळातच निसर्गाचं आपण काहीतरी देणं लागतो ही भावना आधीपासून होती आणि थोडंसं वाचन डॉक्युमेंटरी ज्या बघण्यात आल्या पर्यावरणाशी रिलेटेड त्याच्यातून असं वाटलं की पर्यावरणासाठी काम करायची सध्या खूपच जास्त गरज आहे, त्याच्यामुळे थोडं थोडं काम या दृष्टीने.
0: कधीपासून करता तुम्ही हे काम?
1: आम्ही गेले 7-8 वर्ष एखाद दुसऱ्या संस्थेशी निगडीत आहोत ज्या पर्यावरणासाठी काम करत.
0: पर्यावरण रक्षणासाठी काम म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे?
1: पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो आहे, प्रदूषण जे वाढतं आहे, किंवा आता आपण जे प्लास्टिक विषयी जागरूकता करायचा प्रयत्न करतोय त्याचे काय दुष्परिणाम आहेत हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण पर्यावरणासाठी काहीतरी प्रयत्न करू शकतो वाचवण्यासाठी.
0: नक्कीच. प्लास्टिकच्या वापराबद्दल काय सांगाल?
1: प्लास्टिक प्रदूषण जे आहे मुळात असं आहे की प्लास्टिक येतं हे फॉसिल फ्युएल्स पासून, म्हणजे ऑइल्स आणि गॅसेसच्या निर्मितीमध्ये प्लास्टिक हे बाय प्रॉडक्ट आहे, पण ते आपल्या जीवनाचा अगदी अविभाज्य घटक झालेला आहे. त्याच ह्याच्यामध्ये प्लास्टिक हे काही कंपोस्ट होत नाही, म्हणजे डिग्रेड होत नाही, किंवा डिग्रेड व्हायला त्याला जवळजवळ हजारो वर्ष लागतात. त्याच्यामुळे ऍक्च्युली पहिलं प्लास्टिक जे निर्माण झालंय ते आजही या वातावरणात आहे.
0: म्हणजे सुरुवात ज्या प्लास्टिक पासून झाली ते प्लास्टिक अजूनही वातावरणात आहे.
1: 1200-1300 वर्ष पण लागतात प्लास्टिक डिग्रेड व्हायला. असं म्हणता येईल की पहिल्यांदा प्लास्टिक 1200-1300 वर्षापूर्वी जेव्हा
0: आलं असेल,
1: 500 वर्षापूर्वी पासून फार तर, किंवा 300 वर्षापर्यापासून आलं असेल, तेव्हापासून
0: म्हणजे ते आहेच अजूनही.
1: अजूनही वातावरणात आहे आणि त्याच्यामुळे वाढतं प्लास्टिकचा यूज हे अजून वर्षानुवर्ष हे प्लास्टिक वातावरणात राहणार आहे.
0: पुढच्या पिढ्यांना सुद्धा ते त्रासदायक होऊ शकते.
1: होऊ शकतो.
0: प्लास्टिक पिशव्यांचा आणि प्लास्टिकचा वापर पर्यावरणावर होतो काय सांगाल?
1: मुळात आता कसं आहे, प्लास्टिकच्या पिशव्या खूप पातळ पिशव्या, जाड पिशव्या अशा वेगवेगळ्या असतात, पण त्या प्लास्टिकच्या पिशव्या सहज उडून वातावरणात बाहेर पसरतात. त्या प्लास्टिकच्या पिशव्या आपल्या नाल्यांच्या आउटलेट्समध्ये अडकून ते नाले बंद होतात, त्याच्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. त्याच्यामुळे जेव्हा फ्लड्स वगैरे येत, पाऊस होतो, फ्लड्स येतात, तेव्हा त्या पाण्याचा निचरा होऊन जात नाही. त्याशिवाय मुळात कचरा म्हणून हे प्लास्टिक सगळीकडे पसरलेलं दिसतं आपल्याला.
0: उडत राहतं.
1: आणि त्या प्लास्टिकचे तुकडे होऊन मायक्रो प्लास्टिक तयार होतं, जे आपल्या श्वासातून सुद्धा आपल्या शरीरात जाऊ शकतं. जनावरांनी काही गवत वगैरे खाताना त्याच्यामध्ये पसरलेलं प्लास्टिक त्यांच्या पोटात जातं,
0: त्याचा त्यांना त्रास होऊ शकतो. नद्या, समुद्र, जलचर जीवनावर प्लास्टिकचा कसा काय परिणाम होतो?
1: मुळात हे जसं प्लास्टिक आपण म्हटलं की इकडे तिकडे उडत जातं, पसरत जातं, आपण कचऱ्यामध्ये ते जे आहे ते वर्षानुवर्ष तसंच कचऱ्यामध्ये तसंच पडून राहतं, कारण ते डिग्रेड होत नाही. तर त्याच्यामुळे एकतर कचरा जो आहे हा सगळा एकतर लँडफिल्स म्हणतात त्याला, जिथे कचरा साठवला जातो तिथेच ते पडून राहतं, किंवा बऱ्याच वेळेला कचरा हा समुद्रात सोडला जातो, नद्यांमध्ये सोडला जातो, तर ते नद्यांचं पाणी गढूळ होतं त्याच्यामुळे. शिवाय मासे जे आहेत किंवा जनावरं जे आहेत यांनी ते तिथलं चरताना म्हणा किंवा माशांनी नद्यामध्ये आलेला कचरा केल्यामुळे त्यांच्या पोटामध्ये हा प्लास्टिकचा कचरा जमा होत, आणि असं सापडलंय की त्यांच्या पोटात वर्षानुवर्ष हा कचरा तसा

0: फायद्यामुळे म्हणजे ते तो सुद्धा त्यांच्या आरोग्यासाठी चांगला नाहीये. आणि त्याच्याशिवाय प्लास्टिक हे काही केमिकल्स रिलीज करतं जे आपल्या शरीरासाठी प्राण्यांच्या शरीरासाठी चांगलं नाहीये.
1: अच्छा, म्हणजे जर ते पोटात गेलं तर?
0: पोटात गेलं प्लास्टिक शेवटी एक केमिकल असल्यासारखंच आहे किंवा त्याच्यामुळे त्याच्यातून जे केमिकल रिलीज होतात किंवा प्लास्टिक जाळलंच गेलं तर त्याच्यातून ज्या फ्युम्स तयार होतात त्याच्यामुळे ते खूपच आरोग्याला धोकादायक आहेत. त्याच्यामुळे आपल्या लंग्स मध्ये बदल झालेले बघण्यात आलेले आहेत.
1: मायक्रो प्लास्टिक म्हणजे काय?
0: मायक्रो प्लास्टिक म्हणजे मायक्रो म्हणजे आकाराने एकदम सूक्ष्म असं म्हणता येईल. तर 5 मिलीमीटर पेक्षा कमी आकाराचं जे आहे त्याला मायक्रो प्लास्टिक म्हणतात. माता कुठलंही प्लास्टिक जे आहे ते मॅक्रो जर असेल मोठं साईजनी असेल तरी सुद्धा ते जेव्हा डिग्रेड होतं किंवा ते आधी मायक्रो प्लास्टिक मध्ये कन्वर्ट होतं.
1: अच्छा, विघटन होताना.
0: आणि मायक्रो प्लास्टिक हे म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्यांचे तुकडे म्हणा किंवा कपड्यांचे धागे म्हणा, सिंथेटिक कपड्यांचे धागे हे सुद्धा एक प्लास्टिकचा प्रकारच आहे जो मायक्रो प्लास्टिक या कॅटेगरीमध्ये येतो.
1: अच्छा,
0: त्याच्यात अजून दोन प्रकार आहेत. एक प्रायमरी मायक्रो प्लास्टिक म्हणजे जे छोटंच बनवलं जातं, जे कॉस्मेटिक्स मध्ये यूज होतं किंवा इतर काही मटेरियल मध्ये जिथे बारीक बारीक प्लास्टिकच्या झाकणसारखं काही, म्हणजे झाकण तरी मोठंच झालं, 5 मिलीमीटर म्हणजे अगदी सूक्ष्म धागे म्हणा, प्लास्टिकचे धागे जे बनवले जातात ते तशा टाईपचं. सेकंडरी जे आहे ते आहे फ्रॅगमेंटेड प्लास्टिक, म्हणजे मोठ्या प्लास्टिकचे तुकडे होऊन होऊन प्लास्टिक बारीक प्लास्टिक झालेलं. प्लास्टिकची पिशवी जेव्हा फाटते तुटते त्याच्यातनं मायक्रो प्लास्टिक तयार होतं.
1: अच्छा,
0: तर हे सगळे जे मी म्हटलं मोठं प्लास्टिक शेवटी डिग्रेड किंवा प्रोसेसमध्ये फाटलं तुटल्यामुळे ते कन्वर्ट्स इन टू मायक्रो प्लास्टिक. मग ते अजूनही नॅनो प्लास्टिक मध्ये कन्वर्ट होतं की जे वातावरणात अगदी उडत असेल आणि आपण श्वासाद्वारे पण डोळ्यांना दिसतही नाही इतके छोटे छोटे त्याचे कण तयार होतात. तर हे जे प्रकार आहेत प्लास्टिकचे हे जास्त हानिकारक आहेत जे आपण नकळत आपल्या शरीरात जात आहेत, अन्नात जात आहेत किंवा कचरा म्हणून एन्व्हायरमेंट मध्ये पसरत आहेत. तर असे जे प्लास्टिक आहेत ते खूपच हानिकारक आहेत आणि ते आपण जमा नाही करू शकत. त्याच्यासाठी सिंगल यूज प्लास्टिक किंवा मायक्रो प्लास्टिक मुळातच त्याचा वापर कमी झाला पाहिजे असं आपण बघितलं पाहिजे.
1: आता तुम्ही सांगितलं हे जे प्लास्टिक आहे हे खूप ठिकाणी पडतं, कचऱ्याच्या रूपामध्ये आपल्याला खूप ठिकाणी बघायला मिळतं. काही वेळेला असं होतं की हा जास्त कचरा होतोय प्लास्टिकचा म्हणून लोक जाळून टाकतात, तर तो जाळल्यामुळे पर्यावरण आणि लोकांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो?
0: प्लास्टिक जाळल्यामुळे त्याच्या ज्या फ्युम्स निघतात त्याच्यातनं काही टॉक्सिक सबस्टन्स निघतात. डायऑक्सिन किंवा फ्युरेन सारखे हे केमिकल्स आहेत, हे टॉक्सिक आहेत आपल्या शरीरासाठी. ह्याच्यामुळे आपण श्वास घेताना ते जे टॉक्सिन्स आपल्या शरीरात जातात त्याच्यामुळे रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स होऊ शकतात, म्हणजे लंग्समध्ये प्रॉब्लेम्स होऊ शकतात. उदाहरण द्यायचं झालं तर देवनार जो आपला मुंबईच्या जवळचा भाग आहे, इट इज अ लँडफिल जिथे कचरा टाकला जातो, हा एशियातला सगळ्यात मोठा कचऱ्यात जमा करायचं ठिकाण आहे. आणि तिथे आपण मागे कोणी ऐकलं असेल तर तिथे आपोआपच आग लागते कारण तो मिथेन नावाचा जो गॅस तयार होतो कंपोज झाल्यामुळे काही गोष्टी त्याच्याने आपोआप आग लागून, ज्वलनशील असल्यामुळे आपोआप आग लागून तो कचरा जो जळतो त्याच्यात खूप सगळं प्लास्टिकही जळतं. तर आजूबाजूच्या भागातल्या मुलांना श्वसनाचे त्रास झालेले त्यांना लक्षात आलेले आहेत. आणि त्याच्याशिवाय मर्क्युरी वगैरे सारखे असे हेवी मेटल्स जे म्हणतात पारा तसे सुद्धा या प्रोसेसमध्ये तयार होतात आणि त्याच्या फ्युम्स ज्या असतात त्या पण आपल्या शरीराला खूप हानिकारक आहेत. शिवाय त्याची जी राख तयार होते ती पण हलकी असते आणि वातावरणात उडते, ते पण आपण श्वसनाद्वारे प्राणी पण त्याच्या श्वसनाद्वारे ती राख सगळ्यांच्या शरीरात जाते जी
1: आरोग्याला
0: धोकादायक आहे.
1: याचा वापर म्हणजे प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत का?
0: हो, प्लास्टिकचा मुळात हे बघायला गेलं की प्लास्टिक आपण वापरतो कशासाठी, कारण ते हलकं असतं, त्याच्यामध्ये प्रॉडक्ट्स चांगले राहतात,

0: पॅकेजिंग त्याचं सोपं आहे, कुठल्याही गोष्टीला प्लास्टिकमध्ये टाकून नेणं हे सगळ्यांच्यासाठी सोपं होतं, लिकेज वगैरे नसतं, आणि शिवाय कलरफुल असतं, म्हणजे दिसायलाही चांगलं दिसतं, म्हणूनही लोकांना ते आहे की प्लास्टिकमध्ये सगळ्या गोष्टी करायच्या. पण याचबरोबर असं आहे की प्लास्टिकचा हा जो वाढता वापर आहे, काही सोपे पर्याय आपण करू शकतो. मुळात आता उदाहरणार्थ पाण्याची बाटली, आपण दरवेळेला प्लास्टिकची पाण्याची बाटली घेतो, त्याच्यावरती रिसायकल किंवा सिंगल यूज प्लास्टिक जे म्हणतात त्याचे साइन्स असतात. सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे एकदाच वापरायचं आणि फेकून द्यायचं. हजारो बाटल्या रोजच्या वापरल्या जातात आणि फेकल्या जातात, आणि तो हजारो टन कचरा जो जमा होतो त्याचं विल्हेवाट लावणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपल्यासारख्या देशात आपण सगळ्यात जास्त कचरा
1: निर्माण करतोय.
0: त्याच्याऐवजी जर आपण पाण्याची बाटली कॅरी केली, काचेची म्हणा किंवा स्टीलची म्हणा, अशी कुठली
1: धातूची कुठल्याही
0: धातूची बाटली आपल्या बरोबर कॅरी करायला पाहिजे. एक सिंगल यूज नाही आहे ती, वारंवार यूज करता येण्यासारखं मुळातच काचेची किंवा धातूची बाटली वापरायला पाहिजे. पॅकेजिंगसाठी खूप ठिकाणी प्लास्टिक वापरलं जातं. आपण भाज्या घेताना प्लास्टिकच्या ह्याच्यात घेतो, किंवा कुठल्याही दुकानात फळं घेताना, कपडे घेताना कधी कधी ते प्लास्टिकच्या ह्याच्यात देतात आपल्याला. तर त्याच्याऐवजी तुम्ही तुमची पिशवी कॅरी करा, तुमच्या कापडाच्या पिशवीमध्ये त्या गोष्टी घेतल्या जाऊ शकतात. पूर्वी दुकानामध्ये ग्रोसरीचं जे सामान यायचं, धान्य वगैरे सुद्धा द्यायचे ते पेपरमध्ये बांधून, आजकाल सर्रास प्लास्टिकमध्ये मिळतं. तर त्याचाही जर पर्याय उपलब्ध असेल तर त्या दृष्टीने बघितलं गेलं पाहिजे की ते पण आपण
1: कागदाच्यामध्ये
0: घेऊ शकतो. किंवा मग आजकाल एक नवीन प्लास्टिक तयार होत आहे ज्याला बायोप्लास्टिक म्हणतात. हे आपला उसापासूनच्या जो बाय प्रॉडक्ट निघतं त्याच्यापासून, किंवा मक्याच्या ह्याच्यापासून एक प्लास्टिक तयार करतात जे दिसायलाही अगदी प्लास्टिक सारखं आहे. तर त्याच्या इंडस्ट्रीज आता सुरू झालेल्या आहेत ते प्रोड्यूस करायच्या. तर ते जे प्लास्टिक आहेत ते बायोडिग्रेडेबल प्लास्टिक आहेत,
1: ते विघटन होऊ शकतं.
0: ते विघटन होऊ शकतं, प्लांट बेस्ड प्लास्टिक्स असं त्याचं नाव आहे. तर ते हे प्रॉडक्ट्स यूज करू शकता.
1: आपल्या कोणत्या सवयी बदलल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं?
0: मुळातच या छोट्या छोट्या सवयी ज्या आपण आहे की आता आपण पाण्याची बाटली बरोबर घेऊन जाणे, म्हणजे मग आपल्याला कुठेही तहान लागली तर असं नाही की आता प्लास्टिकची
1: बॉटल
0: पर्याय नाही. किंवा जसं मी म्हटलं, आपण दुकानात गेलो आणि मी आता येता जाता दुकानात गेले आणि मला काही मी पिशवी नेली नाहीये, तर दोन कपडे घेतले तर त्याच्यासाठी मी त्यांना लगेच पिशवी नाही मागितली पाहिजे. नवीन घेतलेले कपडे अंगावर घालून तर मिरवणार असेल, मग हातात घेऊन गाडीपर्यंत घरापर्यंत जाऊ शकता
1: नक्कीच.
0: आणि नाहीतर मग त्यांना पेपर बॅग असतील तर पेपर बॅगचा तरी वापर करावा.
1: कचऱ्याचं व्यवस्थापन, रिड्यूस, रिसायकल आणि रियूज ही एक संकल्पना आहे, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हो, प्लास्टिकच्या बाबतीमध्ये मुळात त्याच्यावरती एक असं साईन असतं, तीन एरोज असतात, बाण काढलेले असतात जे असे एका ट्रायंगल मध्ये आहेत. ते जे तीन एरोज आहेत त्याच्यातला एक रिड्यूसचा आहे, एक रियूजचा आहे आणि एक रिसायकलचा आहे. तर मुळात संकल्पना अशी आहे की रिड्यूस म्हणजे कमी करा, वापर कमी करा. कुठल्याही गोष्टीचा वापर कमी झाला की त्याचं प्रोडक्शन कमी होतं. आज आता असं आहे की आपण वापरतोच आहे म्हणून ते बनवतच आहेत प्लास्टिकच्या गोष्टी,
1: मागणी आहे त्याची,
0: मागणी आहे तोपर्यंत. आणि अल्टिमेटली हा सगळा कचराच आहे, त्याची कितीही विल्हेवाट लावायचा प्रयत्न केला तरी तुम्ही जितकं जास्त वापराल तितकी तुम्हाला ती सगळी क्षमता वाढवतच जावी लागेल. आणि हे आजच्या काळात तरी खूपच अवघड आहे. तर त्याच्यामुळे वापर मुळात कमी करा, किंवा मग रियूज करा, की तुमचे जे प्लास्टिकचं जे काय आहे ते तुम्ही परत वापरू शकत असाल. सिंगल यूज प्लास्टिक पेक्षा मल्टी यूज प्लास्टिक वापरावं, आणि सिंगल यूज प्लास्टिकचं रिसायकलिंग म्हणजे रिसायकल करा. रिसायकलिंग म्हणजे तो प्लास्टिकचा सगळा जो कचरा आहे तो सगळा जमा करायचा, त्याला प्रोसेस करायची आणि त्याला अजून दुसऱ्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं, रिसायकल करून परत एकदा प्लास्टिक बनवता येतं, दुसऱ्या टाईपचं प्लास्टिक बनवता येतं, आणि तशा प्रकारे त्या प्लास्टिकचं रियूज करता येतं.
1: म्हणजे त्याचं जर कचऱ्याचं असेल तर त्याचं संकलन चांगल्या पद्धतीने करून रिसायकलसाठी वापरता
0: येईल, रिसायकलसाठी वापरता येऊ शकतं. त्याच्यातून परत एक

0: वेगळ्या टाईपचं प्लास्टिक बनवून तुम्ही त्याला रियूज करू शकता.
1: शाळा, महाविद्यालय किंवा सामाजिक संस्था यांची याबद्दल काय भूमिका असते, काय सांगाल तुम्ही?
0: याच्या बाबतीतली जागरूकता फारच कमी आहे. प्लास्टिक चा वापर, त्याचं प्रदूषण म्हणा, किंवा हे जे आपण बोललो होते की कन्सेप्ट ऑफ रियूज, रियूज, रियूज, रिसायकल, हे सगळं शाळेतल्या मुलांना एक शिक्षणाचा भाग म्हणून शिकवण्यात आलं पाहिजे. त्यांच्या फ्युचरसाठी आजच्या काळात जो हा प्रदूषण, वाढतं प्रदूषण आहे, हे सगळ्यात हानिकारक आहे. तर त्यांना आत्तापासूनच याची जाणीव दिली पाहिजे की हे सगळं आत्तापासून जर कमी करत गेलो तर कुठेतरी अनेक वर्षांनी त्याचा थोडा फायदा आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामुळे त्याची जागरूकता ही सगळ्यात आधी शाळा कॉलेजेसमध्ये झाली पाहिजे. आणि कसं असतं, शाळेमध्ये एखादी गोष्ट आपण सांगितली की जनरली मुलं ऐकतात,
1: म्हणजे शिक्षकांनी
0: सांगितले की ऐकतात. तर तुम्ही सांगू शकता की नाही, शाळेमध्ये प्लास्टिकच्या बॉटल्स आणायच्या नाही, तुम्ही सगळ्यांनी तुमच्या काचेच्या धातूच्या पाण्याच्या बॉटल आणायच्या, किंवा प्लास्टिकचा कचरा कोणीही कुठेही टाकायचा नाही, तो प्रॉपर ह्याच्यामध्ये टाकायचा. आणि त्यांना छोट्या छोट्या असाइनमेंट्स देणं की तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या किती लोकांना माहिती दिली, किंवा तुम्ही प्लास्टिकच्या प्रदूषणाबद्दल एखादी छोटीशी नोट लिहून आणा. त्याच्यामुळे त्यांच्या वाचनात येईल की प्लास्टिकचे परिणाम काय होत आहेत, त्याच्यासाठी आपण काय करू शकतो. शंभरातून एखाद दोन मुलांनी जरी हा विचार केला की नाही मी हे नाही करणार, प्लास्टिक प्रदूषणात होऊ नये म्हणून मी ही ही अमुक तमुक गोष्ट नाही करणार, प्लास्टिकची पिशवी नाही वापरणार, किंवा फरक म्हणजे खूपच मोठा फरक होईल.
1: सामाजिक संस्था काय करू शकतात त्याच्यासाठी?
0: सामाजिक संस्थांचा अप्रोच जास्त असतो. तुम्ही जेव्हा एखाद्या सामाजिक संस्थेमध्ये काम करता तेव्हा तुम्ही खूप वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात येता. त्याच्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा सामाजिक संस्थेच्या मार्फत करता तेव्हा ती खूप लोकांपर्यंत पोहोचते. अजून चांगली गोष्ट या ह्याच्यामध्ये ही होऊ शकते की तुम्ही थोडं प्रात्यक्षिक दाखवा त्यांना, म्हणजे कुठल्याही प्रकारातलं, एखादी व्हिडिओ म्हणा, किंवा कुठल्या टाईपचं प्लास्टिक डिग्रेड होताना काय होतं, प्रदूषण कसं होतं, किंवा त्याचे काय हे झालेले आहेत दुष्परिणाम, हे थोडंसं प्रात्यक्षिक दाखवलं तर एक व्हिज्युअल मेमरी म्हणून खूप लोकांच्या लक्षात राहू शकतं. आणि मुळातच ते मग जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होते, मेसेज जो असतो तो. तसं आमच्या फील्डमध्ये खरं सांगायचं तर खूप सगळं प्लास्टिक वापरलं जातं. आणि ऑफकोर्स म्हणजे आता ते आमचं जे प्लास्टिक यूज आहे, म्हणजे आता इंजेक्शन्स म्हणा, हे आजच्या काळाची गरज ही आहे की इन्फेक्शनचं प्रमाण इतकं वाढलं असल्यामुळे
1: तुम्हाला वापरावं लागतं.
0: हा, आम्ही त्याला रियूज नाही करू शकत. त्याच्यामुळे तसं प्लास्टिक खूप सगळं वापरलं जातं, पण तरीही त्यातल्या त्यात रिसायकलिंग करणे हा पर्याय आता मेडिकल प्लास्टिकसाठी
1: वापरला जातो.
0: आणि आता बऱ्याचशा संस्था अशा आहेत की ज्यांनी आता मेडिकल यूजसाठी सुद्धा बायोडिग्रेडेबल प्लास्टिकच्या पिशव्या बनवणं सगळं चालू केलेलं आहे.
1: अच्छा.
0: म्हणजे आता ह्या मी जे म्हटलं, मक्याच्या पासून ज्या प्लास्टिकच्या पिशव्या तयार होतात त्या आता मेडिकल यूजसाठी वापरल्या जाऊ शकतात, की त्याच्यामुळे मेडिकल कचरा जो डिकम्पोस्ट व्हायचा आहे तो एका व्यवस्थित पद्धतशीरप्रमाणे आणि बायोडिग्रेडेबल पिशव्यांमध्ये ऍटलिस्ट
1: होऊ शकतो,
0: तो कचरा जमा होऊ शकतो.
1: सामान्य नागरिक कधीतरी तुम्हाला भेटतात, तुम्ही डॉक्टर असल्यामुळे आमची तुमची कधीतरी भेट होते, तर तेव्हा तुम्ही असं सहज जर सांगितलं की प्लास्टिकचा उपयोग कमी करा किंवा प्लास्टिक पिशवी वापरणं टाळा, चुकी पिशव्या वापरा, तर हे जास्त आम्हाला पटकन भावतं, कारण की ते डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, खरंच त्याच्यात काहीतरी आरोग्याला धोका आहे.
0: आरोग्याला धोका नक्कीच आहे. म्हणजे प्लास्टिकचं एक जे डिकम्पोस्ट होण्यामध्ये मी जे म्हटलं केमिकल्स निघतात, त्याच्यानी कॅन्सर झालेला लक्षात आला आहे. प्लास्टिकमुळे फर्टिलिटी रेट खूप कमी झालेला आहे आणि त्याच्यावरती खूप मोठी रिसर्च चालू आहे सध्या.
1: अच्छा.
0: तर रिप्रॉडक्शन हॉर्मोनल चेंजेस ह्याच्यामध्ये होणारे, प्लास्टिकमुळे होणारे बदल ह्याच्यावरती सध्या बरंच संशोधन चालू आहे, ज्याच्यानी त्यांनी हे प्रूफ केलंय की फर्टिलिटी रेट किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्सेस हे प्लास्टिकच्या जास्त यूजमुळे होतात आहेत, मायक्रोप्लास्टिक्स किंवा ह्याच्यामुळे होत आहेत. तर त्याच्यासाठी म्हणून तर नक्कीच, म्हणजे

0: सगळे छोटे बदल तुम्ही जर केले तर तुमच्या स्वतःच्या शरीरासाठी ते चांगलंच असणार आहे.
1: नक्कीच. ग्लोबल वॉर्मिंग असा शब्द नेहमी उपयोगात येतो, तर नेमकं काय सांगता येईल त्याबद्दल, म्हणजे त्याचा आणि प्लास्टिकचा काही संबंध आहे का?
0: नक्कीच आहे. प्लास्टिक जेव्हा डिग्रेड होतं किंवा प्लास्टिकचं जे प्रॉडक्शन होतं, मुळात प्लास्टिक बनण्यापासून वापरण्यापासून त्याचं ते विघटन होण्यापर्यंतच्या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठे ना कुठे ग्लोबल वॉर्मिंगचा संबंध आहेच आहे. म्हणजे बनताना ज्या फॅक्टरीजमध्ये बनतं, त्याची मशीनरी जी चालते त्याच्यातून सुद्धा कार्बन बाहेर पडतं. ग्रीन हाऊस गॅसेस जे म्हणतात, जे विघटन जेव्हा प्लास्टिकचं होतं तेव्हा जे हे गॅसेस निर्माण होतात त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढतं आहे. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये जे घटक आहेत त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग अजूनच वाढत चाललेलं आहे आणि त्याचे दुष्परिणाम तर आपण ऑलरेडीच बघतो आहोत.
1: म्हणूनच मला वाटतं प्लास्टिकचा वापर हा शक्यतो कमी केलेला जास्त चांगला राहील.
0: खूपच सध्यासाठी चांगला ऑप्शन आहे. आपल्या सगळ्यांच्याकडेच जुने कपडे असतात, तर आपण ते कपडे एखाद्या संस्थेला देऊ शकतो की जे पिशव्या तयार करून या भाजीवाल्यांच्याकडे देतात किंवा मिठाईवाल्यांच्याकडे देतात. इवन आपल्या शहरामध्ये सुद्धा अशा एखाद्या दुसऱ्या संस्था आहेत की जे तुमच्याकडनं कपडे घेऊन जातात जुने, त्याच्यापासून पिशव्या तयार करतात आणि ह्या लोकांना फुकट देतात की तुम्ही तुमचे भाजी फळं मिठाया ह्या सगळ्या सुती कपड्यांमध्ये कपड्याच्या बॅगमध्ये घालून द्या. शिवाय पेपर बॅग्स वगैरे आजकाल लोक वापरतात. पेपर बॅग पुन्हा मी म्हणेन की झाडं तोडून आपण पेपर बनवतो, त्याच्यातून पेपर बॅग बनवतो, हा काही फार चांगला ऑप्शन नाहीये. पेपरचाही वापर शक्य तेवढा कमी केला पाहिजे. तर पण तरी प्लास्टिकपेक्षा नक्कीच बरं आहे. तर अशा पेपर बॅग वगैरे पण आपण देऊ शकतो.
1: प्लास्टिक मुक्त भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी
0: नागरिक वाढत चाललेला आहे आणि त्याचे दुष्परिणाम तर आपण ऑलरेडीच बघतो आहोत.
1: म्हणूनच मला वाटतं प्लास्टिकचा वापर हा शक्यतो कमी केलेला जास्त चांगला राहील.
0: खूपच सध्यासाठी चांगला ऑप्शन आहे. आपल्या सगळ्यांच्याकडेच जुने कपडे असतात, तर आपण ते कपडे एखाद्या संस्थेला देऊ शकतो की जे पिशव्या तयार करून या भाजीवाल्यांच्याकडे देतात किंवा मिठाईवाल्यांच्याकडे देतात. इवन आपल्या शहरामध्ये सुद्धा अशा एखाद्या दुसऱ्या संस्था आहेत की जे तुमच्याकडनं कपडे घेऊन जातात जुने, त्याच्यापासून पिशव्या तयार करतात आणि ह्या लोकांना फुकट देतात की तुम्ही तुमचे भाजी फळं मिठाया ह्या सगळ्या सुती कपड्यांमध्ये कपड्याच्या बॅगमध्ये घालून द्या. शिवाय पेपर बॅग्स वगैरे आजकाल लोक वापरतात. पेपर बॅग पुन्हा मी म्हणेन की झाडं तोडून आपण पेपर बनवतो, त्याच्यातून पेपर बॅग बनवतो, हा काही फार चांगला ऑप्शन नाहीये. पेपरचाही वापर शक्य तेवढा कमी केला पाहिजे. तर पण तरी प्लास्टिकपेक्षा नक्कीच बरं आहे. तर अशा पेपर बॅग वगैरे पण आपण देऊ शकतो.
1: प्लास्टिक मुक्त भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी

0: कुठलं प्लास्टिक रिसायकल होऊ शकतं, कुठलं नाही होऊ शकत. आणि म्हणजे प्लास्टिक नाही होऊ शकत रिसायकल, त्याचं काय करायचं?
1: हा प्रश्न सुटला नाही.
0: हा तो प्रश्न सुटला नाहीये. त्याच्यासाठी ज्या म्हणजे रिसायकलिंग प्लांट्स जे बनवावे लागतात ती खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असते, किंवा त्याच्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न जरी चालू असले तरी ते ज्या प्रमाणात प्लास्टिक वापरलं जातं त्याच्या मनाने खूपच कमी आहेत.
1: खर्चिकही आहे ते,
0: खर्चिकही आहे. तर त्याच्यामुळे असं आहे की, आणि ही विचार पद्धती चुकीची आहे की हे रिसायकल होणारे प्लास्टिक आहे म्हणून मी कितीही वापरलं तरी चालेल असं म्हणून पाण्याच्या बाटलीवरती लिहिलेलं असतं की रिसायकल होऊ शकतं. पण खरंच आपण जेव्हा पाण्याची बाटली कचऱ्यात टाकून देतो तेव्हा ती आपल्या कचऱ्यावाल्यांनी उचलल्यापासून ती खरंच जेव्हा ती एखाद्या लँडफिल मध्ये जाते, तिथे जिथे कचरा साठवला जातो तिथे, मग ते सेपरेट होते का? तो कचरा सेपरेट नीट केला जातो का की खरंच हे रिसायकलेबल आहे? पाण्याची बाटली त्या कचऱ्यातनं काढून वेगळी केली जाते का? तिथपासून ते ती रिसायकल प्लांट पर्यंत पोहोचून त्याचं खरंच चांगलं रिसायकलिंग होतं का? की पाण्याची बाटली तर रिसायकलिंग प्लांट मध्ये एक वेळ गेलीच असेल, पण त्याचं टोपण कुठेतरी पडलंय आणि ते कचऱ्यातच आहे, कुठल्या तरी जनावरांच्या पोटात गेलंच आहे खाता खाता. ह्या सगळ्या गोष्टी अजूनही खूप बेसिक लेवलला चालू आहेत. तर त्याच्यामुळे सध्यासाठी प्लास्टिकचा वापर कमी करणे हाच एक व्हायबल पर्याय आहे. मी आत्ताच एक व्हिडिओ बघितला होता, जेव्हा एक सेलिब्रिटी आहे त्यांच्या घरी दुसरी एक सेलिब्रिटी जेव्हा गेली होती तेव्हा त्या ज्या आहेत त्या अगदी प्लास्टिकचा वापर करत नाहीत आणि इको फ्रेंडली सगळ्या गोष्टी करतात. तर त्याच्यामुळे त्यांना गिफ्ट देताना या दुसऱ्या सेलिब्रिटीनी सुद्धा कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये त्यांना गिफ्ट दिला सगळ्या, आणि असं सांगितलं की मी जाणीवपूर्वक तुमच्याकडे येताना कुठलीही गोष्ट प्लास्टिकमध्ये रॅप करून आणलेली नाही आहे. तर अशी एका माणसाची जेव्हा जिद्द असते की मी माझ्या घरात प्लास्टिक येऊ देणार नाही, तेव्हा दुसरा आपोआपच त्याला कोऑपरेट करतो की येतो की नाही तुमच्याकडे मी प्लास्टिक नेलेलं तुम्हाला चालणार नाही, आवडणार नाही,
1: तर म्हणजे मला गिफ्ट द्यायची असेल तर मी रॅप करून देणार नाही,
0: नाही देणार प्लास्टिक मध्ये रॅप करून नाही देणार, मग मी कार्डबोर्डच्या बॉक्स मध्येच आणीन. आणि
1: डॉक्टर स्वाती, आज तुम्ही इथे आलात आणि प्लास्टिकचा वापर कसा टाळला पाहिजे याबद्दल छान अशी माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
1: प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनानिमित्त पर्यावरण प्रेमी डॉक्टर स्वाती पांडे यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो, पाऊस बरसायला लागला की घरातून खमंग आणि खुसखुशीत पदार्थांची मागणी होत असते, आणि खरंय संध्याकाळच्या वेळी पावसाळी वातावरणात मस्त खमंग काहीतरी खायला मिळालं तर घरातली मंडळी तर खुश होतेच, पण आपल्याला सुद्धा तो खमंग पदार्थ चटकन तोंडात टाकावा असं वाटतं. तर मैत्रिणींनो, म्हणूनच ऐकूया आजची रेसिपी, खमंग थालपीठ. काय म्हणताय, तयार आहात ना आजची रेसिपी बनवून बघायला? चला, त्यासाठी लागणारं साहित्य: भाजणीचं पीठ 2 वाट्या, अर्धी वीट, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी बारीक चिरलेल्या ताज्या भाज्या, त्यात तुम्ही कोणतीही आवडती भाजी घेऊ शकता, आवडत असेल त्या भाज्या, उदाहरणार्थ टोमॅटो, कांद्याची पात, थोडेसे मटरचे तुकडे, असे काही पण, अशा कोणत्याही भाज्या फक्त छान बारीक चिरून घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर, लसूण मिरचीचा मिक्सरमधून बारीक केलेला ठेचा, हिंग, जिरं, ओवा, तीळ आणि थोडेसे पातळ पोहे. मैत्रिणींनो, तुम्ही म्हणाल पातळ पोहे कशाला? तर आपली थालपीठ खुसखुशीत व्हावीत म्हणून थोडेसे पातळ पोहे पाण्यात भिजवून मग ते आपल्या पिठामध्ये मिक्स करावेत, म्हणजे थालपीठ खुसखुशीत होतात. मैत्रिणींनो, भाजणी तर बऱ्याच वेळा घरात तयार असतेच, पण नसेल तर ज्वारीचं पीठ, त्याच्या 1/4 गव्हाचं पीठ, 2 चमचा डाळीचं पीठ, हे सगळं एकत्र करून थोडंसं भाजून घ्या. त्यानंतर त्याच गरम भांड्यात थोडासा ओवा, जिरं गरम करून रगडून घ्या. त्यानंतर त्यात भिजवलेले पोहे छान एकत्र करा. आता त्यात आवडीप्रमाणे हळद, तिखट, मीठ, ओवा, तीळ घाला, चांगलं एकत्र करा. आता त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली भाजी, कोथिंबीर घालून पीठ चांगलं मळून घ्या. मळलेल्या पिठाचा गोळा फार घट्ट पण नको आणि फार सैल पण नसावा. आता छान पिठाचा गोळा तयार झाला आहे, आता छोटे छोटे गोळे करून तुमच्या पद्धतीनं पोळपाटावर

0: छान थालपीठ थापून घ्या आणि तव्यावर थोडंसं तेल घालून खरपूस भाजून घ्या आणि त्या डिशमध्ये दाण्याची चटणी, दही किंवा लोणी, त्यासोबत एक थालपीठ खमंग आणि खुसखुशीत पदार्थ तयार. मैत्रिणींनो, आता ऐकूया मंगला चौरे यांचं ललित पावसाला हाय प्लास्टिक पिशवीला बाय.
1: नमस्कार, आपण पाऊस आणि प्लास्टिक या विषयावर गप्पा करणार आहोत. पाऊस, पावसाला हाय प्लास्टिकला बाय. वैशाखाच्या तापलेल्या उन्हाने भेगाळलेल्या जमिनीवर धोधो पाऊस कोसळावा आणि धरणीमाय शांत गार होऊन मृदुगंध सगळीकडे पसरावा यासारखं सुख कोणतं असेल धरित्रीला. गेल्या काही महिन्यापूर्वीच तिने आपल्या पोटातील अंकुर वाढवून परिपक्व करून शेतकरी राजाच्या स्वाधीन केला आहे. स्वतःच सर्वस्व पणाला लावून अंकुर वाढवला आणि माणसाच्या सुखासाठी, जगाच्या पोटासाठी, त्यांच्या आनंदासाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यांना बहाल केला. केवढा हा त्याग! आणि तेव्हापासून उघडी पडलेली ही धरणीमाय तापते आहे. अशा या तप्त धरणीवर पावसाचं कोसळणं किती आल्हाददायक असतं. ती एवढी खुश होते की तिच्या मातीच्या सुगंधाने सर्वांना वेड लागतं. सर्वांना तो सुगंध हवा हवासा वाटतो.

डोळे बंद करून प्रत्येक जण त्या सुगंधाचा गंध घेतो. वळवाच्या पावसाने धरणी शांत झाली, तसंच माणसाच्या मनाचंही आहे. जेव्हा चांगले विचार माणूस ऐकतो तेव्हा त्याचा आत्मा शांत होतो. चांगलं ऐकलं, वाचलं, पाहिलं, बोललं हे वळवाच्या पावसासारखेच आहे. मनात आनंदाचा पाऊस धोधो कोसळत असतो व आत्मा शांत होतो, चिंब भिजतो.

चांगल्या विचारानं पूजापाठ, लेखन, वाचन, प्रवास, पारायण ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या मन आनंदाने भिजण्यासाठी नक्की करा, जेणेकरून आत्म्याला समाधान मिळेल. चांगल्या आचार विचारात नेहमी मुसळधार पावसासारखं भिजावं. श्रावणातील रिमझिम आणि मुसळधार पाऊस दोन्हीतला भिजण्याचा आनंद काही वेगळाच असतो. शरीरानं पावसात भिजणं व मनानं चांगल्या आचार विचारात भिजणं आत्म्याच्या आनंदासाठीच असतं.

तर मग भिजूया चिंब पावसात, जगूया आनंदानं चिंब पावसात. मन होई जेव्हा उदास उदास, मन होई जेव्हा उदास उदास, वाटे चिंब पावसात भिजावे, येई मग उल्हास उल्हास. अंग भिजले पावसाने, मन भिजले आनंदाने, ओले चिंब केले पावसाच्या सरीने. भीर भीर वारा पावसाच्या धारा, भीर भीर वारा पावसाच्या धारा, मनाचा भिजला नाजूक कोपरा. चिंब पावसाच्या धारेत मन भिजून गेले, धरित्री ही सुखावली एका पावसाने किती दिले. रखरखत्या उन्हात चिंब पावसानं भिजलो, गार गार वाऱ्यासोबत बेधुंद होऊन नाचलो.

वैशाख वनव्यानंतर जेव्हा छान सरसर पाऊस पडतो, धरणी चिंब भिजते आणि या काळ्या भूमीवर जणू हिरवा शालू पांघरला असं वाटतं, तेव्हा या पावसाचं भूमीवर काय परिणाम झाले त्याचं वर्णन एक सखी असं करते. एक पाऊस सरसर धारांनी अंगण माझे भिजले ग, सरसर धारांनी अंगण माझे भिजले ग, रिमझिम पावसाने मन हे भिजले ग, मन हे भिजले ग. पावसाच्या धारांनी अवनी ही सजली ग, जणू हिरवा शालू ल्याली ग, जणू हिरवा शालू ल्याली ग. इंद्रधनुष्याच्या या खेळामध्ये पशु पक्षी ही आनंदी होती ग, आणि गाती सप्त सुरांमधले हे सात स्वर गीत हे सुंदर मधुर आळवीती गीत. सरसर पावसाच्या धारांनी मन हे भिजले, ओसाड झालेली ही धरणी हिरवी गार झाली, सगळीच प्रियजन ही आनंदात भिजली. पावसाच्या सरसर धारांनी इरली छत्री बाहेर आली, सळसळ वाऱ्याच्या झुळकीत सरसर पावसाच्या धारेत सगळेच कसे चिंब भिजले, चिंब भिजले.

पेपरच्या पिशव्या किंवा कापडी पिशव्यांचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे. एखाद्याला गिफ्ट देताना पिशव्यांचा संच गिफ्ट दिला पाहिजे. बुके ऐवजी बुक किंवा पिशव्या गिफ्ट दिल्या तर ते पर्यावरणासाठी अधिक सोयीचं होईल. कधी कधी पावसाची संततधार चालू असते, अशा वेळी मुलांच्या शाळा बंद असतात आणि मग मुलं घरात बोर होतात, त्यांना करमत नाही, शाळेत जावंसं वाटतं आणि मग ही लहान मुलं खडसावून पावसाला विचारतात. पाऊस, पावसा पावसा थांबशील का, माझी विनंती तू ऐकशील का? पावसा पावसा थांबशील का, माझी विनंती तू ऐकशील का? नको पडू इतका, वाहून गेले माझे घर, घरातले सामान, त्यात होते एक दप्तर. पावसा तुला कळत नाही का? पिकं सारी वाहून गेली, तुला दिसत नाही का? पाहिजे तर रात्री तू पडून घे, दिवसा मात्र तू विश्रांती घे. नदीला आला महापूर, झाडे घरे वाहून गेली, माणसं सारी घाबरली, मुलं तर रडत बसली.

पाऊस जसा हवा असतो तसं प्लास्टिक नको असतं या संदर्भात एक लहानशी कविता. प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा. अरे वेड्या माणसा जरा ऐकशील का? अरे वेड्या माणसा जरा ऐकशील का? प्लास्टिक वापरणं थांबवशील का? प्लास्टिक आणि पाऊस यांचं नातं जवळचं. पाऊस जीवदान देतो, प्लास्टिक जीव घेतो. प्लास्टिक पिशव्या, बाटल्या नाल्यात तुम्ही फेकता, पावसात मग ते सगळं नाल्यात अडकून बसता. जागोजागी साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते, मलेरिया, डेंगू आजारांची लागण होते. मातीत पुरलेले प्लास्टिक पाणी जमिनीत जाण्यास रोखते, परिणामी जमिनीतील पाणी पातळी कमी होते. अरे माणसा ऐकशील का? बाजारात जाताना तेवढी कापडी पिशवी नेशील का? कापडी पिशवी नेशील का? चला आपण मिळून म्हणू, प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा.

पाचोळा, पालापाचोळा म्हणजे झाडांचा पडलेला कचरा. कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते. आज ओढणारा पालापाचोळा एकेकाळची हिरवळ असते. माणसाचंही तसंच असतं. तरुणपण म्हणजे हिरवळ आणि म्हातारपण म्हणजे पालापाचोळा. वाऱ्याबरोबर दूरवर ओढत जातो, त्याच्या ठिकाणी तो दिसतही नाही. इकडून तिकडे त्याची उचलबांगडी होत असते. तसंच माणसाचं म्हातारपणी होतं, या मुलाकडून त्या मुलाकडे, त्या मुलाकडून गावाकडे, पुन्हा पाचोळ्यासारखं फिरत राहणं. एखादा तब्येतीनं खूप बारीक असेल तर त्याला पाचोळा म्हणतात. वारा आला तर उडण्यासारखा, एखादा चांगला विचार किंवा चांगला माणूस पाचोळ्यासारखा उडत जातो, अस्तित्वहीन होतो. चांगली गोष्ट उडून जात असेल तर ती मुठीत पकडून ठेवा. पक्षी, माकडे, फुलपाखरू हे पाचोळ्यासारखे जीवन जगत असतात. काहीही साठवून ठेवायचे नाही. आजचा दिवस संपला, पुरे झालं, उद्याची भ्रांत नाही. माणूस मात्र 10 पिढ्यांना पुरेल एवढं कमवण्याच्या भानगडीत पडतो आणि त्यासाठी जीवाचं रान करतो. कमवा पण फक्त जेमतेम, एकाच पिढीसाठी, तीही फक्त आपलीच. कमवलेल्या धनासाठी मुलं भांडत बसतात. मुलांना योग्य शिक्षण देऊन पायावर उभं करावं, म्हणजे त्यांचाही पाचोळा होणार नाही आणि आपलाही. झाडाचा पाला तर पालापाचोळा होण्यात तर धन्यता मानतोच आणि नवीन निघणाऱ्या पालवीसाठी झाडावरची जागा रिकामी करून देतो. माणूस मात्र चांगली जागा असेल तर चिकटून बसतो मुंगळ्यासारखा. जीवनाचा पालापाचोळा होण्याआधीच योग्य ठिकाणी आपला मुक्काम हलवावा.

झाडांचा हा खाली पडणारा पालापाचोळा आपण एकत्रित जमा करून एका खोल खड्ड्यात टाकले आणि त्यात जर पाणी टाकले किंवा पाऊस पडला तर त्याचे छान कंपोस्ट खत तयार होतं आणि पिकांसाठी व झाडांसाठी ते पौष्टिकही असतं. प्लास्टिकचं विघटन लवकर होत नाही म्हणून प्लास्टिकचा वापर करायचाच नाही आणि चांगले खत तयार करण्यासाठी या पाचोळ्याचा अशा पद्धतीने वापर केल्यास पर्यावरणास मदतच होईल. पालापाचोळा जाळल्यानंतर त्याचा खूप धूर होतो, तो हवेत पसरतो आणि ते पर्यावरणास हानिकारकच ठरतं. त्यासाठी हा पाला असा एकत्र करून त्यापासून कंपोस्ट खत तयार होतं ही संकल्पना आपण प्रत्यक्ष कार्य करून रुजवली पाहिजे. पावसाच्या पाण्याचा असाही उपयोग होईल. पाऊस, प्लास्टिक, कचरा, पर्यावरण, प्रदूषण या सगळ्या गोष्टींचा सातत्याने एकत्रित विचार झालाच पाहिजे, जेणेकरून पर्यावरणाची हानी होणार नाही, वातावरण शुद्ध राहील आणि पावसाच्या पाण्याचा उपयोग पाणी बोअरमध्ये साठवून सुद्धा करून घेता येईल. असेच प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करूया. जगा आणि जगू द्या हे सर्व श्रुतच आहे. कोणाच्या आयुष्यात आपण लुडबुड करू नये. मनाप्रमाणे आयुष्य जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आपल्यामुळे कोणाच्या आयुष्याचं वाळवंट होणार नाही याची काळजी घेऊ. पण आपल्यामुळे इतरांच्या आयुष्यात आपण बाग फुलवू शकलो तर उत्तमच आहे. प्रत्येकाचा जीवनाकडे आणि निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. ज्याला जसे अनुभव येतील तसा तो व्यक्ती व्यक्त होतो. एका समुद्रात आजीचा मुलगा वाहून गेला. तिने वाळूवर लिहिले, समुद्र खुनी आहे. कोळी आले, त्यांना खूप मासे मिळाले. त्यांनी वाळूवर लिहिले, समुद्र अन्नदाता आहे. एक लहान मुलगा काठावर खेळत होता. लाट आली, त्यात त्याची चप्पल वाहून गेली. त्याने लिहिले, समुद्र चोर आहे. एका माणसाला समुद्र किनारी शिंपल्यात मोती सापडला. त्या मोत्यांमुळे त्याचं आयुष्य बदललं. त्यानं वाळूवर लिहिलं, समुद्र दानशूर आहे. तेवढ्यात एक मोठी लाट येते आणि सगळं मिटून जातं. याचा अर्थ असा की समुद्राला लोकांशी काही देणं घेणं नाही. आपल्यालाही समुद्र बनायचं असेल तर आपण आपलं चांगलं कार्य करत राहा. लोक काय म्हणतील तिकडे दुर्लक्ष करा. लोक स्वार्थ आहे तोपर्यंत आपलं म्हणतील. स्वार्थ संपला की बदनामी करतील. अशा वातावरणात जगणं अवघड असतं. म्हणून साधू संतांच्या, विचारवंतांच्या, सज्जनांच्या सहवासात राहूया. ते फक्त एवढंच सांगतील की जगा आणि जगू द्या. आयुष्य खच्चीकरण करणाऱ्या लोकांची संगत वेळीच सोडा. साथ आणि स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत राहा. माणसाच्या हृदयात माणुसकी असेल तर तो नेहमी म्हणतो की मला मिळालेल्या दुःख इतरांना मिळू नये आणि मला मिळालेले सुख दुसऱ्यांना पण मिळावं. आधी जगाला मिळू दे मग मला दे, ही झाली माणुसकी. पावसाचे थेंब लहान असले तरी त्या थेंबातून एका नदीचा जन्म होतो. तेव्हा इतरांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण होऊया. जगा आणि जगू द्या. शृंगार. नर्तकीने नृत्यासाठी शृंगार केला तर ते नृत्य लक्षवेधी ठरतं. त्यामुळे नर्तकीला शृंगार करावाच लागतो. खरं तर ती तिच्या वेदनेचाही शृंगार या वरवरच्या शृंगारासोबत करत असते. पोटासाठी मनाची आत्महत्या करावी लागते. मनातून या नृत्याची, या शृंगाराची तिला इच्छा नसते पण नशिबाची लखतर सावरण्यासाठी हा सारा शृंगार. माणूस स्वार्थी आहे हे सिद्ध झालंच आहे, पण त्याची नजर आणि त्याचं प्रेम सुद्धा स्वार्थी असतं. शब्दांची सुद्धा गंमतच असते बघा. साध्या साध्या शब्दांना शृंगारिक बनवलं तर त्यांची कविता बनते, गझल बनते, ओवी, भजन, कथा बनते. शृंगाराला तसंही खूप महत्व आहे. कोणताही कार्यक्रम शृंगारिक असेल तर तो श्रोत्यांना, प्रेक्षकांना अधिक आवडतो. वाणी, वागणूक, विचार

0: हे आपल्याच कंपनीचे उत्पादन आहे, आपण त्याचा दर्जा किती उच्च ठरवायचा हे आपण ठरवायचं, त्याची किंमत ही तशी मिळेलच, उत्पादन साधच पण शृंगारिक बनवता आलं पाहिजे. सौभाग्यवतींना शृंगार करायला फार आवडतो, तसा स्त्रियांना शृंगार शोभूनही दिसतो, पण तो मर्यादितच असावा. भडक शृंगार भडकच असतो, शृंगार रोजच नसावा, कधीतरी वेळप्रसंगी केलेला शृंगार शोभून दिसतो. जेव्हा असं वाटतं की सगळं संपून गेलं, तेव्हाच संधी असते काहीतरी नवीन करण्याची. सुरुवात शृंगाराला धरून करावी. सुंदर फुलं पाहिले की कोणाला वाटेल देवाला वाहावे, कोणाला वाटेल वेणीत माळावे, कोणाला वाटेल झाडावरच राहू द्यावे. हा शृंगार रसच आहे त्या व्यक्तीमध्ये निर्माण झालेला. शब्दांना शृंगाराची झालर लावली की ते शब्द अधिक सुंदर होतात. जाता जाता एक शेवटची कविता, पाऊस प्लास्टिक. बेभान हा पाऊस भिजवितो धुंद मनास, बेभान हा पाऊस भिजवितो धुंद मनास, गार गार वारा बरसे जणू गारा, गार गार वारा बरसे जणू गारा. मैत्रीची ही बरसात जणू कोसळणारा पाऊस, कधी आबोला कधी रुसवा, कधी आबोला कधी रुसवा, जणू काही भीज पाऊस. चकाकते ते सोने नव्हे प्लास्टिकची चकाकी, भुलवी मनाला नको रे फसू मना या प्लास्टिकला, नको रे फसू मना या प्लास्टिकला. प्लास्टिक इलेक्ट्रिक सारखं तुटलं तर गेलं, प्लास्टिक इलेक्ट्रिक सारखं तुटलं तर गेलं, चिंब पावसात जणू मातीचं घर वाहून गेलं, चिंब पावसात जणू मातीचं घर वाहून गेलं. असा हा भिरभीर वारा मंद पावसाची चाहूल, असा हा भिरभीर वारा मंद पावसाची चाहूल, चिंब भिजलेल्या वाटा पाहून आठवे धगधगणारी चूल, आठवे धगधगणारी चूल. धन्यवाद.
1: मंगला चौरे यांचं ललित आपण ऐकलं, पावसाला हाय प्लास्टिक पिशवीला बाय.
0: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, पावसाळ्याची सुरुवात झालेली आपण अनुभवली, मन खुश झालं नाही का? अहो, निसर्ग खरंच आपल्याला फार छान रमवतो, त्याच्या लीला आपल्याला आकर्षित करतात. त्यासाठी मात्र आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात राहायला हवं. फार काही नाही बरं का, सकाळी उठल्यावर 10-15 मिनिटं जर आपण स्वतःसाठी दिली आणि निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेत दिवसाची सुरुवात केली तर पूर्ण दिवस आनंदी जाणार यात शंकाच नाही. मैत्रिणींनो, फक्त 10-15 मिनिटं घरासमोरच्या गार्डनमध्ये घालवूया, मग ती गार्डन झाडं वेली यांची असो की बाल्कनीतील कुंड्यांची. त्यात उमललेल्या सुंदर फुलांना मन भरून बघा. कोणत्या झाडांना नवीन पालवी फुटली आहे ते बघा. फुलांची कळ्यांची संख्या मोजा. गच्चीमध्ये जाणं शक्य असेल तर पायऱ्या चढून गच्चीत जा. स्वच्छ आकाश डोळे भरून बघा. पक्षी आलेले असतील समोरच्या तारांवर, ते मनसोक्त अनुभवा. निसर्गाजवळ जाण्याचा प्रयत्न करा. उगवता सूर्य फार सुंदर दिसतो, उगवताना दिशा फाकतात ते सौंदर्य अद्भुत असतं.
2: उधळत गात गात पाय पुन्हा परसात, माती मऊ काळी साय हुळहुळ पावलात.

0: यावे माझे तुझ्या मनभर सरीवर सर।
1: बराय तर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे। मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार। ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती।

रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. भारताच्या विकास यात्रेत फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. आणि व्हेनेझुएलात भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 2500 वर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राजस्थानात जोधपूर इथं ते विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करतील. 480 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख इतकी आहे. सुधारित उडान योजनेचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. त्याखेरीज बालोतरा इथं 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करतील. पाचपदरा इथं ग्रीनफील्ड एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल्स संकुलाचं लोकार्पण, जयपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी यांचा त्यात समावेश आहे. राजस्थान सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 युवकांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वाटप होईल. गुजरातमध्ये सीजी सेमीकंडक्टर असेंबलिंग आणि चाचणी कारखान्याचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. देशाच्या सेमीकंडक्टर अभियानातल्या पहिल्या 4 कारखान्यांपैकी एक गुजरातमध्ये सांगद इथं 7,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभा राहणार आहे. भारत आणि फ्रान्स दरम्यानचा व्यापार गेल्या दशकभरात दुप्पट झाला असून, विकसित भारत 2047च्या दिशेने सुरू असलेल्या भारताच्या प्रवासात फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. पॅरिस इथं आयोजित भारत फ्रान्स व्यापार गोलमेज परिषदेला त्या संबोधित करत होत्या. शाश्वत, लवचिक आणि नाविन्यपूर्ण विकासाच्या पुढच्या टप्प्याला चालना देण्यासाठी भारत फ्रान्स धोरणात्मक भागीदारी सज्ज असल्याचं प्रतिपादनही त्यांनी केलं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी जम्मू आणि काश्मीरमधून अमरनाथची यात्रा सुरू करत असलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमरनाथ यात्रा करत असलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. यात्रेदरम्यान स्वच्छता राखणं, प्रशासनाच्या सर्व दिशानिर्देशांचं पालन करणं, व्होकल फॉर लोकल अंतर्गत स्थानिक उत्पादनं खरेदी करण्याला प्राधान्य देणं, एक पेड मा के नाम अभियानाला चालना देणं आणि विकसित भारत दृष्टिकोनात योगदान देणं हे 5 संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी यात्रेकरूंना केलं आहे. जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाईची भारताचा दौरा आटोपून मायदेशी परतल्या. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांना विमानतळावर निरोप दिला. जपानी प्रधानमंत्र्यांनी आपल्या भारत भेटीदरम्यान नवी दिल्लीत झालेल्या 16व्या भारत जपान वार्षिक संमेलनात भाग घेतला. या भेटीत दोन्ही देशांनी परस्परांच्या विकास आणि समृद्धीसाठी महत्वपूर्ण असलेल्या भागीदारीला आणखी दृढ करण्याच्या वचनबद्धतेवर भर दिल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. युवा व्यवहार मंत्रालयानं आज नवी दिल्लीत माय भारत उद्योग संघटना परिषद आयोजित केली आहे. असोचॅम, फिक्की, सीआयटी आणि सीआयआय यासारख्या अग्रगण्य

0: उद्योग संघटना या परिषदेत सहभागी झाल्या आहेत. उद्योग क्षेत्र आणि माय भारत यांच्यातल्या सहकार्यामुळे युवकांची ऊर्जा राष्ट्रीय विकास उद्दिष्टांकडे प्रभावीपणे वळवता येईल असं केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. विविध उद्योग आणि उद्योग संघटना सध्या युवक क्षेत्रात कोणत्या प्रकारे कार्यरत आहेत याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे असं युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या परिषदेच्या उद्दिष्टांबद्दल त्या म्हणाल्या.
1: माय भारत प्लॅटफॉर्म के साथ कैसे अलाइन कर पाए कि जिसके माध्यम से और विजिबिलिटी हमारी बढ़े और ज्यादा से ज्यादा हम डिस्ट्रिक्ट तक विलेजेस तक ये सभी प्रोग्राम इनको लेके जाए कि जिसका ज्यादा से ज्यादा फायदा हमारे देश के युवाओं को होगा और एक अच्छा आउटपुट उसके माध्यम से हमें मिलेगा और नेशन बिल्डिंग के लिए ये हमारे यूथ आगे बढ़ के काम करेंगे.
0: मध्य प्रदेशातल्या काही गोरक्षक म्हणवणाऱ्या 7 हल्लेखोरांना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांना धमक्या मिळाल्याच्या प्रकरणाची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. गायीची कथित तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला काही गोरक्षक म्हणवणाऱ्या व्यक्तींनी सामूहिक हल्ला करून मारल्याप्रकरणी 2022 साली नर्मदापुरम जिल्ह्याच्या 17 न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली होती. निपक्षपाती न्यायदान करणाऱ्या न्यायाधीशांना अशा धमक्या मिळाल्यामुळे न्यायालयाचं स्वातंत्र्य आणि निर्भयतेने न्यायदान करण्याच्या क्षमतेला बाधा येत असल्याचं मत उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारने आज विधानसभेत स्पष्ट केलं. या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत, त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात येईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात केली. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन होईल असं आश्वासन सरकारने आज विधानसभेत दिलं. मुंबईत या कुत्र्यांसाठी 6 महिन्यात निवारा तयार करू असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. राज्यात 14,80,000 अधिक भटके कुत्रे आहेत, त्यातले 94,000 मुंबईत आहेत. राज्यातल्या 2,00,000 अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बिजीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत मनोरी इथं समुद्राचं खारं पाणी गोडं करण्याचा 20 कोटी लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये 5,927 जण मृत्यूमुखी पडले, तर या कालावधीत रेल्वे प्रवासादरम्यान किरकोळवादातून 171 दखलपात्र गुन्हे नोंदवले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत लेखी निवेदनाद्वारे दिली. मयंक लोहार खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर गस्त वाढवण्याच्या आणि प्रवाशांच्या तपासणीची मोहीम आणखी तीव्र करायच्या सूचना दिल्याचं निवेदनात सांगितलं आहे. 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 6 महिन्यात राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या 16,608 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 2,777 तक्रारी प्रलंबित आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. महाराष्ट्रात माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातील बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं. व्हेनेझुएलाला 24 जूनला बसलेल्या भूकंपाच्या 2 धक्क्यांमुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या संख्येनं 2,500 टप्पा ओलांडला आहे. हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांनी 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या दुर्घटनेत 12,000 जण जखमी झाले असून 189 इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. सुमारे 10,000 नागरिक बेपत्ता असल्याची भीतीही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. सकाळपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. हवामान विभागानं पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेनं

0: आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. गेल्या 24 तासात मुंबईतल्या काही भागात 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान 2 कसोटी सामने होतील. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025 ते 2027 या स्पर्धेचा भाग आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळेल. सध्या जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद गुणतालिकेत भारत 5व्या स्थानावर आहे. आयसीसी महिला टी20 क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. लंडनमध्ये काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत काल कॅलिफोर्निया झालेल्या राऊंड ऑफ 32च्या सामन्यात स्पेननं ऑस्ट्रियाचा 3-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. आता स्पेनचा सामना पोर्तुगाल किंवा क्रोएशियाशी होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. विविध विकासकामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. भारताच्या विकास यात्रेत फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. आणि व्हेनेझुएलात भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 2500 वर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: तो शामिल नाही भाई, लेकिन आगे तो आपने कुछ लिखा ही नहीं. सिर्फ इतनी सी शिकायत लिखिए तो कैसे शामिल हो सकती है. बहरहाल, एक श्रोता ने लिखा है कि इतने दिन से मौसम और बारिश के गीत बज रहे हैं, लेकिन आज का प्रोग्राम हमारे शहर के मौसम से मैच हुआ है. शुक्रिया आपका, शुक्रिया आप सभी का. सुनिए अब ये गीत और याद कीजिए अपनी कोई खास बात. संगीतकार का नाम जरा बताइए और उन संगीतकार से जुड़ी हुई कोई खास बात भी बताइए. बारिश का मौसम और उन संगीतकार से जुड़ी हुई कोई बात है बताइएगा जरा विविध भारती के फेसबुक पेज पर जाकर. गीतकार कौन है ये भी बताइए. फिल्म है दुल्हन एक रात की,

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे अन्न नमुन्यांच्या तपासणीत गेल्या वर्षभरात चौपट वाढ. आणि राज्यात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे देऊ, अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू, असं झिरवाळ म्हणाले. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत, जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत. त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल, अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. शाळा शाळांमधून विद्यार्थ्यांचं प्रबोधन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असंही ते म्हणाले. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल. मुंबईत या कुत्र्यांसाठी निवारागृह 6 महिन्यात तयार करू, यासाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. राज्यात 14,80,000 अधिक भटके कुत्रे आहेत, त्यातले 94,000 मुंबईत आहेत. राज्यातल्या 2,00,000 अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बीजीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत मनोरी इथं समुद्राचं खारं पाणी पिण्यायोग्य करण्याचा 20 कोटी लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल, असं मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यावर मुंबईकरांकडून 1,000 लिटर मागे 44 रुपये शुल्क घेतलं जाईल. सध्या हा दर 35 रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईची एका दिवसाची पाण्याची गरज 4,665 दशलक्ष लिटर इतकी आहे, पण केवळ 4,100 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा सुरू असल्याचं त्यांनी उत्तरात सांगितलं. चंद्रपूर गडचिरोलीत हत्ती आणि मानव संघर्ष तीव्र झाला असून हत्तीच्या हल्ल्यात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटना थांबवण्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये 5,927 जण मृत्यूमुखी पडले, तर रेल्वे प्रवासादरम्यान किरकोळ वादातून 171 दखलपात्र गुन्हे नोंदवले गेले, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. जून महिन्यात किरकोळ वादातून 22 वर्षांच्या तरुणाची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकल रेल्वेच्या सुरक्षेबाबत लक्षवेधी सूचना रवींद्र फाटक यांनी मांडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे, असं मुख्यमंत्र्यांनी लेखी निवेदनात सांगितलं. सध्या दररोज 75 ते 80 लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात. मुंबई लोहमार्ग आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातल्या 177 रेल्वे स्थानकांवर 6,899 कॅमेरे कार्यरत आहेत. उपलब्ध मनुष्यबळातून फलाटावर गस्त घालणं, संशयित व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर, 24 तास मदत डेस्क, वैद्यकीय मदत खोल्या, तसंच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानकात संशयित प्रवाशांच्या बॅगेची तपासणी तर टर्मिनसवर बॅग स्कॅनरद्वारे तपासणी होत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी कर्मचारी खाकीतील सखी अंतर्गत व्हॉट्सअप ग्रुप असे उपक्रम राबवले जात आहेत. मयंक लोहार खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर गस्त वाढवण्याच्या आणि प्रवाशांच्या तपासणीची मोहीम आणखी तीव्र करण्याच्या सूचना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी निवेदनात सांगितलं. 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 6 महिन्यात राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या 16,608

तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 2777 तक्रारी प्रलंबित आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. एकंदर तक्रारींपैकी 4497 तक्रारी या बलात्कार, बालविवाह, हुंडा, लैंगिक भेदभाव, जातीभेद, सायबर गुन्हे अशा सामाजिक समस्यांच्या असून यातल्या 733 तक्रारी प्रलंबित आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या 176 पैकी 48 तक्रारी प्रलंबित आहेत असंही उत्तरात नमूद आहे. विविध विद्युत कायद्यानुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी विधानसभेत दिली. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढते हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. राज्यात आतापर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत. त्यापैकी सुमारे 4 लाख ग्राहकांकडून वीज बिल वाढीच्या तक्रारी आल्या असल्याचं त्या म्हणाल्या. पुण्यात जून अखेर सुमारे 9,85,000 स्मार्ट मीटर लावलेली आहेत. त्यापैकी 1 जानेवारी ते 29 मे पर्यंत वीज बिल वाढीच्या 12,500 तक्रारी आल्या. यापैकी केवळ 4 तक्रारीत तथ्य आढळल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अन्न आणि औषध प्रशासनानं गेल्या वर्षभरात अन्न नमुन्यांच्या तपासणीत चोपट वाढ नोंदवली आहे. विभागानं आज प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी 1 जूनपर्यंत तपासणीसाठी 13,474 अन्न नमुने प्राप्त झाले असून त्यापैकी 7,494 नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. तपासणीनंतर 4,091 नमुने निकृष्ट दर्जाचं असल्याचे स्पष्ट झालं. राज्यभरातून गोळा झालेले अन्नाचे नमुने विभागाच्या मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रयोगशाळांमध्ये तपासले जातात. राज्यात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. सकाळपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. हवामान विभागानं पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला असल्यानं महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. गेल्या 24 तासात मुंबईतल्या काही भागात 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रात सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज दुपारच्या स्थितीनुसार खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली आहे. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबाघाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. पावसाचं प्रमाण लक्षात घेत रायगड जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलद गतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला दमदार सुरुवात झाल्यानं राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात माओवादी विरोधी अभियानात पोलिसांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत गडचिरोली पोलीस दलातल्या 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना वेगवर्धित पदोन्नती घेऊन पोलीस निरीक्षक पद देण्यात आलं आहे. मुंबईतल्या पोलीस महासंचालक कार्यालयात आज झालेल्या एका समारंभात पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते त्यांना ही पदोन्नती बहाल करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे अन्न नमुन्यांच्या तपासणीत गेल्या वर्षभरात चौपट वाढ आणि राज्यात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. याबरोबरच
आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी.

0: वर्षा।
1: हॅलो गायत्री,
0: कशी आहेस तू? खूप दिवसांनी भेटतोय आपण।
1: एकदम मस्त, तू कशी आहेस?
0: मी पण छान आहे। आणि काय ग, कुठे फिरतेस तू नेमकी? काल परवाच तुझी सोशल मीडियावरची स्टोरी पाहिली, कुठली स्वच्छता मोहीम राबवायला गेली होतीस?
1: ओ अगं, ते तर आपल्याच शहरातलं ग।
0: अच्छा,
1: आपण आपल्या युववाणी आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या कार्यक्रमांमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती तर करतच असतो।
0: हो ना, अगदी खरंय।
1: त्यामुळे आजच्या प्लास्टिक बॅग बॅन डेच्या अनुषंगाने आपल्या युवा वर्गाने आपल्या शहरात स्वच्छता मोहीम बऱ्याच ठिकाणी राबवली होती।
0: ओ
1: तर मीही सहभागी झाले। आणि असंही, मी सिव्हिक सेन्स मला नागरिक शास्त्र शिकायला असल्यापासून पाळते।
0: ओ अच्छा अच्छा, आणि बरोबरच आहे ग, पर्यावरणाची काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार? यावर्षी मान्सून यायला जरा उशीर झाला, पण माणसांनी विकासाच्या नावाखाली सपाट केलेल्या टेकड्यांची, डोंगरांची, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सावली धरणाऱ्या झाडांची, कत्तल केलेल्या जंगलांची मला खूप आठवण येते।
1: हो ग, मलाही।

0: तुला खरं सांगू गायत्री, मला तर भीती वाटायला लागलीय. पाण्याचा, पर्यावरणाचा, प्राणी पक्ष्यांचा हा जो काही टक्का खालावत जातोय ना, ते बघून आपण लवकरच पृथ्वी नष्ट करणार आणि त्यासोबत आपलंही अस्तित्व संपणार अशी भीती वाटतीय.
1: हो ना ग,
0: पण तुला सांगू, माणसाने जगणं आणि जगू देणं इतकंच जरी केलं ना, तरी या सर्व संकटांवर पर्याय निघू शकतील बरं.
2: हो, त्यामुळेच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवणं म्हणा किंवा वृक्ष लागवड करणं म्हणा, पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी प्लास्टिकचा रोजच्या जीवनात कमी वापर करणं म्हणा, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण सर्वांनी वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर करणं खूप गरजेचं झालंय.
0: खरंच, त्यामुळेच मी आज आपल्या दोघींशी आणि आपल्या श्रोत्यांशी गप्पा करायला अशाच एका मित्राला बोलवलंय.
2: हो का?
0: त्याचं नाव आहे निखिल खंडेलवाल, जो अशा सर्व मोहिमा आपल्यासारख्याच युवा मित्र मैत्रिणींना एकत्र करून राबवतो. स्वच्छता मोहीम, वृक्ष लागवड, गरजू लोकांना कपडे पुरवणं, शहरात वाचन क्लब चालू करणं, महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणं, अशा कितीतरी गोष्टी त्याचं फाउंडेशन करतंय.
2: अरे वा, किती इन्स्पायरिंग आहे. आम्हालाही या कामाबद्दल जाणून घ्यायला नक्की आवडेल.
0: हे बघ, आलाच तो. हॅलो निखिल, मी उत्कर्षा, युवावाणी आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर मध्ये तुझं खूप खूप स्वागत. कसं आहेस? काय म्हणते पाऊस पाणी तुमच्याकडचं?
3: अरे काय उत्कर्षा, तू पण मजाक घेत आहेस. आपल्या मराठवाड्यात पाऊस तर नाही, पण प्रदूषण खूप जास्त होतंय सध्या. पावसाचा तर आतापर्यंत फक्त एक दोन वेळेस बघायला मिळाला.
0: बरोबर आहे, पण तुझं फाउंडेशन ह्याच सर्व गोष्टींसाठी काम करतं, म्हणजे स्वच्छता मोहिमा राबवतात तुम्ही किंवा वृक्ष लागवड करतात, तर मला सांग तुझं हे फाउंडेशन कसं काम करतं आणि ह्या सर्व गोष्टी करण्याची प्रेरणा तुला कशी मिळाली? कारण स्वतः सोबत दुसऱ्यांचा विचार करणारी लोक कमीच दिसतात.
3: लोक नक्कीच कमी आहे, पण ती भावना जरा जास्त वाईडली पसरलेली आहे. तर कामाचं स्वरूप असं असतं की आम्ही प्रत्येक रविवारी कोणत्या ना कोणत्या भागात जाऊन स्वच्छता मोहीम राबवतो. स्वच्छता मोहीम सोबत बरेचसे असे ऍक्टिव्हिटीज असतात. पण याचं प्रेरणा कुठून मिळाली, तर प्रेरणास्थान एक छोटंसं आहे. आम्ही कॉलेजला असताना MIT कॉलेजमध्ये शिकलोय, तर त्याच्या बाजूनेच इंद्रायणी नदी वाहायची. तर इंद्रायणीच्या काठाला जाऊन जेव्हा आम्ही बसायचो, तर तेव्हा जो पावसाळ्यानंतरचा जो पार्ट असतो, तर त्याच्यामध्ये तिथे दुर्गंधी असायची, कारण नदी प्रदूषित होती. तर आम्ही ती स्वच्छता मोहीम करायला सुरुवात केलेली आम्ही कॉलेजला असताना, आणि तिथून ती सवय लागत गेली की तुम्हाला आपला आसपासचा परिसर स्वच्छ ठेवायचा आहे. तर तेव्हाच आम्ही जेव्हा इथे आलो कोविड नंतर, आणि जेव्हा जॉब मिळाला तर इथे आलो, आणि इथे असं बघायला मिळालं की आपले प्रत्येक जे ट्रेकिंगचे ठिकाण आहेत तिथे खूप जास्त प्लास्टिक आहे, आणि तिथून एक मोटिवेशन भेटलं की चला हे सगळं स्वच्छ करूया. आणि आम्ही असंच गोणी आणि आपले ग्लोव्स घेऊन निघालो आणि स्वच्छता करायला सुरुवात केली.
0: मस्त, म्हणजे तू खूप आधीपासून समाज कार्यामध्ये आहे. मग मला सांग, आजपर्यंत तुम्ही कशा आणि कुठे या मोहिमा राबवल्यात?
3: आपल्या शहरात आपण वेगवेगळ्या ठिकाणी या सगळ्या मोहीम राबवतो, ज्याच्यामध्ये मुख्य ठिकाण आपले शहरातले ट्रेकिंग प्लेसेस, हेरिटेज साईट्स, आणि जिथे लोक वॉक करायला येतात ते असतात. आम्ही जागा सगळ्यांच्या हिशोबाने ठरवतो की कोणती जागा जवळ आहे आणि कोणती जागा सगळ्यांना ऍक्सेसिबल असू शकते. त्याच्यामध्ये गोगाबाबा टेकडी आहे, आपल्या शहरातले जे हिली रेंज आहेत, तर त्याच्यामध्ये एक एक ठिकाण जिथे लोक नेहमी फिरायला जातात. हिमायत बाग, जे की खूप आपले हिस्टॉरिकल प्लेस आहे, तर तिथे लोक फिरायला पण येतात, पण खूप सारं कचरा सुद्धा करतात. तर आम्ही फिरायला जातो आणि तिथे कचरा साफ करतो. असेच केव्सची लेणी आहे, तर ती लेणीचा आसपासचा परिसर स्वच्छ करणे. मग जितके तलाव आहेत, तलाव पण आपल्या बायोडायव्हर्सिटी साठी इम्पॉर्टंट आहेत, तर ते आम्ही त्याच्या आसपासचा परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीच्या जागा निवडतो. आणि शहरातील काही मुख्य ठिकाण जसं क्रांती चौक झालं, तर हे आम्ही कधीतरी वर्षातून एक दोन वेळेस क्लीन करण्याचा प्रयत्न करतो, कारण तिथे आधीच एक ऑर्गनायझेशन काम करत असते. तर अशा पद्धतीचे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी उपक्रम राबवतो.
0: खूप छान. तर आताच तू म्हटलास की लोक फिरायला जातात आणि कचरा करतात, आणि तुम्ही फिरायला जातात आणि कचरा स्वच्छ करतात, तर तुम्ही जे असं सामाजिक काम करतात तेव्हा लोक सहभागी होतात का? आणि जेव्हा तू असे सगळे कॅम्पेन्स आयोजित करतो तेव्हा युवा वर्गाचा प्रतिसाद कसा असतो?
3: आपल्या शहरात ती क्वांटिटी खूप कमी आहे, पण आहे. आपल्या शहरात लोक किंवा युवा हे सहभाग नोंदवतात आणि ते खूप उत्साहाने काम करतात.

0: जेव्हा आम्ही जातो तर तेव्हा आम्हाला बघून खूप सारे लोक येतात आमच्याकडे की आम्हाला पण जॉईन करायचंय, आम्हाला पण तुमचा भाग बनायचंय. तर ते पुढच्या वेळेस किंवा पुढच्या संडेला आमच्यासोबत जोडून जातात आणि योग्य पद्धतीने क्लीनअपमध्ये पार्टिसिपेट करतात. आमच्याकडे मोस्ट ऑफ दी 90% युथ आहेत आमच्या पूर्ण ग्रुपमध्ये. तर जेव्हाही युवा आहे तो काहीतरी नवीन आयडियाज घेऊन येतो, नवीन गोष्टी घेऊन येतो आणि त्या आम्ही इम्प्लिमेंट करायला आम्हाला खूप आवर्जून मज्जा वाटते की आम्ही एक एक गोष्टी इम्प्लिमेंट करत जातो आणि ते खूप उत्साहाने पार्टिसिपेट करून आपलं योगदान देतात. आणि इतक्या सकाळी 7 वाजता उठून कोणताही युवा येतोय तर ती खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी.
1: बरोबर आहे. खरं तर सगळ्या अशा चळवळी उभं करायला बरीच मॅन पॉवर पण लागते, मोटिवेशन पण लागतं आणि तुमचे सगळे कॅम्पेन्स राबवल्याच्या नंतर एक समाधान सुद्धा मिळतं. तर ही सगळी चळवळ उभी करताना तुला स्वतःमध्ये आणि या कॅम्पेन्समुळे समाजामध्ये काही इम्पॅक्ट दिसून आलेत का, की एखादे असे किस्से आहेत का जे तू आम्हाला सांगू शकशील?
0: स्वतःमध्ये सांगायचं झालं तर एक बोलायला शिकलोय. जेव्हा कॉलेजला असताना इतकं जास्त इंटरॅक्शन नाही केलेलं कोणासोबत, तर ती एक गोष्ट जाणवली. आणि जे स्टेज फियर होता तर ते सगळं गेलं आणि एक बोलायला शिकलो. तीच मी दुसऱ्यांना आता रिप्लिकेट करण्याचा प्रयत्न करतो की दुसरे जितके पण मुलं येतात आणि कॅम्पेन्समध्ये पार्टिसिपेट करतात तर त्यांना एक समोर येऊन बोलायची संधी देणं, ह्या पद्धतीच्या गोष्टी आम्ही करतो जेणेकरून त्यांना पण तो फियर जो मला होता तो त्यांच्या डोक्यातूनही जाईल. आणि हे सगळं करताना खूप सारे असे छोटे छोटे इन्सिडेंट्सेस घडले, कारण कोणालाही आवडणार नाही की त्यांचा मुलगा किंवा त्यांच्या फॅमिलीमधलं कोणीतरी पर्सन जाऊन बाहेर कचरा उचलतोय किंवा क्लीन अप ड्राईव्ह करतोय. तर सुरुवातीला खूप अडचणी आल्या, पॅरेंट्स, फॅमिली, रिलेटिव्ह, मग त्यांचे आमच्या ओळखीचे असे खूप सारे लोकांनी जेव्हा बघितलं तर आधी खूप सारं रिस्ट्रिक्शन आलं की नाही काय तुम्ही कचरा उचलतायत जाऊन अशा पद्धतीचे ते बोलायचे. मग त्याच्यानंतर जेव्हा फर्स्ट टाइम न्यूजपेपरमध्ये नाव आलं आणि फोटो आला की हे लोक स्वच्छता मोहीम करतायत, तर तेव्हा तेच लोक होते जे अप्रिशिएट करत होते. आणि बरेचसे लोक येतात समोर आणि बोलतात आम्हाला की तुम्ही काय कचरा उचलतायत, आज तुम्ही साफ करणार, उद्या परत हा कचरा तसा येऊन जाईल. तर त्यांना आम्ही एकच सांगतो की हा ठीक आहे, आपण घर पण आपलं असंच करतो ना, घर पण आपण रोज साफ करतो, तर हे पण पर्यावरण आपलं घर आहे, आपण तिथे फिरायला येतोय, मज्जा करायला येतोय, आठवड्यातून एक दिवस इथे घालवतो, तर हे स्वच्छ का नाही ठेवू शकत. तर अशा पद्धतीचे पॉझिटिव्ह उत्तर आम्ही देतो. आम्ही कोणासोबत भांडत नाही जेव्हा आम्ही कॅम्पेन्स करतो, एकदम प्रामाणिकपणे त्यांना उत्तर देतो आणि ते पण समजून घेतात. बरेचसे लोक येतात आमची मज्जा घ्यायला येतात, त्यांचे पण आम्ही योग्य पद्धतीने असं प्रामाणिकपणे बोलून करतो.
1: बरोबर आहे तुझं की तुम्ही असे स्वच्छता करतात पण तिथे परत कचरा होतोच. असं झालंय कधी की आता तुम्ही ती जागा स्वच्छ केली आणि परत तिथे आता लोक खूप सजग झाली तिथली आजूबाजूची की त्यांनी तिथे कचरा टाकणं बंद केलं?
0: नाही, असं आतापर्यंत कुठेच झालेलं नाहीये. कारण फिरणारे लोक दुसरीकडून येत असतात फिरायला, तिथे आसपासचे लोक ती जागा स्वच्छ ठेवणे हाच त्यांचा मुख्य उद्देश असतो. पण बाहेरून आलेली मंडळी सगळी ते कचरा पूर्ण पसरवते, तिथे फेकून जातात, त्यांना काही काळजी नसते कारण तिथे डस्टबिन्स पण नसतात, काही सुविधा नसल्यामुळे ते फेकून जातात. पण आता ते पण फेकणारी मोस्टली युवा मंडळीच आहे, जितकी युवा आमच्याकडे आहेत तितकीच युवा मंडळी तिथे फेकत असतात.
1: तुला काय वाटतं ह्यावर अशी काही सोल्युशन्स आहेत का की जी जर आपण केली तर मग थोडासा कचरा टाकण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि पर्यावरण स्वच्छ राहायला मदत होईल?
0: फक्त एकच आहे की बिहेवियरल चेंज जो लोकांमध्ये यायला पाहिजे. एक सगळे लोक आजकाल रील स्क्रॉल करतात, सिविक सेन्स बद्दल बोलतात, पण सिविक सेन्स फॉलो करत नाही. नॉर्मल एक खाली चिप्सचा पॅकेट जर खाऊन तुम्ही फेकून देतायत रस्त्यावर किंवा पुडी खातात फेकून देतायत तर ते योग्य नाहीये. आणि तीच एक सवय जर बदलली तर बाकी सगळं स्वच्छ होऊन जाईल, पण फक्त ती बदलायला कोणी तयार नाहीये. आणि सहजपणे खाल्लं आणि फेकून दिलं हाच एक मोठा ऑब्जेक्टिव्ह आहे सगळ्यांचा.
1: बऱ्याचदा असं म्हटलं जातं की आपली जेन झी ही पिढी भरकटलेली आणि बेजबाबदार आहे, यावर तुला काय वाटतं?
0: याच एक उदाहरण देईल मी, आता याबद्दल चर्चा झालीच आहे. जेव्हा आम्ही सुरू केलं होतं त्याच्यानंतर 2 वर्षानंतर एक काका ते आले होते कॅम्पेनला, त्यांनी असं सहजच इंस्टाग्रामवर बघितलं होतं की हे मुलं परिसर स्वच्छ करतात आणि ते आम्ही त्यांच्या भागात गेलेलो त्या दिवशी. तर ते ऑफिसवरून सकाळीच आलेले पण तरी ते आमच्यासोबत जोडलेत. त्यांनी पूर्ण ग्रुप बघितला, आमच्यासोबत क्लीन अप केलं, परिसर स्वच्छ केला आणि शेवटी एक इंस्टाग्राम पोस्ट लिहिली त्यांनी आमच्याबद्दल. तर त्यात ते मेन्शन केलेलं की आजकालची युवा मंडळी भरकटलेली आहेच, पण काही युवा आहे जे योग्य दिशेवर चालली आहे आणि ती आज सकाळी पाहायला मिळाली आम्हाला. तर ते डिफरन्स आहे की युवा मंडळी चालली आहे, भरकटली आहे ते माहिती आपल्याला, पण काही प्रमाणात तरी आहे कुठेतरी की जे योग्य दिशेने चालली आहे आणि ते योग्य दिशेने वाटचाल करतात त्यालाच युवा मंडळी समजावी असं सगळ्यांना सांगायला.
1: मी असं लिहिलं होतं त्या पोस्ट मध्ये की अगदी सगळेच डायरेक्शनलेस नाही आहेत युवा वर्गातले लोक,
0: काही लोक आहेत जे योग्य डिरेक्शन मध्ये चाललेत.
1: तू आता सोल्युशन म्हणून म्हटलास की बिहेव्हिअर चेंज करणं हेच एक सोल्युशन आहे, पण दिवसभरातून

0: तर काय करू शकतो किंवा युथने असं काय केलं पाहिजे किंवा सर्वांनीच आता आपला श्रोता वर्ग सुद्धा ऐकत असेल की ज्याच्यामुळे आपण सर्वजण पर्यावरण प्रेमी होण्याच्या दृष्टीने वाटचाल करू.
1: पर्यावरण प्रेमी होणे म्हणजे डोंगरात जाऊन फोटो काढून येणे इतकंच नाहीये. तर जेव्हा सोल्युशनचा विचार करतो तर तुम्ही आता गडांवर जाणार, आता मॉन्सून सीझन येतोय, गडांवर जाणार, वेगवेगळ्या डोंगरांवर जाणार, व्हॅलीज आहेत, फोर्ट्स आहेत, तिथे जाणार आहेत सगळे लोक फिरायला विकेंड्सला. तर फक्त एकच छोटी गोष्ट आहे की जे त्यांना

0: जाणार, रॅलीज आहेत, फोर्ट्स आहेत, तिथे जाणार आहेत सगळे लोक फिरायला विकेंड्सला. तर फक्त एकच छोटी गोष्ट आहे की जे त्यांना करायची आहे तर ती आहे प्लास्टिक तिथे जाऊन न फेकणे. बस की तिथे जाऊन बॉटल घेऊन जाणार, पाणी पिणार आणि ते तिथेच फेकून येणार. जस्ट एकच गोष्ट करू शकतात सगळे लोक की बॅग घेऊन जात आहे सोबत, काही ना काही थोडं तरी प्लास्टिक वरतून खाली आणतात. जर प्लास्टिक वरतून खाली आलं तितकंच एक कॉन्ट्रीब्युशन होईल. लोक प्लास्टिकची बॉटल घेतात, कुठेतरी दरीमध्ये फेकून देतात. दरीमध्ये उतरून प्लास्टिक काढणं सोपं नाहीये. सोल्युशन तेच आहे की लोकांनी फेकलं नाही पाहिजे. जर फेकणं बंद झालं तर ऑब्व्हियसली बरंचसं काम सॉर्ट आउट होईल. तिथे डस्टबिन ठेवून काही फायदा नाही. इतक्या उंचीवरून कोणीही व्यक्ती ते पूर्ण एखादा वर्कर ते भरलेलं घेऊन नाही येऊ शकत खाली एकटा. तर हे सगळ्यांचं इक्वल जॉब आहे, इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ईच इंडिव्हिज्युअल की त्यांनी सगळंच सगळं प्लास्टिक खाली आणावं. आणि तेच एक बिहेव्हिअर चेंज होऊ शकतं आणि ते घडवण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागणार. इतके जास्त सोशल मीडियाचे फोटोज राहतात, व्हिडिओज राहतात, पण ऍक्ट होत नाही. सहजपणे काहीतरी खाऊन फेकणे हा एक सर्वात छोटा सोल्युशन सगळ्यांना वाटतो आणि तेच करत आपली सध्याची जनरेशन.
1: हो ना, अगदी बरोबर. तर आता आपण आत्ता बोललो की तू स्वच्छता मोहीम राबवतोस, त्याच्याबद्दल त्याप्रमाणे तू वृक्ष लागवड पण करतोस, गरजू लोकांना कपडे पण पुरवतोस, शहरात वाचन क्लब सुद्धा तू चालू केलंयस. तर वृक्ष लागवडीबद्दल किंवा तुझ्या बाकी गोष्टींबद्दल, म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी पण तुझं फाउंडेशन काम करतं, तर याच्याबद्दल सांग थोडस काही.
0: तर एक एक गोष्टीला टच करणार. वृक्ष लागवड आम्ही स्वतःहून करतो आणि मेंटेनन्स करायचा प्रयत्न करतो. जिथे पण दुसरे ऑर्गनायझेशन वृक्ष लागवड करतात तिथे हातभार लावतो आमचा, की आम्ही त्यांना पूर्ण समर्स मध्ये पाणी द्यायचं काम असतं. ते खूप मेहनतीचं काम असतं, त्यांच्याकडून होत नाही, त्यांच्या टीम कडून पूर्णपणे. तर आम्ही त्यांना जाऊन हेल्प करतो एका दिवशी की पूर्ण पाणी दिलं, किंवा डिविडिंग करायची आहे. पावसाळ्यात खूप जास्त गवत उगून जातात तर ते काढण्यासाठी तितका मॅन पॉवर नसतो, तर तेव्हा ते श्रमदानातूनच होतं. तर आम्ही सगळे जाऊन त्यांना तितकी मदत करतो की ते पूर्ण वीड काढून देणे किंवा ह्या गोष्टीचं आम्ही काम करत असतो. आपल्या शहरात डिवायडर्स आहेत, सध्या महानगरपालिका त्यांना पाणी देते, पण बऱ्याच वेळेस मागे एक दोन वर्षात असं झालंय की तिथे पाणी नाही जात होतं, तर आम्ही ते देत होतो की बॉटल्स मध्ये पाणी घेऊन जाणे, कॅन्स मध्ये घेऊन जाणे आणि ते देणे. तर अशा पद्धतीचे वृक्ष संवर्धन आणि वृक्ष लागवडच्या अवतीभोवती हे उपक्रम चालतात. महिला सक्षमीकरणच्या हिशोबात आम्ही एक कॅम्पेन सुरू केलं आहे लाल बिंदी नावाचा. मेन्शुअल हायजीन आणि पॅड डिस्पोजलवर हा उपक्रम राबवला जातो जे शाळेत असतं. तर पूर्णपणे वुमन एम्पॉवरमेंट नसून तो हेल्थ आणि वुमन एम्पॉवरमेंट आहे, की त्यात आम्ही शाळांमध्ये जाऊन जिल्हा परिषद म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या जिथे योग्य मार्गदर्शन पोहोचत नाही, तर आमच्या ग्रुपमधून जे डॉक्टर मंडळी आहेत किंवा नर्सिंग फील्डमध्ये आहेत, तर ते सगळे हे कॅम्पेन्स राबवतात आणि खूप छान असं ट्रेनिंग घेऊन ते पूर्णपणे डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतात. तर तो एक कॅम्पेन आहे. तिसरा आहे वाचन क्लब. आमचं आता वाचन क्लबला वर्ष झालंय, वर्षापेक्षा जास्त झालंय, आणि आम्ही ते प्रत्येक संडेला इव्हिनिंगला राबवतो. एका ठिकाणी सगळे येतात, बसतात, आपापलं पुस्तक घेऊन येतात, वाचतात. ती वाचनाची आवड निर्माण होते लोकांमध्ये, धीरे धीरे सुरू आहे की लोकांनी आपल्या बुक्स संपवल्यात जे की त्यांना पॉसिबल नव्हतं घरी बसून वाचणं, तर ते तिथे बसून प्रॉपरली ते संपवतात आणि एक प्लॅटफॉर्म भेटतो त्यांना पण त्यांचं लिखाण सादर करण्यासाठी, की तिथे येऊन ते आपलं जे पण लिहिलेलं आहे ते समोर सगळ्यांसमोर मांडतात, बोलतात आणि चांगल्या पद्धतीने इंटरॅक्शन होतं. तर तो एक ग्रुप पूर्णपणे वेगळा आहे जो प्रत्येक संडेच्या इव्हिनिंगला चालतो. अशा पद्धतीचे छोटे छोटे किंवा मोठे ऍक्टिव्हिटीज आम्ही करत असतो. एक आहे अजून की जे कपडे वाटण्याचं काम आहे. तर आपल्या शहरात सध्या कपडे द्यायचं म्हटलं तर कुठे द्यायचं हे कोणाला माहिती नाही, की कपडे आहे आपल्याकडे आज घरी जे की आपण वापरत नाही, तर ते कुठे देणार. तर त्याच्यासाठी आता सध्या थोडे थोडे इनिशिएटिव्ह बाहेर येत आहेत, पण हे मागील 3 वर्षापासून नव्हतं. तर आम्ही जितके पण शहरातले कपडे आहेत ते कलेक्ट करायचे आणि त्याला योग्य ठिकाणी पोहोचवायचं. तर आम्ही पूर्ण शहरात वेगवेगळे कलेक्शन स्पॉट्स बनवायचो प्रत्येक एरियामध्ये, ते कलेक्ट करायचे. सगळे व्हॉलेंटियर्स मिळून आपल्या ऑफिस नंतर संध्याकाळी येतात आणि ते सगळं सॉर्ट करतात, पॅक करतात आणि योग्य ठिकाणी, म्हणजे लेबर क्लास जो लेबर असतात, स्ट्रीट वेंडर्स असतात, जे सगळे चांगले कपडे असतात आपल्याला पण माहिती की आपण घालत नाही, ते असंच फेकून देत असतो, तर ते प्रॉपर धुवून ड्रायक्लीन करून पॅक करून आम्ही ते पोहोचवतो. त्याच्यासोबत फराळ असतो, कारण ते दिवाळीत आम्ही हा उपक्रम राबवतो, तर फराळ आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी देऊन आम्ही त्यांची पण दिवाळी थोडीशी चांगली बनवण्याचा प्रयत्न करत असतो ह्या सगळ्यांमधून.
1: हे खरंच खूप भारी आहे. आता तू एवढ्या सर्व गोष्टी करतोस, इतक्या सर्व गोष्टी केल्या आहेत, आता पुढे तुझे काय फ्युचर प्लॅन्स आहेत? तू समाज कार्यामध्ये अजून काय करायला, काय करण्यासाठी इच्छुक आहेस?
0: असा काही विचार नाही केलाय. जे पण आयडियाज, हे जे पण आता कॅम्पेन्स मी सगळे सांगितले, हे सगळ्यांनी मिळून सुरू केलेले आहेत आमच्या ग्रुपमध्ये. एक एक इंडिव्हिज्युअल येतं, काहीतरी आयडिया घेऊन आम्ही ती एका ठिकाणी लिहितो आणि त्याला इम्प्लिमेंट करतो. अशा पद्धतीचं हे सगळं सुरू आहे आणि हे खूप चांगलं सुरू आहे. आम्ही

0: वेगळंच घडवतोय. दॅट्स व्हॉट आय थिंक की तिथे एक आहे फ्युचर, की आम्ही एक एक गोष्टींमध्ये एक एक जण तयार करतोय की तो लीडर बनतोय, तो समोर येऊन बोलतोय, तो काहीतरी नवीन उपक्रम हाती घेतोय आणि त्याला योग्य ठिकाणी पोहोचवतोय. तर जशा पद्धतीने माझी ग्रोथ झाली इंडिव्हिज्युअल लेवलवर, तर तशी मी सगळ्यांची बघतोय. आणि तोच एक फ्युचर गोल ठेवलाय सध्या, की जर कोणी काहीतरी आयडिया घेऊन येतोय तर त्याला जमवायचं, त्याला पूर्णपणे प्लॅन करायचं पेपरवर आणि ती एक्झिक्यूट करायची त्याच पर्सनच्या मदतीने. तर तेच आहे एक फ्युचर गोल. असं काही स्पेसिफिक दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज नाहीये, पण जितके पण येतील, जितके पण सगळे लोक सांगतील, त्याच आम्ही इम्प्लिमेंट करणार आणि योग्य पद्धतीने इम्प्लिमेंट करणार.
1: नक्कीच. तर आपल्यातल्या बऱ्याच लोकांना ना प्लॅटफॉर्म नसतं, करण्याची खूप इच्छा असते सामाजिक कार्य, पर्यावरणासाठी बऱ्याच गोष्टी, पण प्लॅटफॉर्म मिळत नाही. तर तू काय संदेश देशील युवा वर्गाला, किंवा ज्या लोकांना पर्यावरणासाठी काही गोष्टी करायच्या आहेत, की इंडिव्हिज्युअल लेवलवर सुरुवात करण्यासाठी किंवा मोठा प्लॅटफॉर्म मिळवण्यासाठी?
0: तर आमच्या फाउंडेशनचं नाव संभाजीनगर ब्लॉगर्स आहे. हा ग्रुप नेहमीच एक ओपन ग्रुप राहिला, ज्यामध्ये सगळे लोक येऊन आपलं आपलं गोष्टी घडवू शकतात. तर बऱ्याचशा लोकांना जेव्हा आमचा ग्रुप जॉईन करतात तेव्हा असं येतं की अरे आम्हाला माहिती नव्हतं, की आम्हाला पण स्वतःहून इच्छा होती पण आम्ही एकटं कसं करावं हे माहिती नव्हतं. तर हा एक ग्रुप असा बनलाय की तुम्ही येऊ शकतात, कॉन्ट्रीब्युट करू शकतात सोसायटीसाठी. तुम्हाला पैसे द्यायचे नाही, तुम्हाला फक्त टाइम द्यायचा आहे तुमचा, आणि तुम्ही एक चांगलं काम करू शकतात. सो दिस इज अ प्लॅटफॉर्म आणि हा ओपन आहे. जे सगळे इनिशिएटिव्ह मी आता सांगितले तर ते सगळे ग्रुपमधून येऊन त्यांनी स्वतः घडवलेले इनिशिएटिव्ह आहेत, आणि त्याच पद्धतीचं काम पुढे घडत राहावं हेच आहे की सगळ्यांना तो प्लॅटफॉर्म भेटावा, त्यांनी ती मेहनत घ्यावी आणि त्याला पुढे घेऊन जावं, तर योग्य पद्धतीने ते डायरेक्शन देण्यात येईल. आता राहिली गोष्ट की त्यांना ते स्वतःला ग्रो करण्याची, तर आमच्या ग्रुपमध्ये बरेचसे असे लोक आहेत की जे आधीपासून खूप सेटल्ड आहेत बिझनेसमध्ये किंवा जॉबमध्ये. तर एक तो मोटिवेशन फॅक्टर आणि गायडन्स फॅक्टर तो आमच्या ग्रुपमध्ये आधीपासून आहे, जो नवीन लोकांना देतो, तर ग्रो होण्यामध्ये अजून चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटते.
1: निखिल, तुझं काम खरंच खूप इन्स्पायरिंग आहे. आय होप आपल्याला ऐकणारी बरीच श्रोते मित्रमैत्रिणी त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करतील, नैसर्गिक साधनांचा जपून उपयोग करायला लागतील. तू युवावाणीमध्ये आल्याबद्दल तुझ्या आकाशवाणीच्या वतीने खूप खूप आभार.
0: हो धन्यवाद उत्कर्ष, तुमच्यासोबत बोलून पण खूप छान वाटलं. आणि प्लास्टिक बॅग बँडे ह्या अनुषंगाने मी एक छोटासा संदेश देतो की लोकांनी प्लास्टिक कमी वापरावंच, पण ते योग्य पद्धतीने त्याचं नंतर डिस्पोज व्हावं हे बघायला पाहिजे, की योग्य ठिकाणी जसं की ते डस्टबिन मध्ये पोहोचायला पाहिजे, कुठल्याही झाडाझुडपात किंवा फोर्ट्सवर किंवा ट्रेकिंगच्या ठिकाणी नाही, तर एका चांगल्या डस्टबिन मध्ये त्याचं शेवट आहे तर तिथेच पोहोचवावं. आणि आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर यांनी मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: थँक्यू, थँक्यू सो मच निखिल. तर मित्रांनो, आत्ताच आपण ऐकलात पर्यावरण प्रेमी निखिल खंडेलवाल ह्याच्याशी उत्कर्षाने साधलेला संवाद, आणि मला खात्री आहे की तुम्हालाही नक्कीच आवडला असेल. आणि खरंच आहे उत्कर्षा, तू जसं म्हणालीस ना की त्याने इतक्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आपल्या सगळ्यांसाठी, युवकांसाठी, अगदी इन्स्पायरिंग आहे बरं का. हो ना ग. आणि आजच्या प्लास्टिक बॅग बँड डेच्या अनुषंगाने जितक्या पण श्रोत्यांनी आपल्या दोघींना आणि त्याच्या कामाबद्दलच्या सर्व गोष्टींना ऐकलं, ती सर्व लोक इन्स्पायर होतील आणि प्लास्टिकचा वापर कमी करतील, पर्यावरणाची काळजी घ्यायला लागतील, अशी आपण नक्कीच आशा करूयात.
2: अगदी अगदी. तर मित्रांनो, वेळ झाली आहे आजच्या कार्यक्रमातून तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा कार्यक्रमात एका नवीन विषयासोबत.
1: पण त्याआधी ना आपण आपल्या मित्रमैत्रिणींसाठी एखादं छानसं गाणं लावूयात. तर मित्रांनो, कुठेही जाऊ नका, ऐकत

0: तर मित्रांनो, या गाण्याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: सादर करते होते सुजित पनसोडे, आता मी उत्कर्षा चित्ते
0: आणि मी गायत्री देवडे
1: तुम्हा सर्वांचा निरोप घेतो. भेटूयात युवावाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आनंदी रहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या.
0: बाय बाय
1: बाय.

गुळाचा गणपती या चित्रपटातली रचना आत्ताच आपण ऐकली. गदी माडगुळकर यांच्या गीतरचनेतला संगीत दिलं होतं पु ल देशपांडे यांनी, आणि ही रचना गायली होती वसंतराव देशपांडे आणि आशा भोसले यांनी. यानंतर ऐकूया प्रेमासाठी वाटेल ते या चित्रपटातली शांताराम नांदगावकर यांची रचना संगीतबद्ध केली आहे श्रीकांत तेलंग यांनी, तर गायली आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी.

0: श्रोतेहो नमस्कार. स्वस्थ भारत कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण स्वस्थ भारत या कार्यक्रमात हार्निया या पोटाच्या विकाराबद्दल जाणून घेणार आहोत. खरं तर सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये आपण फार बारकाईनं आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. शरीर तर आपल्याला प्रत्येक आजाराचं इंडिकेशन देत असतं, पण आपल्याला त्याकडे लक्ष द्यायला सध्या वेळ नाहीये. मग त्याचं रूपांतर भयानक अशा स्वरूपात होतं, मग आपण जागे होतो. तर हर्नियाच्या बाबतीत सुद्धा असंच काहीसं आहे. तर हा हर्निया नेमका का होतो, त्याची लक्षणं काय आहेत, त्याची कारणं काय आहेत, आणि तो जर चुकून झालाच तर त्याची उपचार पद्धती काय आहे, हे आज आपण स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. हर्निया या पोटाच्या विकाराबद्दल आज आपल्याला माहिती देण्यासाठी जनरल सर्जन डॉक्टर प्रीती जयकर ह्या आलेल्या आहेत. डॉक्टर प्रीती जयकर ह्या गेली 25 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून हर्निया या विकाराची माहिती करून घेऊया. डॉक्टर प्रीती जयकर, आपलं स्वस्थ भारत कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: धन्यवाद सुचेता, आणि सर्व श्रोतांना माझा नमस्कार.
0: डॉक्टर, हर्निया म्हणजे नेमकं काय विकार आहे?
1: हर्निया म्हणजे सगळ्या सोप्या भाषेत आपण सांगितलं तर आपल्या पोटाच्या भिंतीत जेव्हा काही कमकुवतपणा येतो किंवा वीकनेस येतो, तेव्हा आतलं काहीतरी जसं आतडं आहे ते बाहेर फुगल्यासारखं दिसतो.
0: अच्छा.
1: या विकाराला आपण नाव दिलेलं आहे हर्निया.
0: अच्छा.
1: आणि आपल्या देशात 15-20% लोकांमध्ये त्यांच्या आयुष्यात कधीतरी हे प्रॉब्लेम आढळतं.
0: डॉक्टर, या हर्नियाचे मग काही प्रकार आहेत का?
1: जेव्हा रुग्ण जे आमच्याकडे येतात ते सिम्पटम घेऊन येतात की काहीतरी फुगल्यासारखं पोटात दिसतंय म्हणून.
0: कुठल्या भागामध्ये नेमकं?
1: तर पोटाच्या भिंतीमध्ये सर्वसाधारण पुरुषांमध्ये जांघेच्या वरच्या भागला त्यांना ते गाठ दिसतात. त्याला इंग्लिशमध्ये आम्ही इंग्वायनल हर्निया असं नाव दिलेलं आहे.
0: अच्छा.
1: आणि जेंट्स आणि लेडीज दोघांमध्ये नाभीच्या भोवतीत हे गाठ दिसतात, त्याला अम्बलिकल किंवा पॅरअम्बलिकल असे नाव दिलेले आहेत.
0: अच्छा.
1: तर हर्नियाचं जसं तुम्हाला सांगितलं, काहीतरी वीकनेस आहे किंवा काहीतरी भोक पडतो आणि आतला काहीतरी गोष्टी बाहेर आपल्याला चामडीच्या खाली ते हातात लागतो फुगल्यासारखं किंवा गाठसारखं. तर जिथे जिथे कॉमनली हे दिसतात किंवा सर्वसाधारण दिसतात ते एक तर जांघेच्या भागी जेंट्समध्ये, आणि जेंट्स आणि लेडीज दोघांमध्ये नाभीच्या भोवतीत, आणि ज्या लोकांमध्ये पोटाचं काहीतरी ऑपरेशन झालेलं आहे त्या ऑपरेशनच्या ठिकाण पण कधी हे कमकुवतपणा येतो, आणि त्याला आम्ही इन्सिजनल किंवा वेंट्रल हर्निया असं त्याला म्हणतात आम्ही.
0: अच्छा. मग ते ऑपरेशन कुठल्याही प्रकारचं झालं तरी त्या ठिकाणी होतं का?
1: हो, कुठल्याही प्रकारचं पोटाचं ऑपरेशन झालं तर त्या जागी जिथे ऑपरेशन झालेलं आहे,
0: जिथे टाके पोटाला दिसतात,
1: बरोबर, तर त्या जागी ते वीकनेस आलं तर त्याला एक नाव आहे ज्याला आम्ही इन्सिजनल हर्निया असं म्हणतात.
0: अच्छा. पण डॉक्टर, तुम्ही वीकनेस सांगताय तर वीकनेस हा तर पूर्ण आपल्या शरीरासाठी असतो, तर फक्त तीच जागा का ती गाठ पकडते, काय नेमकं आहे?
1: आता ह्याच्यासाठी थोडस आपल्याला आपल्या पोटाची भिंती आहे त्याच्याबद्दल थोडस आपल्याला माहिती पाहिजे. तर पोटाच्या भिंतीमध्ये आपल्याला पुढे काही हाड नाही आहेत सपोर्टसाठी. तर पोटाची आतडी आहे किंवा जे बाकीचे अवयव आहे त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला 3 लेअरचे मसल असतात, स्नायू असतात.
0: अच्छा.
1: अच्छा. ह्या स्नायूचा जो स्ट्रेंथ आहे किंवा त्याचा जो आधार आहे तो त्या टोन वरती असतो, मसल टोन जे आपण म्हणतो ते.
0: अच्छा.
1: तर ह्याच्यामध्ये पोटाच्या दोन ठिकाणी जसं आपल्याला नाभी आहे, ते नाभी आपण म्हणतो की जन्मापासून जो स्कार आहे किंवा पॉइंट आहे तो जन्मापासून असतो, कारण तिथेच ते आपला अम्बिलिकल कॉर्ड अटॅच असतो. तर तो एरिया सर्वात वीक पॉइंट आहे.
0: अच्छा.
1: तर स्ट्रेच किंवा वीकनेस किंवा जसं आपल्याला वजन आपला वाढतो किंवा आपण एक्सरसाइज करत नाही त्या लोकांमध्ये तो एरिया स्ट्रेच होतो, आणि हे स्ट्रेच झाल्यामुळे तो एरिया वीकनेस होऊन हळूहळू त्याला गॅप पडतो, भोक पडतो, आणि आतली जी आतडा आहे किंवा आतड्याचं वरचं एक कव्हर आहे तो बाहेर येतो.
0: अच्छा.
1: जांघेच्या भागे जो पुरुषांमध्ये होतो त्याच्यामध्ये नैसर्गिक एक छोटासा कॅनाल म्हणतात त्याला, इंग्वायनल कॅनाल, जे आतला जो वॅस्क्युलर जे आपण नस वगैरे वरतो

0: ते आतून पोटाच्या आतून ते बाहेर येतो, तर त्या गॅप मध्ये जे ऑलरेडी नैसर्गिक आहे तिथे वीकनेस झाली किंवा लहान वयांमध्ये त्याच्या बरोबर आतला एक सॅक सारखा बाहेर येतो त्याला आम्ही इंग्वायनल हर्निया म्हणतो. तर म्हणून ते जास्त जेंट्स मध्ये किंवा पुरुषांमध्ये ते त्या टाईपचा गाठ आम्ही बघतो.
1: अच्छा, महिलांमध्ये नाही, जांघेमध्ये गाठ तुम्हाला दिसत हे प्रमाण कमी आहे?
0: कमी प्रमाण आहे, कारण 70-80% हे जे इंग्वायनल हर्निया आहे ते जेंट्स मध्ये आहेत आणि फक्त अराउंड 3% किंवा 3% लोकांमध्ये ते स्त्रियांमध्ये आम्ही ते बघतो.
1: अच्छा,
0: आणि हे स्त्रियांमध्ये बाळा अवस्थेमध्ये म्हणजे जे एकदम लहान मुलांमध्ये असतात त्याच्यामध्ये ते दिसतात.
1: डॉक्टर प्रीती, मला नेमका हाच प्रश्न विचारायचा आहे की याला वयाचं काही बंधन आहे का, म्हणजे लहान मुलांमध्ये हर्निया दिसतो का?
0: बिलकुल दिसू शकतो, जन्मजात शिशूपासून किशोरावस्थेपर्यंत म्हणजे 18 वर्षापर्यंत हे प्रकार कंजिनेटल हर्निया असं मानलं जातं. आणि ह्याचा जो मी आता तुम्हाला जसं सांगितलं की तो जो रास्ता आहे जो नैसर्गिक आहे त्याच्यामध्ये थोडंसं वीकनेस किंवा त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये थोडंसं आतली एक पिशवीसारखं बाहेर येते आणि कधी कधी आतडं पण येऊन लहान वयामध्ये म्हणजे बाळांमध्ये पण ते जाऊन अडकू शकते.
1: अच्छा, मग हे लहान मुलांचं आईला कसं दिसून येतं, आईने कसं लक्ष ठेवायला पाहिजे ह्या गोष्टीकडे?
0: फुगल्यासारखं दिसेल तिकडे आणि रडताना किंवा उभं राहिल्यावर ते जे जांघेच्या एरियामध्ये तो दिसतो किंवा नाभीच्या एरियामध्ये दिसतो आणि झोपल्यावर ते बसून जातो.
1: अच्छा, पण ही गाठ हर्नियाची जी आहे ती काही दुखते का?
0: तुम्ही एकदम बरोबर प्रश्न विचारला सुचेता. ह्याचा सर्व लोकांमध्ये हा एक गैरसमज आहे की गाठ दुखल्यावरतीच आपण डॉक्टरकडे जायचं, पण हर्निया जसं मी तुम्हाला आधी समजवलं ते भिंतीमध्ये कमकुवतपणा आहे. आता आपल्याला फक्त गाठ दिसतात आणि सर्वसाधारण सगळ्या लोकांमध्ये हेच एक प्रकार असतो की गाठ आहे पण ते बरेच वर्ष आहे मला त्रास देत नाही, तर बहुतेक त्याच्यामध्ये आपल्याला काही करायची गरज नाही पडू शकते. पण हा प्रॉब्लेम असा आहे की जो भोक आहे किंवा जो वीकनेस आहे तो लहान असून म्हणजे 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर कधी कधी त्याच्यापेक्षा लहान असल्यावर आतली अतडी फसून गेली म्हणजे त्या गॅप मध्ये फसून गेली तर तो इमर्जन्सी सिच्युएशन येऊ शकतो. आणि त्या सिच्युएशन मध्ये जेव्हा आतडी चा जो रक्तप्रवाह आहे तो बंद झाला तर जो आतडी फसलेली आहे त्याला काळपणा येऊन त्याला आम्ही जे गँग्रीन म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला आमच्या सर्जरी लँग्वेजमध्ये स्ट्रँग्युलेटेड हर्निया.
1: अच्छा,
0: हे प्रकार लगेच म्हणजे जीवाला धोकापर्यंत पेशंटला त्रास होऊ शकतो आणि इमर्जन्सीमध्ये आम्ही ऑपरेशन करतो. तर कुठेही असं गाठ आलं लक्षात आणि आमच्याकडे जे येतात ते बरेच वर्ष म्हणजे नाभीच्या बाजूला जे गाठ आहे ते बरेच वर्ष घेऊन येतात, कारण एक तर त्यांना लक्षात येत नाही, बरेच वर्षाआधी जो नाभीचा आकार आहे तो हळूहळू हळू पुढे येतो, मग त्याचा जो फ्लॅट होऊन जातो, मग त्याला फुगा येतो पण तरीही दुखत नाही. तर ह्या स्टेजमध्ये त्यांना वाटतो की बाबा मला काहीतरी दिसतंय हातात आंघोळ करताना किंवा हात लागताना, पण तरीही त्यांना लक्षात येत नाही की हे हर्निया असायची भीती आहे म्हणून. तर जे आम्हाला कॉम्प्लिकेशन्स आढळतात ते आपल्याला अवॉइड करायचं किंवा प्रिव्हेंट करायचं. तर ज्या लोकांमध्ये त्यांना वाटतो की मला कुठेतरी असं गाठ दिसतंय तर ते चेक केलेलं बरं.
1: अच्छा, मग तुमच्याकडे डॉक्टर मोठ्या वयोगटातली जी मुलं ते काय तक्रारी घेऊन येतात आणि येतात का?
0: हो हो, ते येतात. जसं तुम्हाला सांगितलं ते जे इंग्वायनल हर्निया आहे किंवा जांघेच्या साईडला हर्निया आहे तर जे पुरुष आहेत ते येतात की माझ्या जांघेच्याकडे मला गाठ सारखं दिसतंय.
1: अच्छा,
0: आणि अर्ली स्टेजमध्ये जेव्हा ते त्यांना कळतंय ते झोपताना किंवा असं फ्लॅट होताना तो हर्निया बसतो किंवा गाठ बसतो हे क्लासिकल सिम्पटम आहेत. ते लक्षण ते तसं आम्हाला सांगतात की झोपताना ते जातो आणि आम्ही जेव्हा उभं राहतो किंवा खोकला करतो तेव्हा ते दिसतं आणि कधी कधी जड वाटतो की तो जागा असं वाटतं की काहीतरी आहे ते जड वाटतो आणि थोड्या वर्षानंतर किंवा महिन्यानंतर, ते अनप्रेडिक्टेबल आहे, पण थोड्या महिना किंवा वर्षानंतर तो गाठ बसत नाही परत, तसंच राहतो. आणि लेट स्टेजमध्ये तो दुखतो किंवा त्याच्यावरती जसं तुम्हाला आधी सांगितलं की आतडी फसली किंवा काहीतरी त्याचा रक्तप्रवाह गेला, तर ते खूप दुखून उलट्या घेऊन किंवा ते कॉम्प्लिकेटेड स्टेजमध्ये पण आमच्याकडे येतात.
1: अच्छा, मग ते गाठ

0: हाताला लागते कशी टणक असते, मऊ असते, कशी असते साधारण, आणि आकार काय असतो तिचा?
1: बेसिकली तिथे त्याच स्पेसिफिक जागी, जसं जांगेच्या वरच्या म्हणजे जे पोट आणि जांग आहे त्या जंक्शनला तिथे गाठ दिसतात. हाताला लागेल ते मऊ पण लागू शकतो, थोडस फर्म लागतो हाताला. कडक ऍक्च्युली लागायला नाही पाहिजे, कारण कडक म्हणजे ते थोडस जास्त वेळ तिथे बसल्यासारखं, जेव्हा ते टिश्यू असतो तेव्हा ते तसं कडक दिसतो, पण मोस्टली ते मऊ दिसतो आणि हाताला मऊ लागतो. आणि आपण झोपल्यावरती आपण जर थोडस त्याला हात लावलं तर आपोआप आत जातो.
0: आणि बेंबीजवळची गाठ जी असते ती
1: बेंबीच्यावळची सिमिलर आहे, म्हणजे आपण पहिलं जेव्हा सुरुवातीला आपण खोकला केला किंवा आपण उभं राहून बेंबीच्या जागेवरती आपण हात लावला तर आपण काहीतरी तिकडे नॉर्मल पेक्षा काहीतरी विचित्र वाटतो की काहीतरी आहे आतमध्ये, गाठ सारखं दिसते. आणि तो जागा लहान आहे तर आपल्याला काही एवढं समजत नाही की तो कडक आहे की मऊ आहे, पण युजली थोडस मऊ कडक त्यामध्ये थोडस फील होतो. आणि ते वाढत गेल्यानंतर तो जागा जो आहे झोपल्यावरती सुद्धा तो जागा फुगल्यासारखा दिसतो,
0: म्हणजे बेंबीच्या जवळचा.
1: बेंबीच्या जवळचा, कारण तिकडचे जे भोक आहेत ते युजली लहान असतात तर अडकण्याची भीती जास्त असते.
0: अच्छा,
1: तर ते जेव्हा थोडे महिने किंवा वर्ष गेले तर ते तसंच राहतो, फुग्यासारखंच राहतो. आणि अजून आपण त्याच्यावरती दुर्लक्ष केलं तर वरची जी चामडी आहे ते एकदम पातळ होऊन जाते.
0: अच्छा,
1: आणि कलर थोडस रेडिश होतो किंवा ब्लूश होऊ शकतो. तर त्याचे ते असे पण पेशंट येतात, खूप दुर्लक्ष करून पूर्ण फुग्गासारखं, म्हणजे लिटरली आपण बघितलं तर फुग्गाच दिसतो तिकडे.
0: अच्छा, मग डॉक्टर असं काही आहे का की याचं पुरुषांमध्ये प्रमाण जास्त आहे हरणीयाचं, महिलांमध्ये कमी आहे, किंवा काय आपण याचं प्रमाण ठरवू शकतो?
1: बिंबीच्या कडचा जो हरणी आहे ते लेडीजमध्ये किंवा स्त्रियांमध्ये थोडस जास्त आहे. आणि याचं कारण मुख्य दोन तीन आहेत. एक तर लेडीज जास्त कसरत करत नाही, म्हणजे जे एक्सरसाइज पोटाचं असो ते जास्त करत नाही. सेकंडली आणि मोस्ट इम्पॉर्टंटली गर्भधारण, गर्भधारणमध्ये पूर्ण जो स्नायू आहे तो स्ट्रेच होतो. आणि गर्भ झाल्यावर आपण व्यवस्थित लक्ष नाही दिलं तर तो वीकनेस जो स्ट्रेचमुळे झालेला आहे ते परत परत गर्भधारण झाल्यावर ते अजून राहतो.
0: अच्छा,
1: आणि त्याच्यामुळे सर्वात परत वीकनेसचा जो पॉइंट आहे तो नाभी आहे. तर तिथे आम्ही लेडीजमध्ये थोडस जास्त बघतो. सेकंडली जे लठ्ठपणा आहे किंवा ट्रंकल ओबेसिटी, म्हणजे जे पोटावरचा जो चरबी आहे ते परत लेडीजमध्ये किंवा स्त्रियांमध्ये थोडस जास्त आहे.
0: अच्छा,
1: पण हा जो लठ्ठपणाचा कारण आहे तो जेंट्समध्ये, पुरुषांमध्ये पण आहे. तर पुरुषांमध्ये पण ओबेसिटी किंवा लठ्ठपणामुळे आम्ही हे बघतो.
0: डॉक्टर, मनामध्ये हाच प्रश्न एक येतो की गर्भवती महिलांचा आता तुम्ही विषय काढलात, तर समजा महिला गर्भवती आहे आणि तिला हरणिया झाला तर अशा वेळी काय करता तुम्ही, होऊ शकतो का?
1: बिलकुल होऊ शकतो. हरणिया आपण गर्भावस्थेच्या आधी आपल्याला कळलं तर आपण हरणियाचा जो लोकेशन आहे सनाभी आहे त्या ठिकाणी आपल्याला ते बिफोर प्रेग्नन्सी किंवा गर्भाच्या आधी कळलं आणि तो आपल्याला गॅप लहान वाटला आणि फसण्याची भीती आपल्याला जास्त वाटली तर आपण सजेस्ट करतो किंवा ऍडवाइस करतो की त्याचा ऑपरेशन तुम्ही आधीच करा. पण गर्भावस्थेला जेव्हा होतो तेव्हा युजली जसं युट्रस वाढतो गर्भावस्थेमध्ये तर ते कव्हर होतो तो एरिया स्ट्रेचमुळे, तर त्याच्यामध्ये थोडस कॉम्प्लिकेशन कमी आहे. आणि बरेच स्त्रियांमध्ये हा जो बिंबीच्या जागी जे फुगला असतो ते आपोआप पण बसतो, म्हणजे एक वर्षामध्ये थोडस ते वीकनेस आहे तो स्नायू जसं स्ट्रेच होतो ते तसं बसून पण जातो. तर त्या अवस्थेमध्ये आपण नॉर्मली ऑपरेशन करत नाही, कारण बाळाला पण रिस्क आहे. कॉम्प्लिकेशन काय झालं तर मग आपल्याकडे चॉईस नाही आहे.
0: अच्छा डॉक्टर, तर सध्या व्यायाम म्हणजे फक्त चालणंच असं होत नाही, कारण मॅक्झिमम लोक जिमकडे वळत आहेत. मग जिममध्ये आपण जो व्यायाम करतो, ज्या कसरती करतो, मोठमोठी वजन उचलणं, बऱ्याच काही कसरती तिथे आहेत, तर त्या लोकांनी काही विशेष काळजी घ्यायची आहे का हे होऊ नये म्हणून? आणि असं नाही की कोणाकोणाची ऑपरेशन्स पण त्याच्यामध्ये झालेली असतात, तर काही काळजी घ्यावी लागते का अशा लोकांना?
1: बिलकुल सुचिता, मी आता कमकुवतपणा सांगितला एक कारण, दोन तीन अजून मुख्य कारण आहे ज्याच्यामुळे हे वाढू शकतो. आता आपली पोटाची भिंती आहे त्याच्यामध्ये काही स्ट्रेनिंग फॅक्टर आला, म्हणजे ज्या लोकांना वजन उचलतात किंवा चुकीच्या प्रमाणाने वजन उचलतात.
0: अच्छा,
1: हे लोक जिममध्ये, म्हणजे त्यांची कॅटेगरी याच्यामध्ये येते.

0: म्हणजे आपण वजन उचलताना त्याचा जो पोझिशन आहे ते व्यवस्थित नाही घेतलं किंवा नाही केलं तर ह्या हर्नियाचा प्रकार त्यांच्यामध्ये होतो. लठ्ठपणा आपण ऑलरेडी बोललो. आणि कुठल्याही प्रकारचा स्ट्रेनिंग फॅक्टर जसं बद्धकोष्ठता किंवा जे वयस्कर पुरुष आहेत त्यांना लघवी करताना जे जोर देणं किंवा खूप खोकला येणे जे अस्थमॅटिकला होतो किंवा ज्यांना लंग कंडिशन आहे आणि जे धूम्रपान करतात ह्या लोकांमध्ये हे प्रकार आतला जो प्रेशर आहे आपला पोटाच्या आतला प्रेशर जो आहे तो स्ट्रेनिंग फॅक्टर म्हणजे अजून वाढतो आणि ह्या लोकांमध्ये हर्निया जास्त दिसतात. जे वजन उचलतात ते प्रॉपर नियमाने उचलायचं आणि त्या वजन जो आहे एकदम आपण 5 किलो पासून 20 किलो न करता जे नियमाने आपण हळूहळू वाढवू शकतो आणि त्याचा एक व्यवस्थित जो जिम ट्रेनर असो किंवा काय असो की ते सांगतात की असं ह्या पद्धतीनेच आपल्याला उचलायचं आहे तर दे शुड बी ओके.
1: अच्छा. आणि डॉक्टर प्रीती मला एक सांगा की हर्नियामुळे कोणकोणत्या अवयवांवरती आपल्या ताण येतो किंवा परिणाम होतो.
0: जे अडकलेली गोष्टी आहे हर्नियामध्ये तो सर्वात रिस्कमध्ये असतो.
1: म्हणजे
0: जसं आपण आधी सांगितलं आतडं आतमध्ये फसू शकतो. आता आतडं फसलं तर आतडं लहान होलमध्ये किंवा मोठ्या होलमध्ये तर आपण एवढंच विचार करा की लहान होल म्हणजे 1.5 सेंटीमीटरमध्ये एक आतड्याचा लूप फसला तर तो आतड्याचा लूप परत नाही.

0: आतमध्ये असतो. जसं आपण आधी सांगितलं, आतडं आतमध्ये फसू शकतो. आता आतडं फसलं तर आतडं लहान होलमध्ये किंवा मोठ्या होलमध्ये, तर आपण एवढंच विचार करा की लहान होल म्हणजे 1.5 सेंटीमीटरमध्ये एक आतड्याचा लूप फसला, तर तो आतड्याचा लूप परत नाही गेला आणि तिथेच फसून त्याचे जे रक्त पुरवठा जे वॅस्क्युलर जेव्हा वेसल सांगतात त्याच्यावरती दाब आली, कारण तो होलच्या याच्यामध्ये टाईट होतो आणि सूज पडते. सूज पडल्यानंतर तो त्याचे जे वेसल्स आहेत जे वेन्स आणि आर्टरीज आहेत ते बंद पडतात आणि तो जो भाग आहे तो काळा पडतो. तर तो जे अडकलेली गोष्टी आहे त्यामध्ये ते जास्त रिस्क आहे आणि जे जिथे अटॅच्ड आहे म्हणजे जे आता आतडीचा भाग आहे तो कुठे कुठला आतडीचा भाग बाहेर आलेला आहे, त्याचे जे पुढचं मागचा जो टिश्यू आहे ते हर्निया सॅक मध्ये नाहीये पण तो खाली गेलेला आहे, तिकडे काही त्याचा दुष्परिणाम झालाय का ते ऑपरेशनच्या वेळेस आम्हाला कळतो.
1: अच्छा, जास्तीत जास्त किती वयापर्यंत हर्निया होऊ शकतो?
0: जन्मजात पासून 90-100 कुठल्याही वयात होऊ शकतो.
1: अच्छा,
0: 15-20% लोकांमध्ये. आता तुम्ही विचार करा भारत देशात 15-20% लोक म्हणजे किती, 15-20% किंवा टक्क्यामध्ये कुठल्याही वयात नाही हा प्रॉब्लेम होऊ शकतो.
1: अच्छा, आणि डॉक्टर प्रीती मला सांगा की तुमच्याकडे असा एखादा पेशंट तक्रार घेऊन आला त्याच्या जांघेमध्ये गाठ आहे किंवा बेंबीभोवती फुगीर काहीतरी दिसत आहे, मग तुमचं काय काम सुरू होतं तेव्हा असा पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर?
0: पहिलं आम्ही हिस्ट्री घेतो म्हणजे काय कधीपासून आहे, त्याला काय त्रास होत आहे का, त्याच्यावरती त्यांनी काय आधी उपचार केले आहे का. कारण एक कंडिशन आहे ज्याला आम्ही रिकरंट हर्निया म्हणतो, म्हणजे जे ऑलरेडी झालेलं आहे, ऑपरेट झालेलं आहे आणि परत झालेलं आहे. तर हे सगळं हिस्ट्रीमध्ये किंवा विचार त्यांना विचारून आम्ही हिस्ट्री हे करतो, पहिलं क्लिअर करतो. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा पेशंटला प्रत्यक्ष एक्झामिन करतो, तपासणी करतो, तेव्हा कुठे गाठ आहे ते आपोआप बसते का, नाही बसत तर आपल्याला काय वाटतं की तिथे काय फसलंय, कारण आम्हाला पण कळतं की त्याच्यामध्ये आतडं आहे की आतडीच्या वरचा एक लेअर असतो तो आहे का. त्याचा जो भोक आहे तो आपल्याला हातात फील होतोय का, म्हणजे किती मोठा आहे.
1: तुम्ही हातानेच हे टेस्ट करता?
0: सगळं हातानेच करतो. तर हे ओपीडी बेसिस वरती आम्ही चेक करतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला कळतो की हा रेड्युसेबल हर्निया आहे का, म्हणजे ते आपोआप बसतंय का, पूर्ण उतरते, जे आतमध्ये फसलेली गोष्टी ते पूर्ण बसतंय का. मग फसतंय तर त्याचं नाव आम्ही रेड्युसेबल हर्निया हे देतो. त्याच्यावरती आपल्याला लगेचच्या लगेच ऑपरेशन, कधी कधी आम्ही थोडा वेळ थांबून पण प्लॅन्ड सर्जरी ते करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला वाटतं की ते आपल्याला भूक लहान दिसतंय, तर आम्ही युजली पेशंटला हे काउन्सिल करतो की बाबा लहान भूक आहे, फसण्याची भीती ऑब्व्हियसली जास्त आहे, लॉजिकल आहे, कारण जे लहान भूक आहे फसण्याची भीती तेवढीच जास्त. अच्छा, याच्यामध्ये दुर्लक्ष करण्याचा करू, हे आपण जी धोका देऊ शकतो आपल्याला हा प्रॉब्लेम, तर याच्यावरती निदान आपण लवकर करूया. नेक्स्ट स्टेज मध्ये जे आले जे बसत नाहीये, ते गाठ लागते आणि आपल्या हातातून पण ते आत जात नाहीये, त्यांना थोडीशी आपण लवकरात लवकर ऑपरेशन केलेलं तसं सल्ला देतो.
1: अच्छा,
0: आणि कधी कधी काय टेस्ट लागतात, जसे सर्वात सोपं सोनोग्राफी. सोनोग्राफीमध्ये काय फसले ते पण दिसते, भोकाचा साईज पण दिसतो आणि ह्याच्यामध्ये अजून आपल्याला क्लिअर होतो की बाबा गाठचा साईज काय आहे. आता हे आपल्याला तेव्हा लागतो जेव्हा तो गाठ फसलेला आहे, म्हणजे त्याला इरेड्युसिबल म्हणतो, कारण तेव्हा आपल्याला गाठचा एक्झॅक्टली साईज बाहेरून कळत नाही.
1: अच्छा,
0: ह्या लोकांमध्ये कधी ते लागू शकतात.
1: अच्छा, पण या गाठीचा साईज जास्तीत जास्त किती असतो?
0: हो, ते
1: आणि त्याच्यावरती हा कुठल्या स्टेजचा हर्निया आहे हे तुम्हाला ओळखता येतं का?
0: स्टेजेस असं म्हटलं तर आम्ही फक्त रेड्युसेबल, इरेड्युसेबल, ऑब्स्ट्रक्टेड आणि स्ट्रँग्युलेटेड असं आम्ही सर्जिकली त्याला क्लासिफाय करतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपण कुठलाही हर्निया असो, म्हणजे नाभीचा असो किंवा इंग्वायनल असो, आपल्यासाठी तो बेसिकली जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण तो सर्जिकल डिसिजन किती लवकर करायचं, कसं करायचं, कधी करायचं, ते सगळं आपल्याला त्याच्यावरती निर्भर आहे. आता साईज म्हटलं तर जे पुरुषांमध्ये इंग्वायनल हर्निया बघतात, आम्ही पोटापासून गोटीपर्यंत जे स्क्रोटल सॅक आहे तिथपर्यंत सूज येतात. आणि काय काय लोकांना ते हायड्रोसील वाटतो कारण ते गोटी पूर्ण सुजून जातो, पण ते ऍक्च्युली त्याच्यामध्ये पूर्ण आतली आतडी ऑलमोस्ट अराउंड 3-4 फूट पण जाऊन फसू शकते.
1: अच्छा,

0: एवढं असे असे पण मोठे मोठे हर्निया घेऊन येतात, त्याला जायंट हर्निया असं नाव दिलेलं जातं.
1: अच्छा. आणि डॉक्टर, तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की असेही पेशंट्स येतात की एकदा हर्निया झालाय, त्यांचं ऑपरेशन झालंय तरी त्यांना पुन्हा हर्निया झालाय, तर हे का होतं? पुन्हा असा हर्निया होतो का एकदा ऑपरेशन झाल्यानंतर?
0: असं जगभरात कुठल्याही हर्निया, म्हणजे आपण नाभीचं म्हणू किंवा इंग्वायनल म्हणू वेंट्रल म्हणू, सगळ्यांचा जो रिकरन्स रेट आहे म्हणजे जे परत येण्याची भीती आहे, ते कुठेही शून्य नाही आहे. कारण आपण काय काय करेक्ट करतोय, बेसिकली जो भोक आहे किंवा कमकुवतपणा आहे त्याला आपण करेक्ट करतोय, आणि तो आपण जसं वय वाढतोय किंवा आपला जो स्ट्रेनिंग फॅक्टर आहे, बद्धकुष्ठता आहे, खोकला आहे, तो आपण कमी नाही केला, लठ्ठपणा वाढत गेला किंवा वीकनेस वाढत गेला, तर त्या जागी सोडून त्याच्या आजूबाजूला पण वीकनेस होऊ शकतो, मग हर्निया रिकर्स. तर हे सगळं आपल्याला जेव्हा पेशंटला आम्ही समजवतो, आपण हे क्लिअर करून टाकतो त्यांना, की क्लॅरिफाय करतो की हा आपण करतोय तर बरा, कारण ऑलरेडी आता डिफेक्ट झालाय, तुम्हाला आता आपल्याला गडबड दिसतंय, पण त्याला परत नको यायला म्हणून आपल्याला हे सगळं जे लाईफस्टाईल चेंजेस आहे ते करायलाच पाहिजे.
1: अच्छा. आणि डॉक्टर, मला सांगा की ऑपरेशन झाल्यानंतर त्या पेशंटनी काय काळजी घ्यायची?
0: हे आता आपण लाईफस्टाईलचं तर सांगितलंच, पण वजन अटलीस्ट आम्ही 3 महिन्यापर्यंत सांगतो की उचलू नका, कारण त्याच्याने परत जे टाके मारलेत किंवा जे आपण जाळी बसवली आतमध्ये त्याच्यावरती आपल्याला ताण नको.
1: अच्छा. कारण त्याच्यावरती ऑपरेशन हा एकमेव उपाय हर्नियावरती आहे, आणि त्याच्यानंतर मग पेशंटने काय काळजी घ्यायची नेमकी एकदा ऑपरेशन झाल्यानंतर? आणि हे ऑपरेशन मोठं आहे की पेशंट लगेच बरा होतो, किंवा हे ऑपरेशन स्कोपिनी होतं का की पूर्ण पोट चिरूनच होतं? काय नेमकं ऑपरेशनचा प्रकार आहे हा?
0: प्लॅन्ड सर्जरी, ओपन सर्जरी जे आपण आधीपासून करतोय ते होऊ शकतो, आणि लॅप्रोस्कोपी, छोट्या छिद्राने जे आपण ऑपरेशन करतात त्याला लॅप्रोस्कोपी म्हणतात. बरेच लोक त्याला लेझर म्हणतात, पण ते ऍक्च्युली लॅप्रोस्कोपी आहे.
1: अच्छा.
0: छोट्या छिद्रातून आपण तोच ऑपरेशन करतो, पण रिकव्हरी फास्ट आहे कारण छिद्र एकदम लहान आहेत. तर हे आहे. आणि आता लेटेस्ट आलेले ते रोबोटिक सर्जरी बेसिकली. तर छोटं छिद्र आहे पण रोबोटिक प्रमाणे आपण ते ऑपरेशन करू शकतो.
1: अच्छा. डॉक्टर, शेवटचा प्रश्न विचारते की मुळात हर्निया आपल्याला होऊच नाही म्हणून आपण काय काळजी घ्यायची नेमकी?
0: पहिलं तरी आपला लाईफस्टाईल जो आहे तो जेवढं आपण नियंत्रण आणू शकतो तो बेस्ट आहे. तर न्यूट्रिशन, जे आपण डाएट घेतोय, काळजी घ्यायची की लठ्ठपणा नको, तर आपला BMI किंवा आपला जो बेसिक वेट आणि हाईटचा जो एक रेशो आहे तो मेंटेन करायचा. एक्सरसाइज रोज करायला पाहिजे, असं नाही की आपण 10 दिवसात एकदा केलं आणि आपल्याला बरं वाटलं. आणि आपण एक्सरसाइज प्रमाणात केला, डायटरी व्यवस्थित घेतला, आणि हे जे स्ट्रेनिंग फॅक्टर आहे, बद्धकोष्ठ आहे किंवा खोकला आहे, त्याला आपण लगेचच त्याचा इलाज करून ते रिव्हर्ट केला तर आतला स्ट्रेनिंग आपण अवॉइड करू शकतो.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर प्रीती जयकर, आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना हर्निया या पोटाच्या विकाराबद्दल खूप महत्वाची अशी माहिती सांगितली, त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांतर्फे, आकाशवाणीतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.

स्वस्थ भारत या कार्यक्रमात आज आपण हर्निया, त्याचं कारण, लक्षणं आणि उपचार या विषयावर डॉक्टर प्रीती जयकर यांची सुचेता गरुडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सादर करते होते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. संध्याकाळचे 6:56 होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. ठीक 7 वाजता ऐकूया प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी काही संदेश.

0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो,
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात।

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज विधानसभेत सांगितलं. राज्यात आतापर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असं झिरवाळ म्हणाले. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत. त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर

0: तर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल. मुंबईत या कुत्र्यांसाठी 6 महिन्यात निवारागृह तयार करू, यासाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक म्हणजेच ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याकरता प्रयत्न करावेत, जेणेकरून अशा गुन्ह्यांमध्ये आरोपी सुटणार नाहीत, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नेमलेल्या राज्यस्तरीय दक्षता आणि संनियंत्रण समितीची बैठक आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. ॲट्रॉसिटीचे गुन्हे ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त नोंदले जातात तिथं जलदगती न्यायालय उभारावी, गृहविभागाच्या मार्वल संस्थेच्या माध्यमातून या कायद्यात दोषसिद्धी न होण्याची कारणं शोधून त्यावर उपाय योजावेत, कार्यपद्धतीत बदल करावेत, साक्षीदारांचं संरक्षण करावं इत्यादी सूचना त्यांनी केल्या. ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत 1-4-5-6-6 या हेल्पलाईनवर आलेल्या 282 तक्रारी 1 जूनपूर्वी निकाली काढल्या असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी यावेळी दिली. बैठकीला खासदार हेमंत सावराही उपस्थित होते. सुमारे 25,000 वारकऱ्यांचा समावेश असलेली संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी आज सिन्नर शहरात दाखल झाली. यावेळी आषाढी वारी चरण सेवा या उपक्रमाअंतर्गत डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह 22 वैद्यकीय महाविद्यालयाच्या 50 विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांना विविध आरोग्य सेवा पुरवल्या, त्याबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. दातली गावचे शिवाजी संतू चांदोरे म्हणाले,
1: आज या आयुर्वेदिक विद्यालयामध्ये जे संपूर्ण भक्तांची पाय वगैरे दुखतात किंवा कुठल्याही प्रकारच्या आजाराबद्दलची उपचार सेवा चालू आहे आणि इतकी सेवा अतिशय कळकळीनं आणि अतिशय आपुलकीनं केली जाते.
0: शेगाव इथली संत शिरोमणी गजानन महाराजांची पालखी आज हिंगोली जिल्ह्यातल्या दिग्रस कऱ्हाळे इथून औंढा नागनाथकडे रवाना झाली. हिंगोली जिल्ह्यात या पालखीचा 3 दिवस मुक्काम असतो. आज शेवटचा मुक्काम औंढा तालुक्यात जवळा बाजार इथे असून त्यानंतर पालखी परभणी जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे म्हणाले. दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी त्यांनी नवीन दिशानिर्देश आज जारी केले, त्याचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं. काही हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी कीड नियंत्रणांची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे, त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला. राज्यात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रायगड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर डोलवहाळ इथे कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचं प्रमाण लक्षात घेत जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलदगतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर असल्यानं तळेरे गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करुळ घाटात दुपारी दरड कोसळून वाहतूक काही काळ खंडित झाली. कुडाळ तालुक्यात आकेरी गावातल्या शेतकऱ्याचा ओहळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणेपूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला दमदार सुरुवात झाल्यानं राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गोंदिया जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातल्या चुलबद नदीपात्रात अचानक आलेल्या प्रवाह

0: पावसामुळे रेती वाहून नेणाऱ्या बैलगाड्या अडकून पडल्या. उन्हाळ्यात नदीपात्रातून पाणी काढण्यासाठी लावलेले पंप देखील या प्रवाहात वाहून गेले. गोरेगाव तालुक्यातल्या बबई कमरगाव या मार्गावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं या गावांचा संपर्क तुटला आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथे पावसामुळे एका घराचा स्लॅब कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रातली सर्व व्यवस्थापनांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. नव्या मुंबईत पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याशिवाय सातारा, पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात हवामान विभागानं उद्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे उद्या सकाळी 11:30 वाजेपर्यंत कोकण किनारपट्टी तसंच मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. राम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुंबईत वांद्रे इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची सुरुवात मुंबईतून होत असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मे महिन्यात घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन परीक्षेत नाशिकच्या साक्षी जैन हिनं घवघवीत यश संपादन करत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तिनं 92.75% गुण मिळवले आहेत. यंदा नाशिक शहरातून एकूण 987 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 325 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10:53 होत आहेत. ऐकूयात काही संदेश.
3: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
4: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
5: हॅलो अँड वेलकम टू FIFA वर्ल्ड कप 2026 स्ट्रेट फ्रॉम द मायामी स्टेडियम वेअर मेसी विल बी सीन इन ऍक्शन इन व्हॉट कुड बी हिज लास्ट वर्ल्ड कप.
4: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
6: के हम खो गए प्यार की रागिनी में.
4: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

श्रोते हो, रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: भटक्या कुत्र्या.

0: श्रोते हो, संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. आता वेळ झाली आहे आजचं विधिमंडळ समालोचन या कार्यक्रमाची. यामध्ये सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी प्रत्येक महापालिकेत स्वतंत्र समिती. मंत्री उदय सामंत. शाळेच्या 500 मीटर परिसरात एनर्जी ड्रिंक्सचा बंदी. मंत्री नरहरी झिरवाळ. हाफकिनचे कोणत्याही पद्धतीने खासगीकरण नाही. मंत्री झिरवाळ. मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विधानसभा 2 वेळा तहकूब. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्यातील सर्व शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि निष्पाप नागरिकांचे जाणारे बळी रोखण्यासाठी राज्य सरकारनं विशेष नियोजन केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातल्या प्रत्येक महानगरपालिकेत भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवणारी एक स्वतंत्र आणि अधिकारप्राप्त समिती स्थापन करण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिली. प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य अर्जुन खोतकर यांनी मोकाट कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित केला. भटक्या कुत्र्यांचे लहान मुलांवर होणारे जीवघेणे हल्ले आणि नागरिकांच्या मृत्यूवर सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेत पालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तरीही नगरपालिका आणि महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप खोतकर यांनी केला. तसंच मुंबईतल्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मालाड, मुलुंड आणि माहूल येथे पुढच्या 6 महिन्यात अत्याधुनिक श्वान निवारा केंद्र सुरू केलं जाईल असं आश्वासनही त्यांनी सभागृहात दिलं. मुंबई महापालिकेनं भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र विभाग तयार करावा या आमदार मूर्जी पटेल यांच्या मागणीवर मंत्री सामंत यांनी हे आश्वासन दिलं. राज्यातल्या सर्व शैक्षणिक संस्थांच्या 500 मीटर परिसरामध्ये एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत केली. तसंच शाळा आणि महाविद्यालयांच्या आवारात फ्लेवर

0: पानांच्या नावाखाली होणारी अंमली पदार्थांची विक्री आणि फ्लेवर मिल्कच्या नावाखाली भेसळीची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. त्यासाठी सध्या विशेष तपास मोहीम सुरू असल्याचंही मंत्री झिरवळ यांनी सांगितलं. प्रश्नोत्तराच्या तासात भाजप सदस्य विक्रम पाचपुते यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नावरील चर्चेच्या उत्तरात ते बोलत होते. स्टिंग या एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनामुळे हृदयाचे ठोके अचानक वाढून मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या असून शाळा महाविद्यालय परिसरात विक्री होत असल्याचा मुद्दा पाचपुते यांनी मांडला. त्यावर मंत्री झिरवाळ यांनी शाळेच्या आवारात ही पेये विकली जात असल्याची कबुली दिली आणि 500 मीटरच्या आत अंमली पदार्थांसह सर्व प्रकारच्या एनर्जी ड्रिंक्सवर बंदी घालण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यामुळे आता शाळा महाविद्यालय परिसरात स्टिंग या शीतपेयाच्या विक्रीला बंदी असेल. मुंबईत मनोरी इथं खारं पाणी पिण्यायोग्य करण्याचा 200 दशलक्ष लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यावर 1000 लिटर मागे मुंबईकरांकडून 44 रुपये शुल्क घेतलं जाईल. सध्या हा दर 35 रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईची एका दिवसाची पाण्याची गरज 4665 दशलक्ष लिटर इतकी आहे, पण केवळ 4100 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा सुरू असल्याचं त्यांनी यासंदर्भात अबू आझमी यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. 135 वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या हाफकिन बायोफार्मा संस्थेचं कोणतंही खासगीकरण केलं जाणार नाही, तसंच संस्थेची इंचभरही जागा कोणाला विकली जाणार नाही अशी स्पष्ट ग्वाही मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत दिली. संस्थेतील गैरव्यवहारांची साफसफाई करण्यासाठी आणि संस्थेला पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी हाफकिनचा पदभार FDA विद्यमान आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे सोपवण्याची घोषणाही त्यांनी सभागृहात केली. हाफकिन संस्थेची दुरावस्था, प्रलंबित निधीवर आणि संभाव्य खासगीकरण आदी मुद्द्यांवर सभागृहात घमासान चर्चा झाली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या असून या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असंही झिरवाळ यांनी स्पष्ट केलं. शासकीय कर्मचाऱ्यांची बदली, कर्मचाऱ्यांचा शासकीय गोपनीय अहवालांच्या नस्तीचा योग्य प्रकारे जलदगतीने निपटारा आदींबाबत शिफारशी करण्यासाठी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहातील सदस्यांची समिती गठीत करण्याचं आश्वासन मंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात दिलं. भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत मांडलेल्या अशासकीय विधेयकावर बोलताना मंत्री शेलार यांनी हे आश्वासन दिलं. दरम्यान सकाळच्या विशेष सत्रात मुंबईच्या महत्वाच्या प्रस्तावावरील चर्चेचं कामकाज घेण्यात आलं, मात्र या चर्चेवेळी संबंधित खात्यांचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यानं सभागृहाचं कामकाज 2 वेळा तहकूब करावं लागलं. मुंबईच्या प्रस्तावावर अत्यंत महत्वाची चर्चा सुरू असताना सभागृहात एकही मंत्री उपस्थित नसल्याबद्दल भाजप सदस्य योगेश सागर आणि अतुल भातकळकर यांनी आक्षेप घेतला. मुंबईत मुसळधार पाऊस असताना उपनगरातून 2-2 तास प्रवास करून सर्व आमदार वेळेत सभागृहात पोहोचले आहेत असं असताना संबंधित खात्याचे मंत्री मात्र गायब आहेत. मंत्र्यांना गांभीर्य नसेल तर कामकाज कसे चालणार असा प्रश्न करत भाजपा आमदारांनी सभागृह तहकूब करण्याची मागणी केली. वाढता गदारोळ पाहून तालिका अध्यक्षांनी सुरुवातीला 5 मिनिटांसाठी आणि त्यानंतर पुन्हा 10 मिनिटांसाठी विधानसभेचं कामकाज तहकूब केलं. तर राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य चेतन तुपे यांनी चर्चा ऐकायला आणि नोंद घ्यायला जर अधिकारीच नसतील तर बोलण्यात काय अर्थ असा प्रश्न करत अधिकाऱ्यांच्या या मुजोर कारभाराचा निषेध म्हणून तुपे यांनी सभागृहात भाषण न करण्याचा निर्णय जाहीर केला. समालोचन लिहीपर्यंत सभागृहात अशासकीय विधेयकांचं कामकाज सुरू होतं.
1: आताच आपण विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते गौरीशंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा अंतिम निर्णय केंद्राच्या मंजुरीनंतरच. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. ESI रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर भर, आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासनाचे प्रयत्न. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गुलाबी ई रिक्षा योजनेला गती देणार, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ग्वाही. वर्ध्यातील महिला आणि नवजात शिशु रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्रे. अमरावती येथील शासन

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आलियाबाद येथील जमीन शासनाने निश्चित करून तिचा ताबाही घेतला होता, मात्र संबंधित जागा वनक्षेत्रात येत असल्याचं निदर्शनास आल्यानं हे प्रकरण केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलं आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या इमारतीसाठी जागा निश्चित करण्याबाबतचा प्रश्न विधानसभेत सदस्य संजय खोडके यांनी उपस्थित केला. मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं की वनविभागाच्या मंजुरीनंतरच या जागेबाबतचा अंतिम निर्णय होणार असून तोपर्यंत जागा बदलण्याचा किंवा अन्य पर्यायाचा विचार करता येणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या समितीने निर्णय घेतल्यानंतर आणि अंतिम निर्णय झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. ते म्हणाले की राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या निकषानुसार वैद्यकीय महाविद्यालयांसाठी 500 खाटांचे रुग्णालय आवश्यक आहे. तसंच प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय असल्यानं हे महाविद्यालय अमरावती शहर किंवा परिसरातून अन्यत्र हलविणे शक्य नाही. वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम आणि शिक्षण व्यवस्था लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही वेगाने करण्यात येत आहे. प्राध्यापक, कंत्राटी कर्मचारी तसंच स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील, असंही मंत्री हसन मुश्रीफ यांनी नमूद केलं. राज्यातील कामगार विमा रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून आरोग्यसेवा सक्षम, जलद आणि सुलभ करण्यासाठी शासन सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. सदस्य मनीषा कायंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. मंत्री आंबेडकर म्हणाले की ईएसआय रुग्णालयांमध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून कामगारांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी शासन कटिबद्ध आहे. एक्स-रे मशीनसह आवश्यक वैद्यकीय सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ईएसआय रुग्णालयांमध्ये रेडिओलॉजिस्टची कमतरता असली तरी रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून उपलब्ध एमबीबीएस डॉक्टरांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यांच्या माध्यमातून सेवा सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक असल्यास सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांचाही समावेश करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी ई रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून चालू आर्थिक वर्षात किमान 5,000 महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली. गुलाबी ई रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रश्न विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी मांडला होता. मंत्री तटकरे म्हणाल्या की पहिल्या टप्प्यातील उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर नगर परिषदांसह राज्यातील इतर शहरांमध्येही ही योजना विस्तारण्याचा शासनाचा मानस आहे. 2024 प्रायोगिक तत्वावर पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि सोलापूर या 8 जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये गुलाबी ई रिक्षा ही योजना सुरू करण्यात आली. आतापर्यंत 130 गुलाबी ई रिक्षांचं वितरण करण्यात आलं असून त्या यशस्वीपणे सुरू आहेत. या योजनेत ई रिक्षाच्या खर्चापैकी 20% अनुदान शासनाकडून, 70% बँक कर्जाद्वारे आणि 10% लाभार्थींचा सहभाग ठेवण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातील 100 खाटांच्या महिला आणि नवजात शिशु रुग्णालयाचं 50% बांधकाम पूर्ण होताच आवश्यक पदमान्यता देण्याची प्रक्रिया तातडीनं सुरू करण्यात येईल. तसंच रुग्णालयाच्या उर्वरित कामांचा नियमित आढावा घेऊन ते लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. सदस्य संजय भेंडे यांनी वर्धा जिल्ह्यातल्या 100 खाटांच्या महिला आणि नवजात शिशु रुग्णालयासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देताना मंत्री आंबेडकर बोलत होते. मंत्री आंबेडकर म्हणाले की वर्धा जिल्ह्यातल्या रुग्णालयात 42 पदे मंजूर असून 19 पदे भरण्यात आली आहेत, तर कंत्राटी पद्धतीनं भरायची 57 पदे मंजूर असून 52 पदे भरली आहेत. सध्या 40 खाटांचं रुग्णालय सुरू करता येऊ शकतं, त्यामुळे रुग्णालय सुरू होण्यास प्रशासकीय अडथळे येणार नाहीत. बांधकाम, उपकरणे, मनुष्यबळ आणि इतर प्रक्रिया यांचा समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र बैठका घेण्यात येत असून लोकप्रतिनिधींनाही त्यात सहभागी करून घेण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. वर्धा, उल्हासनगर, अकोला, वाशिम, यवतमाळ, जळगाव आदी जिल्ह्यात रखडलेली रुग्णालये लवकर सुरू करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला असल्याचं मंत्री आंबेडकर यांनी सांगितलं. सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या महाबळेश्वरवाडी इथल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यातील कथित कर्ज गैरव्यवहाराचे प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची 7 दिवसात सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात येतील, असं राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी सांगितलं. राज्यमंत्री भोयर म्हणाले, या

0: प्रकरणात मृत व्यक्तींच्या नावाने कर्ज मंजूर करण्यात आल्याचं तसंच बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर झाल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र अद्याप पोलिसांकडून अपेक्षित कारवाई झालेली नाही, त्यामुळे पोलिसांनी 7 दिवसांच्या चौकशी पूर्ण करून संबंधित दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करावेत असे स्पष्ट निर्देश देण्यात येतील. या प्रकरणात सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी, बँकेचे व्यवस्थापन तसंच संबंधित सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येईल. सहाय्यक निबंधक आणि जिल्हा उपनिबंधक यांना तात्काळ निलंबित करण्यात येत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
1: आत्ताच आपण विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम श्रोतेहो आत्ताचा पण ऐकलात. याचं वाचन केलं होतं श्रद्धा मुखेडकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
1: विजयापासून विक्रमापर्यंत,
0: प्रत्येक खेळ,
1: प्रत्येक खेळाडू
0: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व।
1: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व।
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व।

0: ला ला ला ला।
1: हाय, मी शर्वरी।
2: नमस्कार, मी रोहित।
3: मी सुखदा।
1: आणि मी रेवा। आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो,
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
1: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
3: आपुलकी या घरात।

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. मंडळी, आता वेळ झालीये कृषी विषयक कार्यक्रमाची. तेव्हा ऐकूया शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कृषी विषयक कार्यक्रम माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार.
2: माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि रश्मी कुंभारचा नमस्कार. मंडळी, आज आहे शुक्रवार आणि दर शुक्रवारी आपण गीतसंवाद हा कार्यक्रम ऐकत असतो आणि आजही आपण हा कार्यक्रम ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी जाणून घेऊयात हवामान अंदाज. तेव्हा ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2, 3, 4 व 5 जुलै रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2 व 5 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपात

0: तसेच 3 व 4 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 5 जुलै पर्यंत कमाल तापमान 29 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागासाठी पुढील 4 दिवसासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यानुसार 2, 3 व 4 जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
1: शेतकरी मित्र हो, आत्ताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज जाणून घेतलात. मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये गीत संवादची, आणि आजच्या गीत संवाद मध्ये आपण खरीप भाजीपाला लागवड याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत, आणि यासोबतच तुमच्या आवडीची छान छान गाणी सुद्धा ऐकणार आहोत. चला तर मग ऐकूया काही सुमधुर गीत आणि माहितीवर आधारित कार्यक्रम गीत संवाद. मंडळी नमस्कार, गीत संवाद या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, पावसाळा हा हंगाम भाजीपाला लागवडीसाठी अतिशय उत्तम काळ मानला जातो. या दिवसात हवेतील आर्द्रता आणि मुबलक पाणी यामुळे वेलवर्गीय आणि इतर काही प्रमुख भाज्यांची वाढ खूप जोमानं होत असते. तर आजच्या आपल्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये खरीप हंगामातील भाजीपाला लागवड याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. या माहितीचं संकलन केलेलं आहे कृषी अधिकारी संदीप शेळके यांनी. पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला हे छानसं गाणं.

मंडळी, आता खरीप हंगामाची सुरुवात झाली आहे, त्यामुळे भाजीपाला लागवडीचं योग्य नियोजन आपण या कालावधीमध्ये केलं तर भाजीपाला लागवडीतून आपल्याला नक्कीच चांगलं आर्थिक उत्पन्न मिळू शकतं। तर भाजीपाला लागवडीची पूर्वतयारी कशी करावी याविषयीच आज आपण गीत संवादमध्ये माहिती घेणार आहोत। भाजीपाला लागवडीमध्ये पूर्व मशागत, सेंद्रिय खतांचा वापर, पीक निवड, सिंचन व्यवस्थापन, कीड आणि रोग नियंत्रण या बाबी अत्यंत महत्वाच्या असतात। तसंच लागवडीपूर्वी माती परीक्षण करणं सुद्धा खूप आवश्यक आहे, त्यामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांची माहिती मिळून आवश्यकतेनुसार खतांचा पुरवठा आपल्याला करता येतो। भाजीपाला पिकांच्या शाश्वत उत्पादनासाठी खत व्यवस्थापनावर सुद्धा विशेष भर आपल्याला द्यावा लागतो। जमिनीच्या मजदुराप्रमाणे योग्य भाजीपाला पिकाची निवड आपल्याला करावी लागते। वेगवेगळ्या भाजीपाला पिकांची पाण्याची गरज ही कमी जास्त असते, त्यामुळे पर्जन्यमान आणि उपलब्ध सिंचन व्यवस्थापन याही बाबी आपण विचारात घ्यायला पाहिजेत। खरीप हंगामामध्ये भाजीपाला लागवडीसाठी

व मशागतीच्या कामांचं योग्य नियोजन आपण करायला पाहिजे. जमिनीची खोल नांगरणी करून उभी आडवी वखरणी करावी. नांगरटीनंतर जमीन 2 ते 3 दिवस उन्हात चांगली तापू द्यावी, जेणेकरून मातीतील कीड रोगांच्या अवस्था नष्ट होतील. जमिनीचा उतार लक्षात घेऊन उताराला आडवी मशागत करावी. यामुळे जमिनीची धूप कमी होते आणि सिंचनाचं योग्य नियोजन करणं शक्य होतं. शेवटच्या वखरणीपूर्वी हेक्टरी 20 ते 25 बैलगाड्या चांगलं कुजलेलं शेणखत किंवा गांडूळ खत शेतामध्ये पसरून घ्यावं. भाजीपाला पिकांची लागवड करत असताना रिझरच्या सहाय्यानं उभे आडवे वाफे तयार करून घ्यावेत. वरंब्याची उंची 25 ते 30 सेंटीमीटर आपण ठेवायला पाहिजे. सपाट किंवा बंदिस्त वाफ्यांमुळे पावसाचं पाणी जागेवर जमिनीमध्ये मुरलं जातं. तसंच जमिनीमध्ये 50% जास्त ओलावा धरून ठेवण्यास सुद्धा यामुळे मदत होते. मध्यम ते भारी जमिनीमध्ये लोखंडी नांगरानं उताराला आडवे तास मारून घ्यावेत. भाजीपाला पिकांच्या लागवड पद्धतीचा विचार करून ट्रॅक्टरच्या सहाय्यानं सऱ्या पाडून घ्याव्यात. भाजीपाला पिकाच्या निवडीनुसार लागवड अंतर विचारात घेऊनच सऱ्या पाडाव्यात. सरीवरंबा पद्धतीमुळे लागवडीच्या कमी जास्त अंतरानुसार भाजीपाला पिकामध्ये 30 ते 35% उत्पादनामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येऊ शकते. कोरडवाहू आणि चोपण जमिनीमध्ये पाणी मुरवण्यासाठी, त्याचबरोबर जमिनीमध्ये विद्राव्य क्षाराचं प्रमाण कमी करण्यासाठी बंदिस्त सरीवरंबा पद्धत फायदेशीर ठरते. यामध्ये समपातळीमध्ये मशागत सुद्धा फायदेशीर ठरू शकतं. खरीप हंगामामध्ये अधिक पाऊस असलेल्या क्षेत्रामध्ये समपातळीत मशागत केल्यानं जमिनीमध्ये पाणी मुरण्यास मदत होते. त्यासाठी जमिनीची सपाटीकरण, नांगरणी, कुळवणी यासारख्या मशागती समपातळीमध्ये करून घ्याव्यात. मंडळी, आता भाजीपाला पिकासाठी रोपवाटिका तयार करताना काय काळजी घ्यावी याविषयी आपण माहिती घेणार आहोत. पण आता कार्यक्रमामध्ये ऐकूया एक छानसं गाणं.

आपण ऐकत आहात किसान वाणी हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या ऍप वरून. कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकत आहोत गीत संवाद आणि आजच्या गीत संवाद मध्ये भाजीपाला लागवडीची पूर्वतयारी कशी करावी याविषयी माहिती आपण घेत आहोत. मंडळी, भाजीपाला लागवडीसाठी रोपवाटिका तयार करताना जागेची निवड खूप महत्वाची आहे. रोपवाटिकेकरता हराळी, लव्हाळा किंवा इतर तण असलेली जमीन आपण निवडू नये. रोपवाटिकेची जागा पृष्ठभागापासून उंचावर, पाण्याचा योग्य निचरा होणारी, उन्हाच्या झळांपासून संरक्षणासाठी अंशतः सावली देणारी असायला पाहिजे. निवडलेली जागा सिंचन स्रोतापासून जवळ असावी याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. भाजीपाला पिकांची रोपं लागवडीसाठी 30 ते 35 दिवसांमध्ये तयार होतात. चांगल्या उत्पादनासाठी रोपवाटिकेमध्ये रोपांचं संगोपन व्यवस्थित करणं हे खूप महत्वाचं आहे. योग्य जमिनीची निवड केल्यानंतर प्रतिगुंठा 1 बैलगाडी चांगलं कुजलेलं शेणखत रोपवाटिकेमध्ये आपण पसरून द्यायला पाहिजे. जमिनीची 20 ते 25 सेंटीमीटर खोल नांगरट करून घेऊन कुळवाच्या 2 ते 3 पाळ्या आपण द्यायला पाहिजेत. जमीन चांगली भुसभुशीत झाल्यानंतर 3 मीटर लांब आणि रुंद आणि 10 सेंटीमीटर उंचीचे गादी वाफे आपण तयार करून घ्यायला पाहिजेत. रोपवाटिकेमध्ये 2 चौरस मीटर जागेला 20 ग्रॅम नत्र, 100 ग्रॅम स्पुरद आणि 10 ग्रॅम पालाश आपण द्यायला पाहिजे. त्यापैकी संपूर्ण स्पुरद आणि पालाश आणि अर्ध नत्र बी पेरणीवेळी आपण द्यायला पाहिजे. उरलेला नत्राचा हप्ता 20 ते 25 दिवसांनी आपण द्यायला पाहिजे. वाफा सपाट करून 4 बोटांच्या अंतरावर वाफ्यांच्या रुंदीशी समांतर रेषा पाडाव्यात, रेषा जास्त खोल नसाव्यात याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. बी पातळ पेरून हलक्या हाताने लगेच ते मातीआड आपण करायला पाहिजे. बियाण्याची उगवण होईपर्यंत रोज सकाळी संध्याकाळी झारीनं पाणी आपण द्यायला पाहिजे. पेरणी झाल्यानंतर गादी वाफ्यांवर 60 ते 100 मेश नॉयलॉन नेट किंवा मच्छरदाणीसारखं पांढरं कापड 2 मीटर उंचीपर्यंत आपण लावायला पाहिजे. त्यामुळे विषाणूजन्य रोगांचा प्रसार करणाऱ्या किडींचा बंदोबस्त आपल्याला करता येईल. रोपवाटिकेसाठी बियाणं खरेदी करताना सुद्धा आपण काही काळजी घ्यायला पाहिजे. बियाण्याची खरेदी शक्यतो खात्रीशीर ठिकाणाहूनच आपण करायला पाहिजे. बियाण्याच्या पाकिटावरील लॉट क्रमांक, टॅग क्रमांक आणि इतर मजकूर बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतरच हे बियाणं आपण खरेदी केलं पाहिजे आणि खरेदी केलेल्या बियाण्याचं पाकिट पीक उगवण होईपर्यंत आपण जपून ठेवायला पाहिजे.

मंडळी गीत संवाद या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आजच्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये खरीप हंगामातील भाजीपाला लागवड याविषयी आपण माहिती घेणार आहोत. मंडळी, पावसाळी हंगामात प्रामुख्यानं दोन प्रकारच्या भाज्यांची लागवड केली जाते. एक म्हणजे वेलवर्गीय भाज्या, या मांडवावर किंवा जमिनीवर सोडल्या जाणाऱ्या असतात. यामध्ये कारलं, दोडका, पडवळ, घोसाळी, दुधी भोपळा, तांबडा भोपळा, काकडी या भाज्यांचा समावेश होतो. तर इतर भाज्यांमध्ये भेंडी, मिरची, टोमॅटो, वांगी, बटाटा, ढबू मिरची, गवारी या भाज्यांचा समावेश होतो. तर पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर, मेथी, पालक, पोकळा, चाकवत या भाज्यांचा समावेश होतो. मंडळी, भाजीपाला लागवडीसाठी साधारणतः पावसाळ्यात पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन आपण निवडू शकतो. शेतामध्ये पाणी साठून राहिलं तर भाज्यांची मुळं सडू शकतात, त्यामुळे चांगला निचरा होणारी जमीन आपण निवडायला पाहिजे. जमीन उभी आडवी नांगरून ढेकळं फोडून त्यामध्ये चांगलं कुजलेलं शेणखत आपण मिसळू शकतो. त्याचबरोबर गादी वाफ्यावर सुद्धा आपण लागवड करू शकतो. पाण्याचा निचरा होण्यासाठी पावसाळ्यामध्ये सपाट वाफ्यांपेक्षा गादी वाफ्यावर किंवा सऱ्या पाडून लागवड करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. त्यामुळे पावसाचं प्रमाण वाढलं तरी जास्त पाणी वाहून जातं आणि पिकांची मुळं सुरक्षित राहतात. भाजीपाला लागवडीपूर्वी बियाण्याला बुरशीनाशकाची म्हणजे ट्रायकोडर्मा आणि थायरम यांची प्रक्रिया करून पेरणी आपण करायला पाहिजे. टोमॅटो, मिरची, वांगी यांची आधी रोपवाटिकेमध्ये रोपं तयार करून ती 4 ते 5 आठवड्यांनी मुख्य शेतामध्ये आपण लावू शकतो. वेलवर्गीय पिकांसाठी मांडव पद्धत ही अतिशय चांगली आहे. जसं की कारले, दोडका, पडवळ या पिकांना जमिनीवर सोडण्याऐवजी बांबू किंवा तारेचा मांडव आपण करू शकतो. पावसाळ्याच्या दिवसामध्ये फळे जमिनीला टेकली तर ती सडण्याची शक्यता असते, त्यामुळे मांडवामुळे फळं हवेत राहतात आणि त्यांची गुणवत्ता उत्तम राहते. मंडळी, आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये पालेभाज्यांची लागवड करत असताना वाफ्यावर प्लास्टिकचे टनेल किंवा शेडनेटचा वापर केला तर मुसळधार पावसापासून पालेभाज्या

0: यांचं संरक्षण होतं। तर मंडळी, आजच्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये खरीप हंगामातील भाजीपाला लागवड याविषयी आपण माहिती जाणून घेतली। या माहितीचं संकलन आपल्यासाठी केलं होतं कृषी अधिकारी संदीप शिळके यांनी। तर आता मात्र कार्यक्रमात मला इथंच निरोप द्या। पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या शुक्रवारी नव्या विषयासह। तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार।
1: मंडळी, गीतसंवाद हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आणि आजच्या गीतसंवाद मध्ये आपण खरीप भाजीपाला लागवड याविषयीची माहिती जाणून घेतलीत। बरं तर श्रोते हो, कार्यक्रमात आता वेळ झालीये निरोप घेण्याची, पण जाता जाता एक नजर आमच्या उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांवर। उद्या सकाळी कृषी वार्तामध्ये मिरची लागवड याविषयीच्या माहितीचा भाग पहिला आणि उद्या संध्याकाळी 7:30 किसानवाणीमध्ये शेतकऱ्यांच्या पत्रोत्तरांचा कार्यक्रम रामराम पाहुणा आपण ऐकू शकाल। तेव्हा मंडळी, आकाशवाणीवरील कृषीविषयक कार्यक्रमांचा जरूर लाभ घ्या। पण मंडळी, आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या। पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या संध्याकाळी ठीक 7:30 आपल्या किसानवाणी या कार्यक्रमामध्ये। तोपर्यंत रश्मी कुंभाला निरोप द्या। नमस्कार।
2: माझं शेत माझं शिवार।
1: माझं शेत माझं शिवार हा कृषीविषयक कार्यक्रम आताच आपण ऐकलात। हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं।

आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण, FM बँड 102.7 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला देणार भेट. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील या भूमिकेवर भारत ठाम. महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार असून ते इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला भेट देणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे पूर्वेकडच्या देशांसाठीचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. 6 ते 8 जुलै दरम्यान प्रधानमंत्री इंडोनेशियात जाणार असून ते जकार्ताला भेट देतील. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर प्रधानमंत्री योग्यकर्ता या ऐतिहासिक वारसा शहरात प्रंबानन मंदिर संकुलाला भेट देतील. तिथं भारताच्या सहकार्यानं वारसा संरक्षण आणि संवर्धनाचं काम सुरू होणार आहे. दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात 8 ते 10 जुलै या काळात मोदी ऑस्ट्रेलियात जाणार असून तिथं ते भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक परिषदेत सहभागी होतील. तिसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री 10 आणि 11 जुलैला न्यूझीलंडमध्ये जाणार आहेत. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लग्झॉन यांच्याशी ते विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. गेल्या 40 वर्षात भारतीय प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच न्यूझीलंड दौरा आहे. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील ही भारताची स्पष्ट भूमिका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. पाकिस्ताननं सीमापार दहशतवादाला खतपाणी घालणं कायमचं थांबवलं पाहिजे असं ते म्हणाले. तिस्ता पाणी वाटपाविषयी भारताचा दृष्टिकोन यापूर्वीच बांगलादेशला कळवला असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात भेसळयुक्त

0: दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले. दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी त्यांनी नवीन दिशानिर्देश आज जारी केले. त्याचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं. काही हॉटेल्स आणि रेस्टॉरंट चालकांनी कीड नियंत्रणाची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा त्यांनी दिला. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्ट पेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज विधानसभेत सांगितलं. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. राज्यात आतापर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत. त्यापैकी सुमारे 4 लाख ग्राहकांकडून वीज बिल वाढीच्या तक्रारी आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. युवा व्यवहार मंत्रालयानं आज नवी दिल्लीत माय भारत उद्योग संघटना परिषद आयोजित केली आहे. असोचॅम, फिक्की, CAIT आणि CII यासारख्या उद्योग संघटना या परिषदेत सहभागी झाल्या आहेत. उद्योग क्षेत्र आणि माय भारत यांच्यातल्या सहकार्यामुळे युवकांची ऊर्जा राष्ट्रीय विकास उद्दिष्टांकडे प्रभावीपणे वळवता येईल असं केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. विविध उद्योग आणि उद्योग संघटना सध्या युवक क्षेत्रात कोणत्या प्रकारे कार्यरत आहेत याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे असं युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या परिषदेच्या उद्दिष्टांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या,
1: माय भारत प्लॅटफॉर्म के साथ कैसे अलाइन कर पाए कि जिसके माध्यम से और विजिबिलिटी हमारी बढ़े और ज्यादा से ज्यादा हम डिस्ट्रिक्ट तक, विलेजेस तक ये सभी प्रोग्राम इनको लेके जाए कि जिसका ज्यादा से ज्यादा फायदा हमारे देश के युवाओं को होगा और एक अच्छा आउटपुट उसके माध्यम से हमें मिलेगा और नेशन बिल्डिंग के लिए ये हमारे यूथ आगे बढ़ के काम करेंगे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. रायगड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे तर डोलवहाळ इथं कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचं प्रमाण लक्षात घेत जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलद गतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर असल्यानं तळेरे गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करूळ घाटात आज दुपारी दरड कोसळून वाहतूक काही काळ खंडित झाली. कुडाळ तालुक्यात आकेरी गावातल्या शेतकऱ्याचा ओहोळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. गोंदिया जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातल्या चुलबंद पात्रात अचानक प्रवाहामुळे वाहून नेणाऱ्या नदीपात्रातून पाणी काढण्यासाठी लावलेले पंप देखील या प्रवाहात वाहून गेले. गोरेगाव तालुक्यातल्या

0: दुपारच्या सत्रातल्या सर्व व्यवस्थापनाचा सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. नव्या मुंबईत पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याशिवाय सातारा, पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात हवामान विभागानं उद्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या किनारी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस येण्याची शक्यता आहे. या पावसामुळे उद्या सकाळी 11:30 वाजेपर्यंत कोकण किनारपट्टी तसंच मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज सकाळी कॅनडामध्ये व्हॅन्कुव्हर इथं झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्वित्झर्लंडनं अल्जेरियाचा 2-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. टोरांटोमध्ये झालेल्या सामन्यात पोर्तुगालनं क्रोएशियाचा 2-1 असा पराभव केला. आज रात्री अमेरिकेत आर्लिंग्टन इथं ऑस्ट्रेलियाची गाठ इजिप्तशी, मायामी इथं अर्जेंटिनाची गाठ काबो व्हर्डेशी तर कन्सास इथं कोलंबियाची गाठ घानाशी पडणार आहे. देशानं वर्षभरात $1 ट्रिलियन निर्यात उद्दिष्ट ठेवलं असून यंदाच्या पहिल्या तिमाहीत त्यापैकी 15% निर्यात पूर्ण झाली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत व्यापार मंडळाच्या बैठकीत ही माहिती दिली. त्यादृष्टीनं निर्यातीत वाढ करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या निर्णयाचा लाभ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना होईल याची सरकार काळजी घेईल असं ते म्हणाले. राम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुंबईत वांद्रे इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या आंदोलनाचं नाव राम रक्षा आंदोलन असं असून ज्यांनी राम मंदिरात चोरी केली आहे त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन असून या राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची सुरुवात मुंबईतून होत असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. जागतिक बाजारातल्या कच्च्या तेलाच्या दरात आज घसरण झाली आणि त्यानं $71 प्रति बॅरलचा टप्पा गाठला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला देणार भेट. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील या भूमिकेवर भारत ठाम. महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता प्रसारणात वेळ झालेली आहे लोकसंगीताची. आज या कार्यक्रमात ऐकूया प्रेमजी कोवे आणि सहकार्यांनी गायलेली काही भजनं. ही भजनं लिहिली आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी. ऐकूया प्रेमजी कोवे आणि सहकार्यांनी गायलेली काही भजनं.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी रचलेली भजनं आपण ऐकलीत. ही भजनं सादर केली प्रेमजी कोवे आणि सहकाऱ्यांनी.

0: ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती आणि याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय.
1: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठपोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍपवरही.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:30 वाजत आहेत. ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया सीमा चंद्रगुप्त आणि भूमानंद बोगम यांच्या आवाजात एक रचना.

यानंतर ऐकूया प्रतिमा राजन यांनी लिहिलेली रचना, संगीतबद्ध केली आहे विजय ठोंबरे यांनी, तर गायली आहे सरिता भावे यांनी.

यानंतर ऐकूया मोहन सामंत यांची रचना. संगीतबद्ध केली आहे कानू घोष यांनी आणि ही रचना गायली आहे आकाशवाणी गायक वृंदांनी.

आणि याबरोबरच भावधारा हा भावसंगीताचा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून त्याचप्रमाणे न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरूनही प्रसारित करण्यात आला. आता ठीक 9:15 वाजता समाचार संध्या, 9:00 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स हे सगळे कार्यक्रम आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

श्रोतो, नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात पंडित वाल्मिक धांडे यांचं संतूरवादन. त्यांनी संतूरवर वाजवलेला राग रसिक प्रिया आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती संदेश पोपटकर यांनी. विलंबित गत आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रोतो नमस्कार. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोवॅट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत विदुषी श्रुती सडोलीकर यांचं गायन. त्यांनी गायलेला राग दुर्गा. त्यांना तबल्यावर साथ केली आहे शंतनू खिंजवडेकर यांनी. विलंबित गत झपतालात निबद्ध आहे आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. ऐकूयात श्रुती सडोलीकर यांचं गायन. त्यांनी गायलेला राग दुर्गा.

श्रुती नाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात श्रुती सडोलीकर यांचं गायन. त्यांनी गायलेला राग दुर्गा आपण ऐकल्यात. त्यांना तबल्यावर साथ केली होती शंतनू किंजवडेकर यांनी. विलंबित गत झपतालात निबद्ध होती आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता

श्रोतळ यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.

श्रोते, दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरनं सहक्षेपित करण्यात आलं. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 15 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.